नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचंही प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 10 आषाढ शके 1948 अर्थात 1 जुलै 2026. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

लता मंगेशकर, पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली भोपाळी आपण ऐकलीत. कवी होनाजी बाळा यांनी लिहिलेली ही भोपाळी संगीतबद्ध केली होती वसंत देसाई यांनी. अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत तुकाराम महाराज यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत तुकाराम महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केले होते श्रीनिवास खडे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मीरा नारायण गावकर यांच्या स्वरातली ही भक्तिरचना.

मीरा नारायण गावकर यांच्या स्वरातली रचना आपण ऐकलीत. अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातली संत एकनाथ महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती राम पाठक यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही रचना.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। श्रोतेहो, जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी। श्रोतेहो, कृषी वार्ता या कार्यक्रमात थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल कृषी दिनानिमित्त विशेष अशी माहिती। लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचा 6:45। आज आहे या कार्यक्रमाचा भाग पहिला। परिसर या कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत पहिला भाग। परिसर या कार्यक्रमात 6:50। 7 अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात ज्योती जोशी लिखित चिंतन स्वीकार। 7:25 दिलखुला 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली हे प्रायोजित कार्यक्रम। 7:45 भावधारा। 8:15 कोल्हापूर दर्पण। 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम।

9 वाजता हिंदी चित्रपट संगीत गीतबहार, साडे 9 वाजता एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। श्रोतेहो, 10:30 वाजता आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक नट प्रसाद सावकार यांची मुलाखत। 11 वाजता रामचरित मानस गान भाग 394, गायक कलाकार ए हरिहरन, भूपेंद्र सिंग, तुलसीदास यांची ही रचना। त्यानंतर गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत।

0: श्रोतेहो, आज सकाळी 10 वाजता आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. श्रोतेहो, त्यानंतर आपण ऐकू शकाल नाट्यसंगीत. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ओव्यांचं सौंदर्य, संवाद आणि लेखन माधवी गोखले, सहभाग प्राची परांजपे, नेहा वैशंपायन. त्यानंतर HPV लस काळाची गरज याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आणि त्यानंतर राष्ट्रीय डाक कर्मचारी दिवसानिमित्त पोस्टमन अंजली कपूर यांच्याशी बातचीत. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. श्रोतेहो, 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात मका लागवड याविषयी डॉक्टर सुनील कराड यांनी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील. ही होती आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया कृषी दिनानिमित्त विशेष माहिती.
2: श्रोतेहो नमस्कार. आज 1 जुलै. आजचा दिवस हा महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व काय आणि 1 जुलैलाच हा महाराष्ट्र कृषी दिन का साजरा केला जातो हे थोडक्यात जाणून घेऊया. कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात कृषी संस्कृतीचं स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून कृषी दिनाला महत्व आहे. नैसर्गिकरित्या हा काळ पेरणीचा मुहूर्त असतो. वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी आणि राजनीतिज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ म्हणजेच 11 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती आणि श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज

0: आणि रोजगार हमी योजनेचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते पहिले शेतकरी मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखले जातात. वसंतराव नाईक यांनी भूमिहीनांना लाखो एकर जमिनीचं वाटप केलं. शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलवण्याचं काम तसंच कृषी संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचं ऐतिहासिक कार्य वसंतराव नाईक यांनी केलं. महाराष्ट्रात पहिल्यांदाच 4 कृषी विद्यापीठांची स्थापना वसंतराव नाईक यांनी केली. 1972 सारख्या भीषण दुष्काळातही वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांना आधार दिला. शेतकऱ्यांवर तसंच शेती आणि मातीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. शेतकऱ्यांची प्रगती हेच वसंतराव नाईक यांचं स्वप्न होतं. त्यामुळं आजही थेट बांधावर आधुनिक कृषी तंत्र आणि दूरगामी उपाययोजनांची अंमलबजावणी केली तर नव्या पिढीत शेती शेतकऱ्यांप्रती जिव्हाळा निर्माण होऊन नाईक साहेबांचं स्वप्न सत्यात उतरू शकतं. वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करत भारतीय कृषी संस्कृतीला उजाळा देत शेतीचं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केलं जातं. शासकीय कार्यालय गाव पातळीवर तसंच शहरात अनेक ठिकाणी वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बांधावर शेतशिवारातही मोठ्या प्रमाणात हा कृषी दिवस मोठ्या उत्साहानं साजरा होत असल्यानं या दिवसाला एक विशेष महत्व प्राप्त झालं आहे. कृषी दिन आज शेतकरी सन्मान, समुपदेशन, फळझाडांची लागवड त्याचबरोबर वसंतराव नाईकांना आदरांजली अशा विविध स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी कृषी संस्कृतीचं संस्मरण करून कृषी संस्कृतीच्या समृद्धीसाठी संकल्पही केला जातो. शेतकऱ्यांप्रती समाजाच्या सर्व थरातून कृतज्ञता व्यक्त केली जावी, शेतकऱ्यांना आत्मबळ मिळावं, आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा या उद्देशानं महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. आमच्या सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण कृषी दिनानिमित्त विशेष माहिती ऐकलीत. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

0: श्रोतेहो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके. श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
1: पत्रोत्तरांची खुमारी,
2: अनुभवांची शिदोरी,
1: हिंदी मराठी गाणी,
2: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना

उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल, त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याचा विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते, पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते, अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.

0: श्रोतेहो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, 6:50 झाली आहेत.
2: परिसर.
3: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, सांडपाणी आणि कारखान्यांचे प्रदूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडल्यामुळे आपल्या नद्या आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. अशावेळी केवळ कृत्रिम आणि रासायनिक प्रक्रिया करून चालणार नाही, तर आपल्याला पुन्हा निसर्गाच्याच कुशीत जाऊन निसर्गाधारित उपायांचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि नेमका हाच धागा पकडून गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल किंवा मग नद्यांचं पुनरुज्जीवन कार्य असेल, या कार्यांमध्ये अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या एक ख्यातनाम तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचे. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत.

0: नमस्कार, खूप खूप धन्यवाद बोलवल्याबद्दल.
1: मॅडम, तुम्ही सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्गाधारित पर्यायांवर भर देतात. सध्याच्या काळात रासायनिक किंवा इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा ही निसर्ग आधारित पद्धत कशी प्रभावी ठरते आणि पर्यावरणपूरक कशी ठरते?
0: आता आपण जेव्हा म्हणतो निसर्ग, निसर्ग म्हणजे काय? आपल्याला खूप गरजेचं आहे की आपल्याला आपल्या नदी, आपल्या जे माती, ह्या सगळ्याचा जो आहे ना, आपल्याला समजची खूप गरज आहे. आज ते कुठेतरी आपण कमी पडतोय. नदीला काय पाहिजे आपण ते विचार करत नाही, मातीला काय पाहिजे ते विचार करत नाही. हे नैसर्गिक आहे. तर जर आपल्याला आज जो सांडपाणी जे सोडलं जातोय त्याचा जो ज्या पद्धतीने नदींवर आज परिणाम होतोय त्याच्यासाठी आज खूप गरजेचं आहे की आपल्याला नदीवर काम करताना उगम ते संगम हा जो नदीचा जो प्रवास आहे ते समजणं खूप गरजेचं आहे. आणि उगमपासून आपण जेव्हा काही करतो म्हणजे त्याला झिरो ऑर्डर स्ट्रीम ऑर्डर म्हणतात. म्हणजे एक छोटी छोटी ओढे नाले करून एक छोटीशी नदी बनते आणि मग ती छोटी नदी मोठी नदीत प्रवाहित होते. म्हणजे असं करून हा जो नदीचा प्रवास आहे ते समजणं गरजेचं आहे. म्हणून जो झिरो ऑर्डर म्हणजे सुरुवातीला जिथून उगम होते तिथून आपल्याला नदी कशी वाहते आणि आजूबाजूला म्हणजे नदीच्या आजूबाजूची जी रायपेरियन झोन ज्याला आपण म्हणतो ते आज खतम होत चाललं आहे. कारण सगळं जो आहे नदीच्या मध्येच सगळं काही काम होत आहे. म्हणजे ती जी ब्लू लाईन, ह्याची ब्लू लाईन, येलो लाईन, रेड लाईन हे समजणं खूप गरजेचं आहे. माती आणि नदीचा जो संबंध ते सगळं जो आहे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये पूर्ण कॅपॅसिटी आहे. जो हा काही जर प्रदूषणचा असेल त्याला पूर्ण समावून घ्यायचं. ते कसं? आता नदीमध्ये आणि आपली मातीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात तेच ॲक्च्युली आपले बायोलॉजिकल सिस्टम जे आपण म्हणतो आणि त्या थ्रू ट्रीटमेंट म्हणजे मातीत असणारा जो सूक्ष्मजीव आणि पाणीत असणारा सूक्ष्मजीव जेव्हा त्यांच्यामध्ये सिम्फनी होते त्यातनं म्हणजे सगळं डिग्रेडेशन होतं. म्हणजे ते केमिकल असू द्या की आपला सिवेजच्या असू द्या त्या सूक्ष्मजीवमध्ये क्षमता असते. आणि जो झाडं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो आता शेती वगैरे आणि झाडं, झाडंच आपण ह्याच्यात कसं रोल आहे की झाडाचे जे रूट्स असतात रूट सिस्टममध्ये खूप सारे म्हणजे माती आणि रूट सिस्टममध्ये ते सूक्ष्मजीवचा परत एक संबंध, त्यातनं जो उपचार होते या सूक्ष्मजीवचा जो उपचार होतो नदी आणि माती थ्रू तेव्हाच हे आपल्याला जो सांडपाणी किंवा हे व्यवस्थित ट्रीट होतात. जेव्हापर्यंत आपण एक समज ठेवणार नाही की आपला हे जे सगळं म्हणजे जे काही आपला प्रदूषणचा जो कण आहे त्याला जर न्यूट्रलाइज करायचं ती क्षमता फक्त आपल्या सूक्ष्मजीवमध्ये आहे. तर हा जो आपण नेचर बेस्ड पद्धती म्हणतो म्हणजे आपण एकतर मी जसं म्हटलं उगम ते संगमपर्यंत नदीची प्रवाह कशी असते त्याला बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आजूबाजूचा ब्लू लाईन, रेड लाईन, फ्लड लाईन हे समजणं गरजेचं आहे. ते रायपेरियन झोन्सचं काय इम्पॉर्टन्स आहे ते समजणं गरजेचं आहे. आपल्या नॅचरल रिसोर्सेसमध्ये क्षमता आहे, सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम, आणि ती मेकॅनिझम आहे हा सूक्ष्मजीवचा मदतीने हे सगळं जे घडतात.
1: श्रोतेहो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. उद्या आपण नद्यांच्या पुनरुज्जीवन कार्यामध्ये मॅडमांनी GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा कसा वापर केलाय ते समजून घेऊया. धन्यवाद. परिसर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस?
4: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालते की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
7: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
6: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
6: फोन 940-440-8000.
8: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
9: बचत खाते.

0: दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
1: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
2: अरे यार, रोजची धावपळ, ताणतणाव, शरीर थकतंय आणि मनही, मग उपाय एकच, योग। आज योग ही फक्त जीवनशैली नाही तर एक उत्तम करिअरची संधीही आहे। खरंच, पण योगामध्ये पदवीही मिळते का? नक्कीच, बिंदू चौक कोल्हापूर येथील काउन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आता सुरू आहे शिवाजी विद्यापीठ संलग्नित बीए योगशास्त्र हा 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम। इथं आहे एनईपी 2020 आधारित आधुनिक योग अभ्यासक्रम, नियमित प्रात्यक्षिके व सुसज्ज योग हॉल व भव्य क्रीडांगण, योग प्रशिक्षक, वेलनेस कोच आणि फिटनेस क्षेत्रात करिअरच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी सर्व शासकीय शिष्यवृत्ती सुविधा, पात्रता कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी। आजच प्रवेश निश्चित करा। संपर्क 98226559, पत्ता आझाद चौक, रविवार पेठ, कोल्हापूर। बीए योगशास्त्र, आरोग्य, ज्ञान आणि उज्ज्वल भविष्याचा परिपूर्ण योग।
3: श्रोते हो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे आहेत। 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम। 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम।

श्रोतेहो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कृषीतज्ज्ञ, हरित क्रांती आणि रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा आज जन्मदिन आहे. आजचा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. रुग्णसेवेचा आदर्श घालून देणारे भारतरत्न डॉक्टर बी सी रॉय, डॉक्टर बिंधानचंद्रा रॉय यांचा आज स्मृतिदिन आहे. आजचा दिवस डॉक्टर्स डे म्हणूनही साजरा केला जातो. 1879 मध्ये भारतात पोस्ट कार्डाची सुरुवात झाली तो आजचाच दिवस, सन 1879. आज चार्टर्ड अकाउंटंट डे सुद्धा आहे. कवी संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा आज जन्मदिन. उघडी नयन रम्य उषा हसत आली अशा ओळींनी सुरुवात होणारी प्रबोधन ही सर्वतोमुखी कविता. अजूनही चालतोची वाट ही सुद्धा त्यांची प्रसिद्ध रचना. कवी संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा आज जन्मदिन. गायनाचार्य विष्णू दिगंबर पलुसकरांनी पुण्यात गोपाळ गायन समाजाची स्थापना केली तो आजचाच दिवस, सन होतं 1918. मराठी शाईची ढाल श्री शिवप्रताप अर्थात अथवा पन्हाळगडचा वेढा, विजयी तलवार अशा ऐतिहासिक कादंबऱ्या ज्यांनी लिहिल्या ते कादंबरीकार, नाटककार, चरित्रकार, अनुवादक लक्ष्मण नारायण जोशी यांचा आज स्मृतिदिन. कीर्तनकार मुरलीधर बुवा निजामपूरकर यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. श्रोतेहो, नाट्य मन्वंतर संस्थेनं आंधळ्यांची शाळा या सामाजिक नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये साजरा केला तो आजचाच दिवस, सन होतं 1933.

श्रोते हो, अंतराळवीर कल्पना चावला यांचा आज जन्मदिन आहे. श्रोते हो, काही दिनविशेष आपण आज जाणून घेतले. आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, वेळ झाली आहे ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाची. या अंतर्गत आज ऐकूया ज्योती जोशी लिखित चिंतन स्वीकार.

श्रोते हो, स्वीकार म्हणजे जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला समजून घेऊन तिचं वास्तव रूप ओळखून शांतपणे स्वीकारणं. स्वीकार म्हणजे हार मानणं नव्हे तर परिस्थितीची जाणीव ठेवून योग्य मार्गानं पुढे जाण्याची ताकद. आपल्या आयुष्यात सुख दुःख, यश अपयश, लाभ हानी या गोष्टी सतत येत असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेलच असं नाही. अनेकदा परिस्थिती आपल्या अपेक्षांपेक्षा वेगळी

0: असते. अशा वेळी सतत तक्रार करत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीचा स्वीकार केला तर आपल्या मनावरचा ताण कमी होतो आणि पुढचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागतो. स्वीकार हा माणसाला अंतर्मुख करतो. स्वतःच्या चुका स्वीकारल्यानं सुधारण्याची संधी मिळते. इतरांच्या गुणदोषांचा स्वीकार केल्यानं नातेसंबंध अधिक दृढ होतात. तसंच जीवनातल्या बदलांचा स्वीकार केल्यानं माणूस अधिक परिपक्व आणि समंजस होतो. अध्यात्माच्या दृष्टीनंही स्वीकाराला मोठं महत्व आहे. श्रोते हो, जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं आणि जे बदलता येत नाही ते शांतपणे स्वीकारणं, यामुळे मनात समाधान निर्माण होतं. स्वीकारातूनच मनःशांती, संयम आणि सकारात्मकता जन्माला येते. म्हणूनच स्वीकार हा जीवन जगण्याचा एक सुंदर मंत्र आहे. स्वीकारामुळे संघर्ष कमी होतो, मन स्थिर होतं आणि जीवन अधिक आनंदी आणि अर्थपूर्ण बनतं. स्वीकार हा शब्द जरी छोटा असला तरी त्याच्या अंतरंगात जीवन जगण्याचं मोठं तत्वज्ञान दडलेलं आहे. जीवनाच्या वाटेवर चालताना प्रत्येक वळण आपल्या मनासारखं असेलच असं नाही. काही क्षण आनंदाचे मोरपीस घेऊन येतात तर काही प्रसंग दुःखाची सावली बनून समोर उभे राहतात. अशा वेळी परिस्थितीशी संघर्ष करत राहण्यापेक्षा तिचा शांतपणे स्वीकार करणं हीच जीवनाला मिळालेली खरी प्रगल्भता असते. श्रोते हो, स्वीकार म्हणजे नशिबापुढं हात टेकणं नव्हे तर वास्तवाचं भान ठेवून त्यातून नव्या शक्यता शोधण्याची ताकद होय. नदी तिच्या वाटेत आलेला खडक बघून थांबत नाही, डळमळत नाही. ती त्याला स्वीकारते आणि त्याला वळसा घालत पुढं वाहत राहते. स्वीकाराचं तत्वही असंच असतं. तो माणसाला थांबवत नाही, उलट अधिक संयमी आणि समर्थ बनवतो. स्वीकार ही एक शांत पण खोल भावना आहे. जे घडलं आहे, जे बदलता येत नाही किंवा जे आपल्या मनासारखं नाही ते समजून घेऊन मनानं मान्य करण्याची ताकद म्हणजे स्वीकार. जीवनात अपेक्षा, नाती, अपयश, बदल आणि वेदना यांना सामोरं जाताना स्वीकार मनाला स्थैर्य देतो. स्वीकार ही मनाची परिपक्व अवस्था आहे. जेव्हा आपण परिस्थिती, माणसं किंवा स्वतःमधल्या उणीवा जशा आहेत तशा मान्य करतो तेव्हा मनातला संघर्ष कमी होतो. त्यामुळं पुढं जाण्यासाठी नवी ऊर्जा आपल्याला मिळत असते. मंडळी, जीवनातल्या काही जखमा कधी भरून निघत नाहीत, काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तर काही स्वप्न अपूर्णच राहतात. पण या अपूर्णतेचा स्वीकार केला की मनातल्या अस्वस्थतेचं वादळ हळूहळू शांत होऊ लागतं. स्वीकाराच्या मातीमध्येच समाधानाचं बीज रुजतं आणि त्यातून आनंदाचा वृक्ष बहरतो. स्वीकारामुळं मनातल्या तक्रारी विरघळतात, अहंकार निवळतो आणि कृतज्ञतेची पालवी फुटते. खरं तर स्वीकार हा पराभवाचा नव्हे तर अंतर्मनाच्या विजयाचा उत्सव आहे. जो माणूस स्वतःचा, इतरांचा आणि परिस्थितीचा स्वीकार करतो तोच जीवनाच्या प्रत्येक ऋतूचा आनंद घेऊ शकतो. कारण स्वीकाराच्या प्रकाशात दुःखाची सावलीही सौम्य वाटू लागते आणि जीवन अधिक सुंदर आणि अधिक अर्थपूर्ण भासू लागतं. हो ना?
1: ऐसे अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण ऐकलात ज्योती जोशी लिखित हे चिंतन. आपण ऐकलं स्वीकार. वाचन स्वर होता अमृता खानोलकर यांचा. सादर करते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: श्रोते हो, अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता जलसंवर्धन काळाची गरज याविषयीचा संवाद. सहभाग श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने यांचा. विशेष सहभाग डॉक्टर व्ही एन शिंदे

0: कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तेव्हा अवश्य ऐका युवावाणी हा कार्यक्रम 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
2: श्रोतेहो, यानंतर काही माहिती, जाहिराती आणि संदेश आणि 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: 7:07 झालेली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12:00. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
2: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

आकाशवाणी पुणे, माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जे एम अभ्यंकर यांना उमेदवारी. गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या. अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. आमदार सचिन अहिर

मनुष्यबळाच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केलं, त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आज होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सभागृहात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सर्व बाजू विचारात घेऊन व्यापक चर्चेनंतर

0: बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सर्व बाजू विचारात घेऊन व्यापक चर्चेनंतर अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. याबाबत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं सांगताना ते म्हणाले,
1: अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये. महाराष्ट्रात आम्हाला हे लादायचं नाहीये. आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल.
0: राज्य सरकारनं या अधिवेशनात पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,607,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेनं काल मंजूर केल्या. या मागण्यांवरच्या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिल्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आल्या. पुण्यातल्या पाषाण इथल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची चौकशी केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. पाषाण इथल्या प्रकल्पातून पाण्याचं पुरेसं शुद्धीकरण होत नसल्याबाबत आमदार उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठीची आवश्यक विकास कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही सामंत यांनी दिली. एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामं प्राधान्यानं पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. एल निनोमुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य पाणीटंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी सरकार सज्ज आहे. एल निनोचं संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला काल सुरुवात झाली. या अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. सर्व पात्र मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन विविध ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागातील ज्येष्ठ वृत्त निवेदक मनोज क्षीरसागर आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले. आकाशवाणी सांगली केंद्रातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि नागपूर केंद्रातही वृत्त निवेदक म्हणून काम केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. नाट्यवर्तुळात बाई या नावानं अत्यंत आदरानं ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपली अमिट छाप सोडली आहे. रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक समज मिळवून दिली. अत्यंत शिस्तीच्या शिक्षिका आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक अभिनेते आणि नाट्यकर्मींच्या अनेक पिढ्या घडवल्या. भारतीय रंगभूमीला जागतिक ओळख देत ती जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात विजयाबाईंनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याचा हा परिचय.
2: विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोद्यामध्ये झाला. मुंबई विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली. रावसाहेब, पेस्तनजी यासारखे चित्रपट, स्मृतिचित्रे सारख्या मालिकांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला महत्वपूर्ण ठसा उमटवला. झिम्मा हे त्यांचं आत्मचरित्र देखील नाट्यरसिकांमध्ये प्रसिद्ध आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमीला आधुनिक विचार देत अनेक नाट्यकलावंत घडवणाऱ्या विजयाबाई यांच्या निधनाबद्दल नाट्यक्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.

0: अन्न आणि औषध प्रशासन विभागानं पुणे तसंच कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबवली. या अंतर्गत दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे 13,71,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. इंग्लंडमधील चेस्टर ली स्ट्रीट इथल्या रिव्हर साईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता हा सामना सुरू होईल. राज्यात गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी जवळजवळ सगळाच जून महिना तसा कोरडाच गेला, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाऊस आणि पेरण्यांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पावसाचा जोर नसल्याने पेरणीसाठी जे पोषक वातावरण तयार न झाल्याने सर्वच ठिकाणची शेती कामे रखडलेली आहेत. बी बियाणे व खतांची साठवणूक शेतकऱ्यांनी केली असून पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहे. जून महिना संपला तरी पुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम शेतीशी निगडीत असणाऱ्या अर्थचक्रावर झाल्याचे दिसून येत आहे. कोयना धरणासह सर्वच धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने सर्वच ठिकाणांवरील शेतीसाठीचे सिंचन शासनाने बंद केले आहे. धरणातील उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू झाला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. महाबळेश्वर व पाटण तालुका वगळता उर्वरित 9 तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आकाशवाणीसाठी गिरीश चव्हाण, सातारा.
0: हवामान. राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून आगामी काळात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जयम अभ्यंकर यांना उमेदवारी. गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
3: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
2: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
4: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
2: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
5: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
2: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: काही आणणार नाही.
1: काय
2: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत.
5: श्रोते हो, अवश्य ऐका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात. येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही.
6: नोटीस मध्ये ज्या व्यवहाराचा उल्लेख केला आहे तो आधी बघा, तो तुमच्या बँक स्टेटमेंटशी जुळवून पहा. कारण कधी कधी काय होतं, पॅन कार्ड मधल्या नंबरच्या चुकीमुळे सुद्धा दुसऱ्याचे व्यवहार तुमच्या नावावर दिसू शकतात.
5: CA दीपाली किणीकर यांनी दिलेली इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती अवश्य ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
4: श्रोतेहो, आज महाराष्ट्र कृषी दिन आहे. कृषी क्षेत्राचं महत्व आजच्या दिवशी आपण अधोरेखित करत असतो, पण वाढत्या आधुनिकीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या काळात पुन्हा एकदा हे अधोरेखित करण्याची गरज भासतीये. कृषी दिनाच्या निमित्तानं या क्षेत्रातील वाढत्या संधीविषयी आम्हाला जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी, म्हणजेच शनिवारी 4 जुलै रोजी 10:30 ते 11 यावेळी 02-31-25-26-24 या क्रमांकावर जरूर फोन करा. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 50 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामीण व इको टुरिझमला दिले जाणारे प्रोत्साहन, सार्वजनिक व खासगी भागीदारीचे उपक्रम, शाश्वत पर्यटनाची संकल्पना, तसेच भविष्यातील पर्यटन विकासाच्या संधी या सगळ्यांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पर्यटन हे केवळ प्रवासाचं माध्यम नसून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि सांस्कृतिक वारशाचं जतन या सगळ्यांचं प्रभावी साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनवण्यासाठी MTDC कोणती पावलं उचलत आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश कटणे सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.

0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आता खूप स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपण म्हणतो की एक डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन बुकिंग, तर या माध्यमाचा एमटीडीसी कसा वापर करते?
1: आता आपण पाहावं की जी वेबसाईट, जे संकेतस्थळ आहे एमटीडीसीचं, ते आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केलेलं आहे. www.mtdc.co.in या नावाचं ते संकेतस्थळ आहे. त्यावरती आम्ही अत्यंत साध्या सहज पद्धतीने कुणालाही, म्हणजे ज्याला युजर फ्रेंडली म्हणू, अशा प्रकारची एक वेबसाईट तयार केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला कुठला तुम्हाला प्रकार हवा आहे, म्हणजे तुम्हाला हेरिटेज टुरिझम करायचं आहे की नेचर टुरिझम करायचं आहे, ॲग्रो टुरिझम करायचं आहे, त्या त्या क्षेत्राशी संबंधित प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत आणि ते निरनिराळे ऑप्शन्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन बुकिंग करावं असं अपेक्षित आहे. तर डिजिटली त्या व्यतिरिक्त आम्ही ज्या आमच्या जलपर्यटनाच्या नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत, नाशिकचा बोट क्लब हा अतिशय सुप्रसिद्ध झालेला आहे की जिथे आम्हाला साधारणपणे वर्षाला 2 कोटी रुपयापर्यंत फायदा मिळतो, म्हणजे हे लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे कोयना धरणावरती जे आमचं जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. पण ही आपल्या माध्यमातून ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. गोसीखुर्द हा नागपूर विभागातला सुद्धा जो एक मोठा प्रकल्प नजीकच्या काळात कार्यान्वित होत आहे, तर हे जे जलपर्यटन आहे त्यामध्ये आम्ही खूप सुरक्षितरित्या आणि उत्तमरित्या लोकांना सुविधा निर्माण करून दिलेली आहे. तर त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, तत्सम प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत, त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही ह्या सगळ्या सुविधा आता आणत आहोत. आणि आज मी तिला आमचं 100% ऑनलाईन बुकिंग हे आमचं अचीव झालेलं आहे. म्हणजे जरी एखादा पर्यटक वॉक इन पद्धतीने जरी एखाद्या रिसॉर्टला किंवा या अक्वॅटिक टुरिझमच्या जागी गेला तरी सुद्धा त्याला तिथे ऑनलाईन पद्धतीनेच फिजिकली का होईना आम्ही तिथे अनिवार्य करतो आणि त्यामुळे आमचा उत्पन्नाचा भाग सुद्धा खूप वाढलेला आहे. मला सांगायला आनंद वाटेल की जी शासकीय महामंडळ आहेत त्यामध्ये आम्ही खूप अग्रणी जरी नसलो तरी सुद्धा गेल्या वर्षीचा आमचा प्रॉफिट जो आहे तो साधारणपणे 4.80 कोटी रुपयापर्यंत आहे, पण हे 5-1 कोटी रुपयापर्यंतचं उत्पन्न मिळू शकलेलं आहे.
0: नक्कीच. पुन्हा एकदा सगळ्या पायाभूत सुविधा किंवा सगळ्या प्रकारचं ज्या सुविधा आपण पर्यटकांसाठी देत आहोत, ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहेत. सर, याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी कुठली आव्हानं आहेत का की ज्याला सामोरं जावं लागतं?
1: आव्हानं जर आपण म्हणू तर तसं हे खेळीमेळीची स्पर्धा या दृष्टीने मी या गोष्टीकडे बघतो. म्हणजे जे ब्रँडेड हॉटेल्स आहेत, आपल्याला सगळ्यांना ह्या चेन्स माहिती आहेत, ताज ग्रुप असेल, ओबेरॉय असेल, लीला ग्रुप असेल, तर ह्यांचं जे व्यवस्थापन आणि जी प्रोफिशियन्सी असते त्या स्तरावरची प्रोफिशियन्सी आमच्याकडे नसते. त्यामुळे एक जाणीवपूर्वक आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे की 2020 साली आम्ही सार्वजनिक भागीदारीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याअंतर्गत 5 ठिकाणच्या आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही खासगी भागीदारांकडे निविदेच्या प्रक्रियेद्वारे सोपवलेल्या आहेत. यामुळे ह्यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा ही मुख्य स्थळं मी सांगू शकेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मिडभाव हे सुद्धा ठिकाण यामध्ये समाविष्ट आहे. तर ह्यात अपेक्षित हेच आहे की जे असे प्रोफिशियंट ऑपरेशनल पार्टनर्स आहेत त्यांना निवडणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थापन करणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि ही महाराष्ट्र, आपल्याला माहिती आहे की भारतातल्या अनेक राज्यांपेक्षा बहुतेक बाबींमध्ये आपण आघाडीवरती असतो, तर हा प्रयोग सुद्धा आम्ही आघाडीवरती आहोत. आणि हा प्रयोग करतेवेळी आम्हाला अनेक आव्हानं स्वीकारावी लागली की जसं की त्या मोठमोठ्या ज्या जागा आहेत 75 सालाच्या दरम्यान आमच्याकडे आलेल्या, त्या जागांमधले आमचे ताबे, वहिवाटी, त्या ठिकाणचं विकास आराखड्यामधलं आरक्षण, त्या ठिकाणची अनुज्ञेयता, त्यानंतर त्या ठिकाणची दळणवळणाची साधनं, तिथले पाणी पुरवठ्याची साधनं, विद्युत पुरवठ्याची साधनं, ह्या सर्व बाबी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा सहभाग, म्हणजे त्यांना हे आपलं ठिकाण वाटलं पाहिजे असा आमच्यासाठी एक मोठा आव्हानाचा भाग होता. पण मला खूप आनंद वाटतोय की जिथे जिथे आमचं एमटीडीसीचं रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे किंवा एखादं पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे, तर स्थानिक नागरिक हे कायम आमच्याकडे आदराने आणि सहकार्याच्या भावनेने बघतात. कारण एमटीडीसीच्या ह्या सुविधेमुळे आम्हाला सुद्धा रोजगार मिळतोय आणि आमचंही पर्यटन छोट्या प्रमाणात आम्ही होमस्टे करू शकतोय, आम्ही निवास न्याहारीच्या योजना करू शकतोय, अशा प्रकारचे लोकांची भावना आहे. तर आव्हानांमध्ये पायाभूत सुविधा

0: विकसित करते वेळेची जी आव्हानं आहेत ती नियमित आव्हानं तर आहेतच, पण बिझनेसची पण आव्हानं आहेत की दिवसेंदिवस आपण बघतोय मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग हा भारताबाहेर पर्यटनाला जास्त उत्सुक आहे. आणि महाराष्ट्रात आपण जर बघू तर भारतातला जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपला नंबर 7वा आहे. उत्तर प्रदेशचा नंबर डोमेस्टिक टुरिझममध्ये पहिला आहे. आपण फॉरेन टुरिझममध्ये पहिले आहोत पण डोमेस्टिकमध्ये आपण 7वे आहोत. तर 7वा असण्याचं कारण आता उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की राम मंदिर विकसित झालेलं आहे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि आग्रा मुख्य म्हणजे ताजमहल हे त्यांचं मोठं ठिकाण आहे. आता आपण पाहत असाल की सध्या जी पर्यटनाची जी आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन जे राबवलं ते कॅम्पेन सुद्धा अगदी न्यूयॉर्कच्या सर्कलमध्ये त्या स्क्वेअरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवलं जात आहे आणि सगळ्या लोकांनी खूप ऍप्रिशिएट केलं. आज बसेसवरती सुद्धा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पर्यटनाचा आराखडा लोकांसमोर मांडतो आहोत आणि हा आराखडा देतेवेळीच त्यांना चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत. आमचे रिसॉर्ट हे उत्तम असले पाहिजेत आणि ते अगदी आम्हाला 5-स्टार लेवलला जरी नेता नाही आले तरी आम्ही ते किमान 3-स्टार स्तरावरती तरी न्यायला पाहिजेत. हे मोठं आव्हान आमच्या समोर आहे आणि ते आव्हान आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहभागाने पेलतो आहोत.
1: नक्की सर, खरंच खूप स्वागतार्ह ही गोष्ट आहे की एवढ्या याच्यामध्ये सुद्धा की काय त्रुटी आहेत आणि काय केलं पाहिजेत याच्याविषयी सुद्धा आपण विचार करत आहात. सर, याच्यामध्ये आता पुढील भविष्यासाठी सर कुठले मोठे उपक्रम आहेत का की ज्याच्याविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं या प्लॅटफॉर्मवरून आपल्या?
0: आता सर्वप्रथम तर एमटीडीसीचं आमचं जे कार्यालय आहे ते आम्ही हुतात्मा चौकामध्ये एका हेरिटेज इमारतीमध्ये हलवत आहोत. LIC ची ही जागा आम्हाला अतिशय अल्प भाडेदारामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्या जागेमध्ये आम्ही स्थिरावत आहोत. खूप सुंदर अशी ती इमारत आहे. ते म्हणजे ते एक आमचं ऑफिस हेच एक मोठं आकर्षण असणार आहे. हा पहिला भाग झाला म्हणजे जो मुंबईत मनुष्य येईल त्याला तिथे आपल्याला स्थिरावायला मदत होईल. त्यानंतर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही मुंबई शहराचं एक पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि एलिफंटासह हा सगळा जो मुंबई शहराच्या पर्यटनाचा अनुभूती चांगली येईल यामध्ये गोराई येथे आमची मोठी जागा आहे. 130 एकर जागा आहे. त्या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक पर्यटन केंद्र विकसित होत आहे. त्यानंतर मला सांगायला खूप आवडेल की आपल्या भारतातला पहिलाच आपण म्हणू आणि आशिया खंडातला सुद्धा एक 4-5 प्रकल्पांनंतरचा पहिला प्रकल्प असेल की जो आम्ही करतो आहोत. आम्हाला भारतीय नौसेनेने INS गुलदार हे जहाज आम्हाला दिलं. सेवानिवृत्त झालेलं युद्धनौका आहे ती आम्हाला दिली. ती आम्ही कारवारवरनं महाराष्ट्रात आणली. विजयदुर्ग बंदरामध्ये ती पार्क करून ठेवली होती आणि आम्ही 18 मे रोजी ती जहाज निवती रॉक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्लीच्या समोर ही जहाज समुद्र तळावरती 7 नॉटिकल मैल अंतरावरती आम्ही ती समुद्र स्थळावर स्थापित केली. म्हणजे 22 मीटर खोल ती बुडवली आणि त्याच्या मागचं प्रयोजन असं आहे की तिथे हार्ड सरफेस मिळाल्यानंतर आजूबाजूला जे कोरल्स आहेत प्रवाळ आहेत ते प्रवाळ तिथे 1 ते 1.5 वर्षामध्ये विकसित होतील आणि ते विकसित झाले की आम्ही काय करणार आहोत. आमची निवती तारकर्ली आणि वेंगुर्ला ह्या 3 ठिकाणी ज्या जेटीज आहेत त्या जेटीवरून आम्ही पर्यटकांना स्पीडबोटनी त्या 7 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती नेणार लोकांना अर्धा तासाचा समुद्रात प्रवास करून त्या ठिकाणी एक बार्ज असेल. बार्ज म्हणजे मोठी जागा असेल की जिथे रेस्टॉरंट असेल आणि ती रिसिव्हिंग जागा असेल त्या जागेवरती लोकांना आम्ही तिथे नेणार आणि तिथून जे लोक खूप साहसी आहेत त्यांना स्कुबानी त्या खाली बोटी जिथं बोट बुडवलेली आहे तिथे नेणार आणि ते कोरल्स बघणार, बोटीचा अनुभव घेणार आणि जे लोक कमी साहस करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सबमरीन आम्ही माझगाव डॉकच्या मदतीने बांधत आहोत आणि ती 112 कोटी रुपयाची सबमरीन बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. नजीकच्या वर्षभरामध्ये ती सबमरीन अस्तित्वात येईल, बोटिंग अस्तित्वात येईल आणि हा पावसाळा संपल्याबरोबरच जे पर्यटक स्कुबा करायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा तयार झालेली दिसते.
1: नक्की सर, हे अजून ऐकायचं आहे. खरं तर हे ऐकल्यावर असं वाटतं की आत्ताच पर्यटनाला बुकिंग करून आपण सुरुवात केली पाहिजे. पण याच बरोबरीने खूप महत्वाचं असं आहे सर की जेव्हा आपण पर्यटनाला जातो तो निसर्ग त्याची काळजी घेणं ही एक म्हणजे पर्यटकाची सुद्धा जबाबदारी आहे, तर त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं?
0: रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम असे आता

0: खूप महत्वाचे विषय आहेत की ज्यामध्ये माझं सगळ्यांना आवाहन असेल की आपण पर्यटन करतोय तर त्याचा आनंद आपण घ्यावा, पण दुसऱ्याला त्याची गैरसोय होऊ नये हा फार महत्वाचा भाग आहे. आपण बघतो की खास करून पर्यटन स्थळांच्या जागी पार्किंगची कमी व्यवस्था असते किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर सगळ्यांना आव्हान असेल की आपण या गोष्टींपासून पार्किंग जबाबदारीने करावं, ज्या काही जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणीच करावं, प्लॅस्टिक आपण प्रतिबंधित करावं, आणि जी विद्युत व्यवस्था असते तर पर्यटकांना तेही आव्हान राहील की आपण कुठल्या तरी रिसॉर्टला राहतोय, कुठल्या तरी हॉटेलला राहतोय, तर मी पैसे दिलेले आहेत तर मी तिथला गिझर चालू ठेवेल, मी तिथे लाईट पण चालू ठेवेल, बाहेर पडताना मी दुर्लक्ष करेल, अशा प्रकारची भावना खरं म्हणजे टाळणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी आपल्या सोबत येणाऱ्यांना, आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा द्यायचा आहे. त्या ठिकाणचं जे वृक्ष आहेत, त्या ठिकाणची जी फ्लोरा आणि फौना ज्याला आपण म्हणतो, जी झाडी आहेत, पशुपक्षी आहेत, या सगळ्या कुणालाही त्रास होणार नाही आणि आपलं निसर्गाचा आनंद आपणही घेऊ आणि सर्वांना देऊ. आणि तिथले जे स्थानिक मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या स्थानिक कलाकृती आहेत त्या आपण खरेदी करून त्यांच्याबरोबर जेवण करून त्यांच्या तिथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन त्यांना आपण दिलासा द्यायला पाहिजे. तिथल्या सुविधा आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे आणि हे पर्यावरणपूरक आणि लांब टिकणारं असं पर्यटन विकसित करायला पाहिजे.
1: अगदी खरं आहे सर. अगदी एका वाक्यात जर आपला एखाद्या पर्यटकाला तुम्हाला एखादा संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल?
0: जबाबदार पर्यटक.
1: वा, खूप छान सर. आता इथे तुम्ही आलात आणि ज्या पद्धतीने खरं तर ह्या पायाभूत सुविधा कशा असतात, हा 50 वर्षांचा प्रदीर्घ आढावा सांगितला, उपक्रम सांगितले, वेगवेगळी आव्हानं सांगितली आणि एक जबाबदार पर्यटक कसा असावा याविषयी आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार मनापासून.
0: धन्यवाद
2: श्रोते हो. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय व एक नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण बघतो, श्वास मध्ये येणारे, ऍडमिट होणारे. या पेशंट्स मध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणारे लोक असतात. मला हा प्रश्न अशांसाठी विचारायचा आहे जे शेतात काम करतात, म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना होणारे पण खूप आजार असतील, त्यांना श्वसनाच्या काही तक्रारी असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी, त्यांनी कशी काळजी घ्यावी असा काही पेशंट असतात का?
5: हो, तर बरेच शेतकरी आम्हाला दाखवण्यासाठी येतात. त्यांना दम लागतो, खोकला येतो, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या नॉर्मल वाटतात. म्हणजे शेतकऱ्यांचं काम हे शेतामध्ये धुळीमध्ये असतं हे मान्य आहे. त्यांना वाटतं की धुळीमध्ये काम केलं तर थोडाफार खोकला येणारच, याचा अर्थ तो आजार नाही आहे. आणि ते बऱ्याच अंगी हे अंगावर काढलं जातं आणि आजार वाढल्यानंतर मग ते त्रास जोपर्यंत कमी होत नाही अशा वेळी ते ओपीडी मध्ये येतात. तर अशा पेशंटची जेव्हा तपासणी करतो, म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी जेव्हा चेक केली जाते तेव्हा ही कपॅसिटी कमी होत झालेली असते. त्याचबरोबर डीएलसीओ म्हणजे डिफ्युजिंग कपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनो

0: ऑक्साइड ही तपासणी केली जाते. ह्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस म्हणजे ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याला मराठीमध्ये फुफ्फुसाची जाळी होणे जे म्हणतो, हा आजार होता. तर हा एक सिंगल आजार नसून हा बऱ्याच आजारांचा एक ग्रुप आहे. आणि ह्यामध्ये काय होतं की पेशंटला हळूहळू आजार वाढत जातो आणि श्वसन विकार वाढत जातो, दम वाढत जातो, पेशंटला कोडा खोकला लागतो, पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी होते, पेशंटला रात्री अस्वस्थ वाटतं.
1: मग ह्या तक्रारी घेऊन पेशंट येऊ शकतात. याबद्दल अजून तुमच्याकडून ऐकायचंय, पण त्याआधी श्रोतेहो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
0: तर ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ह्या आजाराचं निदान करण्यासाठी जसं मी बोललो की DLCO डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. त्याचबरोबर HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन CT स्कॅन छातीचा हा केला जातो, ज्यामध्ये अगदी डिटेल मध्ये त्याचे बारकावे तपासले जातात आणि ह्यामध्ये हा ILD शोधला जातो. याचबरोबर ह्या ILD होण्यामागच्या कारणे म्हणजे त्याला कशामुळे झाला आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय असणार आहे हे ठरवण्यासाठी इतर तपासण्या केल्या जातात आणि त्याचे कारण शोधले जाते. त्यांना नेमकी ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला स्पेसिफिक टेलर्ड मेडिसिन किंवा टेलर्ड ट्रीटमेंट आपण देतो आणि पेशंट बरा होतो.
1: अच्छा.
0: श्रोतेहो, ILD किंवा फुफ्फुसात जाळी होणे हा आजार बऱ्याच वेळा वेगाने वाढू शकतो आणि पेशंटला त्रास फार वेगाने होऊ शकतो आणि ह्याच्यावर शेवटचा उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणतो, हा आहे. पण हे जर वेळीच टाळायचे असेल तर तुमचा कोरडा खोकला आणि किरकोळ असला तरी दम लागणे याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच श्वसन विकार तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या.
1: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात, वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेहो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र बेला शेंडे यांच्या स्वरातलं गीत प्रसारित करीत आहोत.

बेला शिंदे यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. त्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरातलं रवींद्र आवटी यांचं गीत. संगीतकार आहेत अशोक पत्की.

साधना सरगम यांच्या स्वरातल्या या गीतासोबतच आजचा भावगीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत। आषाढीसाठी कोल्हापूर कुर्डुवाडी या मार्गावर विशेष रेल्वेचं आयोजन करण्यात आले। पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी कोल्हापूर कुर्डुवाडी मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत। दिनांक 22 ते 29 जुलै या कालावधीत जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा एकूण 16 फेऱ्या होणार आहेत। ही गाडी दररोज सकाळी 6:10 कोल्हापुरातून सुटणार आहे। कुर्डुवाडीतून दुपारी 4:30 सुटून ती कोल्हापुरात रात्री 10:30 पोहोचणार आहे। या काळात दुपारी 3:05 धावणारी कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस, दर गुरुवारी पहाटे धावणारी कोल्हापूर धनबाद दिशाभूमी एक्सप्रेस या गाड्याही पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना उपलब्ध होणार आहे। यासह मिरज येथून मिरज नागपूर आणि पंढरपूर मार्गे धावणारी मिरज पुणे ही गाडी या विशेष गाड्या उपलब्ध होणार आहेत। शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 विविध पदवी पदव्युत्तर आणि ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची प्रक्रिया 10 जुलैपर्यंत मुदत आहे। BA, BCOM, MA, मराठी हिंदी इंग्रजी समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र आणि इतिहास, MCOM आणि MSc गणित या दूरशिक्षण अभ्यासक्रमांसह ऑनलाईन MBA, MA आणि MSc गणित या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत। केंद्राच्या 89 अभ्यास केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांना प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। दूरशिक्षण

मतदानाच्या प्रवेशाची मुदत 10 जुलैपर्यंत असणार आहे. नशामुक्त भारत अभियानांतर्गत शहरातील विविध शाळांमध्ये अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती अभियान राबवण्यात आलं. प्रभात फेरी, अंमली पदार्थांविरुद्धची शपथ, नशामुक्तीबाबतचे लघुपट यावेळी दाखवण्यात आले. सायबर विद्यालयाच्या आनंद भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापुढे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राजारामपुरी इथून सुरू झालेली जनजागृती प्रभात फेरी, दारू सिगरेट गुटखा जोडा, सुखी जीवनाशी नाते जोडा, नशेकडे पाऊल टाकू नका, स्वतःचे जीवन संपवू नका अशा आशयाचे फलक घेऊन मुलं या फेरीत सहभागी झाली होती. फेरी आनंद भवनमध्ये पोहोचल्यानंतर मुलांना लघुपट दाखवण्यात आला. यावेळी मनोविकार तज्ज्ञांनी सुद्धा मार्गदर्शन केलं. नशेला नकार, निरोगी भवितव्याचा स्वीकार या अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान आणि शाळांमध्ये प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं.

श्रोते हो, आज 1 जुलै, थोड्याच दिवसात आषाढ महिना सुद्धा सुरू होईल. पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते मान्सून सहलीचे. आणि त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आंबोली परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे हिरण्यकेशी नदीला पाणी आले आणि प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा आता प्रवाहित झालाय. पावसाच्या पाण्यामुळे धबधब्याचं सौंदर्य खुललं असून परिसर निसर्गरम्य असा बनला आहे. धबधबा सुरू झाल्याची माहिती मिळताच नागरिक आणि पर्यटकांनी रामतीर्थ परिसरात गर्दी केली. दरम्यान धबधब्याजवळ सुरक्षित अंतर राखण्याचं, खोल पाण्यात उतरू नये आणि पावसाळ्यात आवश्यक ती खबरदारी घेत निसर्गाचा आनंद घ्यावा अशा सूचना प्रशासनातर्फे दिल्या जात आहेत. आंबोलीतील सततधार पावसामुळे आंबोलीचा मुख्य धबधबासुद्धा आता प्रवाहित झाला आहे.

0: सलील कुलकर्णी यांच्या आवाजातलं संदीप अखरे यांचं गीत आपण ऐकलं. कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आपल्या रसिक श्रोत्यांसाठी आकाशवाणीचा अनमोल ठेवा खुला करत आहे, तेव्हा जरूर ऐका सर्वच क्षेत्रातल्या आमच्या संग्रही असलेल्या दिग्गजांच्या दुर्मिळ मुलाखती दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आजच्या आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक नट प्रसाद सावकार यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. बाबूराव रामजी चव्हाण नागाव इथले ही व्यक्ती आहे. यांचा मुलगा सतीश बाबूराव चव्हाण वय वर्ष 32 हा आंबेडकर नगर नागाव तालुका हातकणंगले इथून 8 जून रोजी दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता आहे. सदर व्यक्तीचं वर्णन याप्रमाणे: सतीश बाबूराव चव्हाण वय वर्ष 32 आंबेडकर नगर नागाव तालुका हातकणंगले. रंगानं सावळा, अंगानं मजबूत, चेहरा उभट, डोळे काळे, नाक सरळ, केस काळे, उंची साधारण 5'4", दाढी आणि मिशा राखणारी ही व्यक्ती. अंगात निळ्या रंगाचा हाफ टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट, पायात चप्पल. मराठी भाषा बोलणारी ही व्यक्ती. सदर व्यक्तीबद्दल काही माहिती आढळल्यास MITC शिरोली पोलीस ठाण्याशी संपर्क करा.

श्रोते हो, जिल्ह्यातील पाटगाव, कुंभी, राधानगरी या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणातील पाणी साठ्यात संथ गतीनं वाढ होत आहे. जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी काहीशी वाढलेली आहे. शहर आणि परिसरात काल सकाळपासून पावसाची दमदार बरसात सुरू झाली. कुंभी धरण क्षेत्रात 24 तासात 79 मिलीमीटर पाऊस तर पाटगाव धरण क्षेत्रात 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरण क्षेत्रात 39 मिलीमीटर पाऊस पडला. अन्य धरण क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर चांगला असून अद्याप धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय अशी वाढ झालेली नसली तरी ती संथ गतीनं सुरू आहे.

नूतनीकरण केलेल्या संगीतसूर्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं लोकार्पण 9 ऑगस्टला करण्यासाठी महापालिकेची तयारी सुरू आहे. त्यादृष्टीनं सर्व सुविधा आणि दुरुस्तीची कामं पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. श्रोते हो, याचबरोबर कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे. तेव्हा निरोप द्या, नमस्कार.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 होत आहेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे।

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला.

मधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी पीएम गतीशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. यासंदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकाईची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्यासमवेत चर्चा केली. आर्थिक सेवा, फिनटेक, डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता या निमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज सेठ यांनी काल 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल सेठ हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2047 एआय डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला. भारतानं 26 अधिक देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरू आहेत. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा पहाटे 4 वाजता या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 दिवस चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरू होईल.
पेट्रोल डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरू होणाऱ्या 15 आठवड्यासाठी निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार

0: नुसार पेट्रोलवर 4 रुपये प्रति लिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 रुपयांहून कमी करून 8.5 रुपये करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन आणि वाडा चिरबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हर साईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10 वाजता सामना सुरु होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरु आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड

नाम मुखात अखंड राहू दे. आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर म्हणजे एक वास्तू आहे. हा जीवन विद्येनं मांडलेला एक महत्वाचा सिद्धांत आहे. आपण ज्या घरात राहतो, ज्या वाड्यामध्ये राहतो, ते घर किंवा तो वाडा ही वास्तू आहे. आणि ही जी वास्तू आहे ही सतत तथा अस्तु असं म्हणत असते. असं आपले वाडवडील सांगत होते आणि अजूनही आपल्या ऐकण्यामध्ये येतं. आता गंमत अशी आहे की त्या घरामध्ये किंवा त्या वाड्यामध्ये जी माणसं राहतात ती माणसं विचार करतात, इच्छा करतात, उच्चार करतात, आचार करतात, या चार गोष्टी ती करत असतात. सगळी माणसं या चार गोष्टी करत असतात आणि त्यांच्या त्या करण्याला ती वास्तू तथा अस्तु असं म्हणत असते. त्या घरातील माणसं जर अनिष्ट गोष्टी करत असतील तर ती वास्तू त्यांना तुझं अनिष्ट होईल असं तथा अस्तु असं म्हणत असते. आणि त्या वास्तूमधील माणसं जर चांगल्या गोष्टी करत असतील तर त्यांना सुद्धा ती वास्तू तुझं चांगलं होईल असं तथा अस्तु म्हणत असते. हे सर्व फार महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आता तथास्तु याचा अर्थ काय? तथास्तु म्हणजे तसा तू. तसा तू म्हणजे कसा? तर जसा तू विचार करतोस तसा, जसा तू इच्छा करतोस तसा, जसा तू बोलतोस तसा, जसा तू करतोस तसा. आणि म्हणून तू जे करतोस त्याला ती वास्तू तथास्तु म्हणते. म्हणजे तूही तसाच होणार. तू अनिष्ट करत असशील ना तर तथास्तु तुझंही अनिष्टच होणार. अनिष्ट गोष्टींना तुला तोंड द्यावं लागणार, अरिष्टाला तोंड द्यावं लागणार, सर्वनाशाला तोंड द्यावं लागणार. तू जर अनिष्ट गोष्ट करत असशील तर ती वास्तू त्याला तथास्तु म्हणते. कारण तुझं जीवन तसंच होणार आहे, तू तसाच होणार आहेस अशी ती वास्तू सांगते असं आपले वाडवडील सांगतात. गंमत अशी आहे की ही वास्तू तथास्तु म्हणते पण ही वास्तू तोंडानं म्हणत नाही. ही वास्तू तोंडानं म्हणत नाही पण ही वास्तू कृतीनं म्हणत असते. कारण आपण जे विचार करतो, आचार करतो, त्याला ती वास्तू तथास्तु म्हणते आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाला आकार मिळत असतो. ही एक संकल्पना आपले वाडवडील सांगायचे. दुसरी एक संकल्पना आपले वाडवडील सांगायचे, ते म्हणजे असं की अंतरिक्षामध्ये देवता वास करतात आणि त्या देवता सतत तथास्तु असं म्हणत असतात. आणि म्हणून तू नेहमी चांगलं बोल, चांगलं कर, चांगले विचार कर, म्हणजे मग त्या अंतरिक्षातील देवता तुला तथास्तु असं म्हणतील. म्हणून शुभ बोलणाऱ्या असं आपले वाडवडील सांगायचे. थोडक्यात अंतरिक्षातील देवता ज्या देवता आहेत त्या तथास्तु म्हणतात ही एक संकल्पना आपल्याकडे आहे. या संदर्भात जीवनविद्या ही संकल्पना वेगळ्या तऱ्हेनं मांडते. इथं अंतरिक्षामध्ये हा जो शब्द वापरलेला आहे याचा अर्थ जीवनविद्या असं सांगते की अंतर्मनामध्ये देवता वास करतात आणि या देवता तुम्हाला तथास्तु असं म्हणतात. जीवनविद्या सांगते की ज्या अंतर्मनातील देवता आहेत या देवता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्याला आपण क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिव्हर्स असं म्हणतो, ते क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिव्हर्स आहेत. किंवा फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस माइंड असंही आपण त्याला म्हणतो. एके ठिकाणी डॉक्टर मर्फी असं म्हणतात, दो इनविजिबल द फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस माइंड आर माइटी. विदिन युअर सबकॉन्शियस माइंड यू विल फाइंड सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम अँड द कॉज फॉर एव्हरी इफेक्ट. थोडक्यात काय तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या फोर्सेस आहेत त्यालाच अंतरिक्षामधील देवता असं जीवनविद्या सांगते. आणि म्हणून अंतरिक्षामध्ये ज्या देवता आहेत त्या तथास्तु म्हणतात. याचाच अर्थ असा
की आपल्या अंतर्मनामध्ये

ज्या क्रिएटिव्ह फोर्सेस आहेत आणि फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस माइंड वास करतात त्या आपल्या सर्व गोष्टींना साथ देतात, म्हणजेच तथास्तू तथास्तू असं म्हणतात. आणि म्हणून आपण जे करतो, जे बोलतो, विचार करतो, आचार करतो, त्या सर्व गोष्टींना ऍक्शन असं म्हटलं जातं. आणि या ऍक्शनला रिॲक्शन ही होतेच. ऍक्शन म्हटली की रिॲक्शन होणार, क्रिया म्हटली की प्रतिक्रिया होणार. म्हणून भाव तसा देव, भाव तसा देव, याचा अर्थ ऍक्शन तशी रिॲक्शन. आणि म्हणून आपण जे विचार, उच्चार, आचार करतो, त्या विचार, उच्चार आणि आचाराप्रमाणे आपलं अंतर्मन आपल्याला साथ देत असतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये साडेसाती निर्माण करायची का आपल्या जीवनामध्ये अंतर्मनानं आपल्याला अनुकूल साथ द्यायची, हे सर्व तुझ्या हातात आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. गंमत अशी आहे की इथं आणखीन एक वास्तू नावाचा जो प्रकार जीवनविद्या सांगते तो प्रकार म्हणजे आपलं हे जे शरीर आहे हे शरीरच वास्तू आहे. शरीर वास्तू आहे याचा अर्थ काय, तर तू वास करतो शरीरात, म्हणून शरीर ही तुझी वास्तू. बघा की तू वास करतो शरीरात, म्हणून शरीर ही तुझी वास्तू. आणि हे जे शरीर आहे हे शरीर हीच वास्तू आहे. या शरीराच्या ठिकाणी तू वास करतोस आणि म्हणून तू म्हणजे आपण, प्रत्येक जण मी मी असं म्हणतो. मला उद्देशून मी म्हणणार आणि तुम्हाला उद्देशून मी तू म्हणणार. ते मी मी म्हणणारा किंवा तू तू म्हणणारा हा जो कोणी मी आहे, हा मी या शरीरामध्ये वास करतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून शरीर ही वास्तू आहे. आपण आपल्या या शरीराच्या द्वारे आपण जे करतो ते सर्व ऍक्शन या सदराखाली येतं आणि त्याला प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन ही होतच असते. आणि म्हणून आपल्या ठिकाणी मी मी म्हणणारा जो आहे हा मी या वास्तूमध्ये, म्हणजे शरीराच्या ठिकाणी जे चांगलं किंवा वाईट करतो, इष्ट किंवा अनिष्ट करतो, जे बरं किंवा बुरं करतो, हे जे काही आपण करतो त्याचा परिणाम असा होतो की त्याचप्रमाणे त्याची रिॲक्शन बुमरँग होऊन आपल्याकडे परत येते आणि त्याला तथास्तू तथास्तू तथास्तू असं म्हणतात. म्हणून आपलं हे जे शरीर आहे हे वास्तू आहे, हे कधीही विसरता कामा नये. आणि या वास्तूच्या ठिकाणी आपण सावध राहिलं पाहिजे. शरीर ही वास्तू आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि या वास्तूच्या ठिकाणी आपण सावध राहिलं पाहिजे, कारण आपण जे करू त्याला हे शरीर किंवा ही वास्तू तथास्तू म्हणणार. आपण जे करू त्याला आपलं हे शरीर रूपी वास्तू तथास्तू म्हणणार. तथास्तू म्हणजे तसा तू, तू जे करतोस तसा तू, तू जे विचार करतोस तसा तू, तू जसा बोलतोस तसा तू. म्हणून विचार करताना विचार करा, बोलताना विचार करा, करताना विचार करा. इतकंच नव्हे तर आपण जी इच्छा करतो तेव्हा सुद्धा विचार करा असं जीवनविद्या आवर्जून सांगते. आज आपण या शरीररूपी वास्तूमध्ये राहतो आहोत हेच माणसाला ठाऊक नाही. ही वास्तू तथास्तू तथास्तू म्हणते हे ठाऊक नाही. आपण जे करतो त्याप्रमाणे या वास्तूकडून आपल्याला प्रतिसाद मिळत असतो हे सुद्धा ठाऊक नाही. आणि याचा परिणाम असा होतो की आपण जीवनामध्ये काहीतरी करत असतो, कसं तरी करत असतो. हे करीत असताना आपण कुठल्याही तऱ्हेनं विवेक किंवा विचार किंवा शहाणपण दाखवत नसतो आणि त्याचेच दुष्परिणाम अखिल मानवजातीला आत्तापर्यंत भोगावे लागलेले आहेत. पुरातन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत मानवजातीला जे दुःख भोगावं लागलं त्याचं कारण हे आहे, पण हे आत्तापर्यंत डायग्नॉसिस झालंच नाही. आतापर्यंत जे डायग्नॉसिस झालं ते काय झालं, तर संसार वाईट, संसार वाईट.

0: बायको मुलं वाईट, उद्योगधंदा सोडा, कशासाठी? तर देव मिळवण्यासाठी. आणि देव कशासाठी? तर तुमचं कल्याण करण्यासाठी. तुमचं कल्याण करणार म्हणून हे सगळं जे चाललेलं आहे आणि पूर्वी जे चालत होतं हे सगळं चुकीचं आहे. सांगायचा मुद्दा असा की आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर हीच वास्तू आहे, आणि या शरीराच्या ठिकाणी आपण जे करतो त्याला ते तथास्तू म्हणतं. आणि म्हणून तू जे काही करशील ते करताना तू सावध असलं पाहिजेस. जर तू सावध राहशील तर तुला जीवनामध्ये सुख, शांती, समाधान मिळेल. आणि जर तू बेसावध राहशील तर तुझा वध केव्हा होईल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून संसारी असावे सावध असं जीवनविद्या आवर्जून सांगते. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: पारदर्शक अर्थव्यवहार ठेवींवर सर्वाधिक व्याजदर द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट आवर्त ठेव पेन्शन ठेव लखपती ठेव योजना निवड तुमची फायदा तुमचा.
6: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
7: अरे यार रोजची धावपळ ताणतणाव शरीर थकतंय आणि मनही. मग उपाय एकच योग. आज योग ही फक्त जीवनशैली नाही तर एक उत्तम करिअरची संधीही आहे. खरंच पण योगामध्ये पदवीही मिळते का? नक्कीच. बिंदू चौक कोल्हापूर येथील काउन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आता सुरू आहे शिवाजी विद्यापीठ संलग्नित बीए योगशास्त्र हा 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम. इथे आहे एनईपी 2020 आधारित आधुनिक योग अभ्यासक्रम, नियमित प्रात्यक्षिके व सुसज्ज योग हॉल व भव्य क्रीडांगण, योग प्रशिक्षक, वेलनेस कोच आणि फिटनेस क्षेत्रात करिअरच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी सर्व शासकीय शिष्यवृत्ती सुविधा, पात्रता कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 98226559. पत्ता आझाद चौक रविवार पेठ कोल्हापूर. बीए योगशास्त्र आरोग्य ज्ञान आणि उज्ज्वल भविष्याचा परिपूर्ण योग.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातली संत नामदेव महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती चंद्रशेखर गाडगीळ यांनी. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे 9 वाजलेत.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. गीत बहार या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ.
1: है सुहाना

पहिली तारीख या चित्रपटासाठी कमर जलालावादी यांचं गीत आपण ऐकलं. किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आपण कार्यक्रम ऐकत आहात गीत बहार.

0: महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं हे गीत साहिर लुधियानवी यांचं होतं. संगीतकार होते एन दत्ता आणि चित्रपट धूल का फूल. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो, उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30.
5: नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स. याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ.

0: चॅनल्स आणि हो सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गीतबहार या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत.

0: ममता या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं रोशन यांनी.
1: श्रोते हो, अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता जलसंवर्धन काळाची गरज याविषयीचा संवाद. सहभाग श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने यांचा. विशेष सहभाग डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवर.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि चित्रपट छोटी बहन.

0: किशोर कुमार यांच्या आवाजातलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. मंजिल या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं आर डी परमन यांनी. श्रोतेहो, गीतबहार या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निवेदिका ईशा वायकुळला निरोप द्या. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: बांगुई, अभी आपने सुना ये कार्यक्रम। अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं।
4: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वा।
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
6: जाणकार बना, सतर्क रहा।
7: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे, नको काय म्हणतेस?
4: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत।
7: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया, आणि ते बी फास्ट।
4: मग चालते की?
8: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला।
9: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
10: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
9: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस।
10: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा।
9: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री, विक्री पश्चात सेवा यासाठी
10: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
9: फोन 940 440 8000।
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, ठीक 10 वाजलेत।

0: आकाशवाणी
1: प्रसारित करीत आहोत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र निवेदन वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे सादर करते सदानंद कामडी निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्र.
2: श्रोते हो आज 1 जुलै महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते आधुनिक कृषी विकासाला नवी दिशा देणारे वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्रात हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
3: शेती हा केवळ व्यवसाय नाही, ती संस्कृती आहे, परंपरा आहे आणि जीवनाचा आधार आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत, मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक प्रदेशाची शेती वेगळी पण कष्ट एकच.
2: पाऊस वेळेवर पडला तर आनंद, उशीर झाला तर चिंता, पण शेतकरी आशा सोडत नाही. काळ्या मातीतून सोनं पिकविण्याचा विश्वास त्याला पुढे चालवत असतो.
3: आजची शेती विज्ञानाशी जोडली गेली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानावर आधुनिक तंत्रज्ञान उत्तर देत आहे.
2: चला तर मग श्रोते हो, खास कृषी दिनानिमित्त ऐकूयात आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र हा विशेष कार्यक्रम.

0: नायक को पूरे देश में एक गौरव प्राप्त है। बसंत राव जी नायक हरित क्रांति, पंचायत राज के साथ साथ श्वेत क्रांति और रोजगार गारंटी योजना के जनक के रूप में जाने जाते हैं। सन 1972 में महाराष्ट्र में भीषण सूखे के दौरान उन्होंने किसानों के लिए दूरगामी राहत योजनाएं लागू की। बसंतराव नायक जी साहब का केवल किसानों की समस्याओं से अवगत ही नहीं थे, बल्कि उन्होंने दूरगामी कदम भी उठाया और उनकी कोशिशों के कारण कृषि में बड़े बदलाव आए। शेतकरी अन्नदाता है, जीवनदाता है, इसीलिए हम उसे शेतकरी देव भवा की कांसेप्ट पर, प्रणाली पर, भाव में हम चल रहे हैं। महाराष्ट्र जो है वो डिजिटल खेती में नंबर वन है। हमने महा AI पॉलिसी अप्लाई किया है और हम पूरे देश में सबसे आगे चल रहे हैं। हरित क्रांति के प्रणेता स्वर्गीय बसंतराव नायक स्मित को एक बार विनम्र अभिवादन करते हुए मैं एक बार फिर से आप सबको नमस्कार करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र।
1: शेतकरी बंधूंनो, पारंपरिक शेतीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे। अशा तंत्रज्ञानाने ज्याने शेतकऱ्यांचे कष्ट कमी केले आणि उत्पादनात मोठी वाढ घडवून आणली, हे शक्य झाले ते म्हणजे केवळ कृषी यंत्रांमुळे। पण शेतकरी बंधूंनो, ही यंत्रे वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आणि आपल्या शेतीसाठी योग्य यंत्रे कसे निवडावेत, या साऱ्या प्रश्नाविषयी आता माहिती जाणून घेऊयात। कृषी शक्ती आणि यंत्रे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर शैलजा देशवेना यांच्याकडून।
2: शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात एका भागात माती खूप सुपीक आहे, तिथे जास्त खत टाकल्यास पीक लोळते आणि नुकसान होते। दुसऱ्या भागात माती कमकुवत आहे, तिथे कमी खत टाकल्यास पीक नीट वाढत नाही। हीच समस्या VRA सोडवते। प्रत्येक भागाला त्याच्या गरजेनुसार अचूक प्रमाणात निविष्ठा देण्याचे काम हे तंत्रज्ञान करते। VRA म्हणजे शेतीतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात निविष्ठा देणारी स्वयंचलित यंत्रणा। हे तंत्रज्ञान दोन प्रकारे काम करते। पहिला प्रकार नकाशा आधारित VRA। यात कृषी तज्ज्ञ शेताचा GPS नकाशा तयार करतात, मातीचे नमुने घेतले जातात, उपग्रहाद्वारे शेताचे छायाचित्र काढले जातात। हा नकाशा ट्रॅक्टरमध्ये लोड केला जातो। ट्रॅक्टर ज्या भागावर जाईल त्या भागाची गरज ओळखून यंत्रणा आपोआप खताचे प्रमाण कमी जास्त करते। दुसरा प्रकार सेन्सर आधारित VRA। या ट्रॅक्टरवर किंवा फवारणी यंत्रावर छोटेसे सेन्सर बसवलेले असतात। हे सेन्सर जमिनीवरून जाताना तात्काळ माती किंवा पिकाची तपासणी करतात आणि लगेच फवारणीचे प्रमाण ठरवतात। VRA चे विविध उपयोग आहेत। VRA केवळ खतापुरते मर्यादित नाही, याचे चार महत्वाचे उपयोग आहेत। बियाणे पेरणीत VRA वापरला जातो। सुपीक जमिनीत बियाण्यांची संख्या जास्त ठेवतात, नापीक किंवा दुष्काळग्रस्त भागात कमी। खत वापरण्यात VRA चा उपयोग केला जातो। मातीचे विश्लेषण करून जिथे ते पोषण कमी आहे तिथेच ते दिले जाते। तिसरा प्रकार सिंचनात VRA चा उपयोग केला जातो। जमिनीची पाणी धरण्याची क्षमता वेगळी असते, यंत्रणा पाण्याचे प्रमाण आपोआप ठरवते। कीटकनाशक तणनाशक VRA। संपूर्ण शेतावर फवारणी न करता फक्त जिथे कीड किंवा तण आहे तिथेच फवारणी केली जाते। या VRA साठी तीन गोष्टी लागतात। GPS यंत्रणा शेताचे अचूक स्थान ठरवण्यासाठी, आजकाल स्मार्टफोनवरही GPS असते। नियंत्रक यंत्रणा ट्रॅक्टर किंवा फवारणी यंत्रावर बसवायचे उपकरण जे खत किंवा पाण्याचे प्रमाण आपोआप नियंत्रित करते। GIS सॉफ्टवेअर ज्याला आपण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम सॉफ्टवेअर, शेताचे नकाशे तयार करण्यासाठी आणि डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येते। आपल्या शेताची काळजी आपणच घेणार, कारण शेतकरी सुखी तर देश सुखी।
3: श्रोते हो, शेतात उदंड पीक घेणं ही तर पहिली पायरी आहे, पण त्या पिकाचं खऱ्या अर्थाने सोनं करणं म्हणजेच अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन। आज शेतमाल जशाचा तसा विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून जर विकला तर शेतकऱ्यांना दुप्पट तिप्पट नफा मिळतो। ग्रामीण भागात छोटा किंवा मोठा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी नेमकी कोणती यंत्रे आवश्यक आहेत, ही यंत्रे कशी चालवावीत आणि त्यावर केलेला खर्च कसा वसूल करावा, या साऱ्या प्रश्नाविषयी आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील अन्न प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी गावंडे।
4: मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या शेतात आपण भरपूर उत्पादन घेतो, पण काढणीनंतर त्यावर योग्य प्रक्रिया

0: आणि साठवणूक न झाल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर फळ आणि भाज्यांचे नुकसान होते. आज आपण अशाच काही महत्वाच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात. सर्वप्रथम एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे मिनिमल प्रोसेसिंग. आजकाल ग्राहकांना धुतलेल्या, सोललेल्या आणि कापलेल्या भाज्या व फळांची मागणी वाढत आहे. या तंत्रज्ञानामध्ये फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून आवश्यक तेवढी प्रक्रिया करून स्वच्छ पॅकिंग केली जाते. त्यामुळे उत्पादनाचा जो ताजेपणा आहे तो टिकून राहतो आणि ग्राहकांना वापरण्यास सोयीचं होते. शेतकऱ्यांनाही यामुळे अधिक नफा मिळतो. त्यानंतर सौर ऊर्जेवर आधारित जे ड्रायर्स असतात, पूर्वी काय होतं की भाज्या, फळे, मसाले हे उघड्यावर उन्हात वाढवले जात होते. त्यामुळे धूळ, कीटक आणि पावसामुळे गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. आता आधुनिक सोलार ड्रायर मध्ये कमी वेळात स्वच्छ आणि दर्जेदार अशी पदार्थांची वाळवण करता येते. त्यानंतर कोल्ड चेन आणि प्रीकुलिंग हे देखील महत्वाचं असं तंत्रज्ञान आहे. यामध्ये फळे आणि भाजीपाला यांची काढणी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांची श्वसन क्रिया ही सुरूच असते, त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. पण प्रीकुलिंग आणि कोल्ड स्टोरेजचा जर वापर केला तर उत्पादन हे जास्त काळ टिकते, ताजं राहतं आणि मग दुसऱ्या बाजारपेठेत आपल्याला ते सहज पाठवता येतं आणि शेतकऱ्यांचे नुकसान देखील कमी होते. त्यानंतर व्हॅक्युम पॅकेजिंग आणि मॉडिफाईड ऍटमॉस्फेरिक पॅकेजिंग. या तंत्रज्ञानामध्ये पॅकेटमधील हवा ही कमी केली जाते आणि विशिष्ट वायूंचा वापर करून मग त्यामध्ये अन्न पदार्थ अधिक काळ ताजे राहतात. सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते आणि त्याची शेल्फ लाईफ म्हणजेच त्याचा साठवण कालावधी वाढते. आता तर स्मार्ट सेन्सर आणि इंटरनेट ऑफ थिंग्समुळे आपण मोबाईलद्वारेच कोल्ड स्टोरेजमधील जे तापमान आहे, आर्द्रता आहे आणि इतर माहिती देखील पाहता येते. काही स्मार्ट सेन्सर्स अन्न खराब होण्याची शक्यता देखील हे आधीच सांगतात. तर अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, उत्पादकांना फायदा होऊ शकतो आणि जे मानवी आरोग्य आहे तेही राखण्यास मदत होते आणि परिणामी आर्थिक नफा मिळतो.
1: शेतकरी बंधूंनो, म्हणतात ना पाणी हेच जीवन. पण शेतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाण्याचे योग्य नियोजन हेच खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन आहे. आजच्या बदलत्या हवामानात पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे. आता जमाना आहे तो ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि ऑटोमेशन युक्त स्मार्ट सिंचनाचा. आपल्या जमिनीसाठी आणि पिकासाठी योग्य सिंचन पद्धत कोणती, कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी ही सिंचन यंत्रे नेमकी कशी काम करतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता माहिती जाणून घेऊयात सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सुमंत जाधव यांच्याकडून.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात पाण्याची कमतरता, हवामान बदल आणि वाढता खर्च या मोठ्या समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आपण नेहमी पाणी पारंपरिक पद्धतीने देतो, परंतु आता तसे न करता आपण आधुनिक सिंचनाकडे वळूया. आधुनिक सिंचन म्हणजे ठिबक सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत, म्हणजे पाणी वाचवा, उत्पादन वाढवा आणि उत्पन्न दुप्पट करा. तसेच आता सध्या नवीन पद्धत म्हणजे हायड्रोपोनिक्स शेती. हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित शेती करण्याची पद्धत. या पद्धतीमध्ये पिके ही पोषक द्रावण वापरून पाण्यात किंवा कोकोपीट किंवा परलाइट सारख्या माध्यमात वाढवली जातात. म्हणजे माती नाही तर थेट पाण्यातून अन्न घेऊन पिकांची वाढ होते. यामध्ये पाण्यामधील सर्व आवश्यक अन्नद्रव्य मिसळले जातात. थेट द्रावणातून मुळे हे अन्न घेतात व पाण्याचा आपला पुनर्वापर सुद्धा आपण करू शकतो. हायड्रोपोनिक्सचे भरपूर प्रकार आहेत. कोणत्या पिकासाठी वापरायचं आहे त्यानुसार हायड्रोपोनिक्स आपल्याला वापरता येते. यामध्ये आपल्याला 80-90% पाण्याची बचत होते, जलद वाढ होते, जास्त उत्पादन मिळते, माती नसल्यामुळे रोग कमी असतात, वर्षभर उत्पादन घेता येते, कमी जागेत जास्तीत जास्त आपल्याला नफा काढता येतो. आधुनिक सिंचनामध्ये सध्या GIS आणि रिमोट सेन्सिंगचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. आजच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, त्याबरोबर उत्पन्नामध्ये वाढ पण होते.
3: श्रोते हो, आज डिझेल आणि पेट्रोलचे वाढते दर शेतीचा खर्च वाढवत आहेत आणि शेती परवडण्या पलीकडे नेत आहेत. अशा वेळी सूर्याची मोफत ऊर्जा आणि बॅटरीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप असोत की बॅटरीवर चालणारी कोळपणी यंत्रे आणि छोटे ट्रॅक्टर, ही यंत्रे केवळ प्रदूषण कमी करत नाहीत तर शेतकऱ्यांचा रोजचा इंधन खर्चही जवळपास शून्यावर आणत आहेत. पण मंडळी, ही सौर आणि बॅटरी चलित यंत्रे नेमकी कशी निवडावीत, त्यांची कार्यक्षमता

0: क्षमता आणि बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे या सगळ्या प्रश्नांविषयी आता आपल्याला माहिती देतील अक्षय ऊर्जा आणि कृषी यंत्र क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गजानन वसू.
1: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की भारत हा कृषी प्रधान देश असून आज दिवसेंदिवस वाढती ऊर्जेची गरज, भविष्यात आपल्याला पुढच्या पिढ्यांना लागणारा इंधनाचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिंगचे वाढते दुष्परिणाम, कृषी क्षेत्रामध्ये निसर्ग

0: भविष्यात आपल्याला पुढच्या पिढ्यांना लागणारा इंधनाचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिंगचे वाढते दुष्परिणाम, कृषी क्षेत्रामध्ये निसर्गाचा लहरीपणा, त्यामुळे होणाऱ्या उत्पन्नातील घट, या सर्व बाबीचा विचार करता पर्यायी इंधनासाठी पर्यावरणपूरक शाश्वत अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरात आणणे आज ही काळाची गरज आणि अधिक महत्वाची आहे. जसे की आपण जाणताच आहात की सोलर कृषी पंप यात सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामध्ये सोलर ज्योत त्याच्या जोडीला आहे, सूर्यचूल, सौर उष्ण संयंत्र चलन, सौर फवारणी यंत्र, तसेच सौर सिंचन व्यवस्था, त्यामधून पवनचक्की आणि कृषी अवशेषापासून विद्युत निर्मिती प्रकल्प आदी आपण वापरात आणून देशाच्या भविष्यातील ऊर्जा संकटावर मात करता येऊ शकते. सौर ऊर्जेबरोबरच पवन ऊर्जा, घनकचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून भारताच्या एकूण उत्पादनापैकी आज रोजी 80% वीज जीवाश्म इंधनापासून निर्मित होत असून हा स्रोत काही शतकात संपणार आहे. सौर ऊर्जेचे रूपांतरण अपारंपरिक ऊर्जा माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटाला चांगले उत्तर देता येईल. जसे की पिकांना पाणी देणे, कीटकनाशकांना फवारणी करणे, विविध भाजीपाला व धान्य साठवणीकरता वाढवणे, कृषी उत्पन्न उपकरणासाठी लागणारी विजेची गरज, या छोट्या छोट्या कामाची पूर्तता यामधून केली जाऊ शकते. याबरोबरच इंधनाची बचत म्हणजे पैशाचीच बचत, यातून खर्च आणि उत्पन्न यात आपल्या शेतकरी मित्रांना सांगड घालण्यास आणि आपले जीवनमान उंचवण्यास योग्य ते पर्यावरणपूरक संधी या ऊर्जा क्षेत्रातून मिळणार आहे.
1: शेतकरी बंधूंनो, आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे म्हणजेच डिजिटल युग आहे आणि आपली शेती ही आता डिजिटल क्रांतीपासून मागे राहिलेली नाही. आज शेतकरी घर बसल्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून हवामानाचा अचूक अंदाज घेत आहेत. पण शेतकरी बंधूंनो, हे डिजिटल व्यवस्थापन सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये नेमकी कसे वापरावेत, कोणते ऍप्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च कमी करता येईल, या साऱ्या प्रश्नाविषयी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत डिजिटल आणि अचूक शेती क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गोपाळ शिंदे.
2: डिजिटल माहिती व यंत्र हे एकत्र आलेले की शेतकऱ्याच्या कामाला गती मिळते. जसं की GPS वर आधारित ट्रॅक्टर सरळ रेषेत विना ड्रायव्हरचं ती चालत राहते व ओव्हरलॅप न करता नांगरणी, पेरणी व सर्व काही कार्य करते. यामध्ये इंधन व वेळ वाचवण्याचा प्रयोग हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला पाहिजे तसा आपल्याला लागणारा शेती तंत्रज्ञानाचा उपयोग हा तंतोतंत पद्धतीने कसा करता येईल याबाबत हे ड्रोन, रोबोट व स्वयंचलित स्मार्ट शेती यंत्रे, ज्याला आपण स्मार्ट पोर्टेबल मशीनरी म्हणूया, अशा सर्व डिव्हाइसेस ज्याला आपण यंत्रांचा वापर करून शेतामधील शेती कामामध्ये पिकाचं व्यवस्थापन करताना अगदी सूक्ष्मपणे व्यवस्थापन शैली ही उत्कृष्टरित्या कशी उत्पादन वाढवेल, त्यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल ह्याचं नियोजन व सूत्रबद्धता लावते. म्हणून तीन मोठे फायदे: पहिले, वेळेची बचत, जे काम दिवसभर लागायचं ते तासभरात. दुसरं, निश्चिंतपणे तुम्हाला ज्या अचूक भेद जागी फवारायचंय त्याच ठिकाणी तो फवारला जाईल, ज्या अचूक भेद जागी जाऊन तुम्हाला खत टाकायचंय किंवा फळ तोडायचंय अशा सर्व बाबींमध्ये, किंवा कापूस वेचायचा आहे किंवा उसावर योग्य रीतीने फवारणी करायची आहे, खत टाकायचं आहे, अशा गोष्टी ज्या क्लिष्ट व कष्टदायी आहेत त्या सर्व सोयींचं ह्यात नियोजन हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण करू शकतो. जी आपण रोग, खत व पाणी या अचूक जलद निर्णयांकित करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करतोय, म्हणूनच की दिवसभरातलं काम ह्या अतिशय वेळेनुसार चोख पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करता येतं. म्हणून डिजिटल कौशल्यातून युवा शेतकऱ्यांना एकच संदेश यामधून मी देऊ इच्छितो की त्यांनी आता नवीन घडणावळ केलेल्या सर्व कृषी यंत्रांचा, अत्याधुनिक स्वयंचलित यंत्राचा सराव व त्यावरचं प्रशिक्षण हे वेळोवेळी घेतलं पाहिजे.
3: श्रोते हो, कृषी यंत्रे, आधुनिक सिंचन, सौर ऊर्जा, अन्न प्रक्रिया आणि डिजिटल व्यवस्थापन या पाचही महत्वाच्या गोष्टींचा आढावा आता आपण घेतलाय. खरे पाहता या पाचही गोष्टींचा

0: जेव्हा योग्य समन्वय होतो तेव्हाच शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर आणि शाश्वत बनते, आणि हाच आधुनिकतेचा मार्ग आपल्याला समृद्धीकडे घेऊन जाईल, आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपला भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. चला तर मग आधुनिक तंत्रज्ञानाची गाज धरून आपली शेती अधिक समृद्ध करूया. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान.
1: श्रोते हो, आताच आपण महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत, आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निवेदन होतं वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. तर सादर करते होते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी, ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz. संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.
2: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत नाट्य संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत सौभद्र या नाटकातलं आशा खाडीलकर यांच्या स्वरातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं हे पद संगीत पदकेलं आहे गोविंद पटवर्धन यांनी.

शांता शेळके यांचं पद आपण ऐकलं. गायक कलाकार आणि संगीतकार होते जितेंद्र अभिषेकी आणि हे पद होतं हे बंध रेशमाचे या नाटकातलं. याचबरोबर आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र

0: नमस्कार श्रोते हो, आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपल्या गायन आणि अभिनयानं मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ गायक नट प्रसाद सावकार यांची आमच्या संग्रही असलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: नमस्कार बुवा.
2: नमस्कार.
3: नमस्कार बुवा.
2: नमस्कार.
1: मला सांगा की गाणं शिकत असताना नाटक तुमच्या डोक्यामध्ये होतं का?
2: जरूर होतं. कारण काय की आमचे वडील वगैरे यांची मोठी नाटक कंपनीच होती आणि आमची परंपराच आहे नाटकांची. म्हणजे मला माझ्या आजोबांची कामं पाहिल्याची आठवतात आणि आमचे वडील सांगत होते त्यांच्या आजोबांची कामं पाहिलेली त्यांना आठवतात. आता आमच्या गोव्यामध्ये उत्सवी रंगभूमीवरची ही सगळी नाटकं आहेत. गोव्यातले जे कलावंत मुंबईला गेले सगळे आणि तिथे मोठे झाले ते सगळे उत्सवी रंगभूमीवरचे. आमच्याकडे गोव्यामध्ये उत्सवी रंगभूमी फार मोठ्या प्रमाणावर इथे उत्सव रंगभूमी आहे. म्हणजे देवळं वगैरे आहेत आणि त्या देवळाला कमीत कमीत वर्षातनं एका देवळाच्या साठी तीन तीन नाटकं तरी त्या उत्सवात होत असतात. अशी काही 150-200 देवळं आमच्याकडे आहेत आणि इतकी नाटकं दरवर्षी इथं अजून होतात. संगीत होतात, काही प्रोज होतात, बरं का? तर आमचं घराणं सगळं नाटकवाल्यांचं असल्यामुळं गाणं शिकताना म्हणजे नाटक माझ्या डोक्यात होतच. परंतु झालं होतं काय, मी नारायणराव व्यासांच्याकडे शिकत होतो आणि नारायणराव व्यासांनी मला आपण होऊन शिकवलं. म्हणजे त्यांनी माझा एका नाटकातच आवाज ऐकला, बरं का? म्हणजे एक नाटक आमच्या वडिलांचंच नाटक होतं, संशय गल्लोळ. त्याच्यामध्ये जलशाच्या सीन मध्ये मी थोडस गायचो तिथे.
3: अच्छा.
2: ते सकाळची वेळ होती आणि मी तिथे गायलो. तर तो मी त्यांचाच एक म्हणजे मालकोस राग गायलो, त्यांची चीज गायलो. ते ऐकल्यावर ते आत आले आणि त्यांनी वडिलांना विचारलं की तुमचा मुलगा शिकतो कुठे? तर मग ते म्हणाले काय अजून शिकत नाहीये तो, पण त्याला शिकवायचं आहे कुठेतरी. ते म्हणाले ठीक आहे. ते कळलं आम्हाला सकाळी ज्या अर्थी हा मालकोस गातोय त्या अर्थी हा शिकलेला नाही हे आम्ही ओळखलं. ते उद्यापासून त्याला पाठवून देत चला.
1: त्यावेळी तुम्ही किती वर्षांचा होता?
2: सर्वसाधारण 20-21 वर्षाचा होतो. मी 17-18 वर्षावर इथून निघून गेलो, गोव्यातनं मुंबईला गेलो. म्हणजे 20 वर्षांचा होतो आणि त्यावेळी त्यांनी मला 7-8 वर्ष अगदी म्हणजे काही एक पैसा न घेता शिकवलेलं आहे. त्यांचे ते उपकार मी कधी विसरू शकत नाही.
3: बरोबर.
2: पुढे झाले काय की पुढे आता मला म्हणजे आता काहीतरी उद्योग पाहिजे की नाही, नुसतं गाणं शिकून कसं काय होणार? बरं, लक्षात आलं का? आणि तेवढ्यात मला रांगणेकरांच्या कंपनीचं बोलावून आलं, मोग रांगणेकरांचे नाट्य निकेतन, की ज्यांची अतिशय कुलवधू नाटक, खूप प्रसिद्ध नाटकं त्यांनी रंगभूमीवर आणली स्वतः लिहून. कुलवधू, कोणकी काळी, रंभा वगैरे अशी चांगली चांगली नाटकं आणली. त्यांच्याकडे ते काम करणारे गणपतराव मोहिते सांगलीचे, त्यांना मास्टर अविनाश म्हणतात, ते काही कारणास्तव कंपनी सोडून गेले

0: आणि मला त्यावेळी त्यांनी बोलावलं. पण नानांना मी ज्यावेळी सांगायला गेलो, आम्ही नारायणराव मिसांना नाना म्हणत होतो, त्यांना म्हटलं नाना मला असा असा चान्स आलेला आहे तर मी नाटकात काम करू का, ते माझ्यावर भडकले भयंकर. भडकले म्हणजे असे की तुम्हाला मी जे गाणं शिकवलंय ते तुम्ही एक चांगले गायक व्हावेत किंवा गायक होणार नसाल तर चांगले शिक्षक व्हावेत, आमच्या व्यास संगीत विद्यालयामध्ये तुम्ही शिकवावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि तुम्ही तिथे शिकवा आणि तुम्ही तर नाटकात जातो असं म्हणतात. तर काय झालं की नारायणराव व्यासांनी मला मग त्यांनी सांगितलं बाबा नाटकात जायचं असेल तर तू माझ्याकडे गाणं शिकू नकोस, म्हणून मी तिथून गेलो. पण पुढे बऱ्याच वर्षांनी मला ते टिळक ब्रिजवर भेटले. मी त्यावेळी कट्यार काळजात घुसले या नाटकातलं काम सोडलेलं होतं आणि ते त्यांच्या मुलानं म्हणजे अतुल व्यास त्याला आम्ही विद्याधर म्हणतो, तर त्यांच्याकडे ते काम गेलं आणि मला ते ब्रिजवर भेटले. तिथे मी त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. त्यांनी मला विचारलं अरे तू अतुलचं काम पाहिलंस का, कट्यार काळजात घुसली वसंतरावांना नाहीच करून टाकतो ते वसंतरावांना कुठल्या कुठे फेकून देतो. म्हणजे ज्या नाटकासाठी त्यांनी मला सोडलेलं
1: होतं,
0: सोडलेलं नाटक तुमच्या मुलाने घेतलं काय योगायला असतो, त्याला काही इलाज नाही बरं का. तर त्यावेळी माझं खूप चिडलं, तर तरी त्यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे, त्यांनी मला सुरुवातीला आधार दिला त्याबद्दल प्रश्नच नाहीये.
1: हा पण मग पहिलं नाटक कुठलं तुमचं बुवा?
0: नाट्यनिकेतन रंभाया नाटकामध्ये मी काम केलं. तर मी रांगणेकराच्या कंपनीत गेलो आणि पहिला त्यांच्या रंगभूमीवर रंभाया नाटकानं मी कामाला सुरुवात केली, रंभाया नाटक. त्याच्यानंतर मग अविनाशीची जी कामं करत होते, कुलवधू म्हणा, कोणकी काळी, एक होता म्हातारा, ही सगळी मी त्यांच्याकडे कामं केली. विद्यानंद पण त्यांनी बसवलं होतं खाडीलकरांचं, त्यामध्ये पण कचाची भूमिका मी केली. त्याच्यानंतर मी दुसऱ्या कंपनीत गेलो, मग एक चार पाच वर्ष तिथे राहिलो. तिथून मग मी आमची काकांची एक कंपनी होती कला मंदिर म्हणून, तिथे माझी सगळी जुनी नाटकं बसली, मानापान, सौभद्र, मृच्छकटीक म्हणा की जी काही जुनी होती, गडकरांचं भावबंधन किंवा अण्णासाहेब केदोसकरांचं सौभद्र, ही सगळी जुनी नाटकं आमच्या काकांच्या कंपनीत बसली. फक्त एकच नाटक त्यावेळी नवीन बसवलं त्यांनी, ते म्हणजे विद्याधर गोखलेंचं सुवर्ण तुला, आणि त्यामध्ये मी कृष्ण होतो आणि छोटा गंधर्व हे होते नारदाच्या भूमिकेसाठी छोटा गंधर्व होते. त्या नाटकाचं म्युझिक त्यांनी दिलेलं होतं. आता त्याचे त्या संबंधी एकच एक आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला सांगतो की कधी कधी गमतीदार घटना अशा घडून जातात की त्या याचं संगीत दिग्दर्शन छोटा गंधर्वांच्याकडे होतं. ते राहायचे पुण्याला आणि आम्ही सगळी कंपनी आमची म्हणजे माझे काका वगैरे सगळे आम्ही मुंबईला. तर एक दिवस आम्ही याला गेलो, कुठे, पुण्याला गेलो आणि पहिल्या दिवशी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्युझिक दिग्दर्शन करण्याच्या दृष्टीने ते चाली लावायला बसले आणि सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत संबंध नाटकाच्या चाली त्यांनी लावून टाकल्या आणि त्या अतिशय अप्रतिम सगळ्या चाली झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये माझे रागडी मुख चंद्रमा म्हणा किंवा रतिवनी सुंदर मदन म्हणजे अतिशय सुंदर सुंदर एका दिवसात मला वाटतं चाली लावलेलं ते एकच एकमेव नाटक आहे. ह्या गोष्टी कुणाला माहिती नाहीत तर त्या लोकांपण ह्या पोहोचल्या पाहिजेत
1: म्हणून तर तुमच्याशी आम्ही बोलतोय.
2: पण तुम्हाला म्हणजे आम्ही सुद्धा इवन प्रेक्षक सुद्धा तुम्हाला ते पंडितराजजी मधली जी भूमिका आहे तुमची त्याच्यामुळे जास्ती तुमचं नाव प्रसिद्धीला आलं.
0: हो वादच नाही. तर काय झालं
2: त्याच्याबद्दल काहीतरी जरा
0: सांगतो ना. पंडितराज जगन्नाथच्या मेळी अवघी पुष्कळच लहान होतो तेव्हा आणि माझी भूमिका जवळजवळ 60-65 वयाच्या माणसाची होती.
2: जमनलाल
0: दरबारी गायक होते ते बरं का. तर ते कंपनीची सगळी माणसं काय म्हणायला लागली अहो तर ते एवढासा लहान मुलगा तो कसं हे काय भूमिका करणार, पण पेंढर करणं काय वाटलं कोणा ठाऊ. ते म्हणाले नाही ही भूमिका आम्ही सावकारांच्याकडूनच करून घेणार आहे म्हणाले.
1: म्हणजे ऐन तारुण्यात तुम्ही म्हाताऱ्याचा रोल केला.
0: अगदी अगदी म्हणजे एकदम थोडस मला म्हणजे त्यासाठी मेहनत घ्यावी लागली की एक म्हणजे मेकअप मध्ये तर त्याला म्हातारा तो दिसलाच पाहिजे बरं का. त्याच्यानंतर म्हाताऱ्याचं वागणं बोलणं त्याचा भारदस्तपणा बर का जो माझा स्वभावात नाहीये तो मला आणावा लागला. ही गोष्ट खरी आहे. बरं तो दरबारी गायक दाखवलेला आहे त्याप्रमाणे त्या भारदस्तपणाने ते काम करायचं हे एक माझ्या मनावर होत. पण एकच होतं त्यातली गाणी खूप प्रसिद्ध झाली पण मला त्याच्यात सर्वात लहान काम होतं. सगळ्यात जर लहान कोणाचं काम असेल त्या नाटकामध्ये माझं होतं. बाकीच्यांची सगळी पुस्तक एक दरबार ते गाणं म्हणणं आणि जाणं एकच गाणं होतं मला सुरुवातीला मिया मल्हार दरबारात बरं का. त्याच्यानंतर मग 4-5 प्रयोगापर्यंत मला जय गंगे रंगभूमीवर आलंच नाही. मग प्रेक्षकांनी पण यांना सांगितलं पेंढारकरांना की प्रसाद सावकारांना एकच गाणं आहे ते एखादं असावं, ते आपले म्युझिक डायरेक्टर वसंत देसाई होते, त्यांनी सगळ्यांनीच आग्रह केला, म्हणून ते जय गंगे पाचव्या प्रयोगाला रंगभूमीवर आलं. बरं का? त्याच्यानंतर ते गाणं तयारच होतं, जय गंगे भागीरथी ते तयारच होतं. वसंतराव देसाईंच्याकडे ते संगीत दिग्दर्शक होते, तर ते म्हणाले मी ही चाल इथं लावत नाहीये. ते त्यावेळी कुठेतरी गंगा किनारी म्हणजे ऋषिकेश का कुठेतरी तिथे जाणार होते, तिथे मी ही चाल लावतो म्हणाले. आणि ते गेले तिथे आणि येताना चाल वगैरे लावून आले,
1: म्हणजे तिथे ती स्फुरली वगैरे,
0: तिथे असं ते असं म्हणतात. बरं का?
1: पण त्या गाण्यांनी तुमचं नाव सर्वतोमुखी झालं होतं.
0: निश्चितच, निश्चितच.
1: बरं बुवा, या ज्या वेगवेगळ्या भूमिका तुम्ही करत होता नाटकामध्ये, तर त्यावेळी तुमच्या समोर आदर्श कोणाचा होता?
0: मी सुभाष सांगा, अगदी सुरुवातीला गाण्याचा आदर्श म्हणाल, म्हणजे रंगभूमीवरचं गाणं कसावं, कसं असावं, याचा आदर्श माझ्यासमोर छोटा गंधर्वांचाच होता.
2: बरं बुवा, आता तुम्ही त्याच्यानंतर गौरी शंकर मध्ये पण काम केलं, नंतर मंदारमालेत काम केलं, तर मंदारमाले मधली जी गाणी आहेत तर त्या संदर्भात सांगा ना, कारण चाली मला वाटतं त्याच्या राम मराठ्यांनी दिलेल्या आहेत.
0: मी सांगतो तुम्हाला, गौरी शंकर तुम्ही पहिला म्हणालात ना, त्यातली मधले भरे मनात सुंदरा आणि नारायण रमा रमणा, या दोन्ही चाली माझ्या आहेत.
2: अच्छा,
1: ज्या दोन गाण्यांचा तुम्ही आता उल्लेख केलात बुवा, ती गाणी अप्रतिम आहेतच, आणि त्या दोन्ही गाण्यांना तुमच्या चाली आहेत हे खरंच अनेकांना ठाऊक नसेल, आम्हालाही ते माहिती नव्हतं. आपण असं करूया आधी की त्यातलं एक गाणं श्रोत्यांना ऐकूया आणि मग पुढची बातचीत करूया.

वसंतराव त्याचे म्युझिक डायरेक्टर होते वसंत देसाई, पण मी त्यांना विचारून माझ्या वेगळ्या चाली करून, कारण त्यांनी केलेल्या चाली तेवढ्याशी काही मला बरा वाटेना, त्यांना भेटलं ते म्हणाले हरकत नाही तुमच्या तुम्ही लावा. त्यांच्या मंदार मालेमध्ये सुद्धा हाच

0: प्रकार झाला. काय होतं की रामभाऊ गाणारे मी गाणारा ती ज्योत्स्ना मोहिले, रामभाऊने सर सगळं सगळ्यांना शास्त्रीय संगीत म्हणजे क्लासिकलच चाली लावलेल्या होत्या. तर मी त्यांना म्हटलं की हा एक असा रंगेला संघ गव्वया दाखवलेला आहे,
1: मदन गोपाल
0: भांगेच्या तारेत बिरीत असतो नेहमी. तर थोडस त्याला वेगळेपणा करण्यासाठी असं गझल किंवा दादरा वगैरे अशा चाली तुम्ही मला लावून द्या. तर रामभाऊ म्हणाले, हे बघा ते काय माझं काम नाही, तुम्हाला वाटत असेल ते तुम्हीच लावून घ्या.
2: तेवढं स्वातंत्र्य त्यांनी
0: दिलं. त्याची मोठी माणसं होती, होय
2: नाही
0: तर सहसा कोणी असं करत नाही. तसे पण आम्हाला म्युझिक डायरेक्टर भेटले, हरकत इकडे तिकडे जाईल. सुधीर फडक्यांच्या एका पिक्चर मध्ये मी काम केलं आणि सुधीर फडक्यांनी मला असा घाम फोडला काय विचारून, कारण काय माहित आहे
2: कुठला चित्रपट होता,
0: चित्रपट हा गोरा कुंभार. त्याच्यामध्ये नामदेव होतो आणि मला दोन गाणी होती अतिशय अप्रतिम चाली, बरं का, की उठ पंढरीच्या राया एक आणि पतित पावन असे दोन अभंग मला होते. आणि त्यांचं काय माहितीये की ते त्यातले मास्टर आहेत, सिनेमा त्याचे गाण्याचे ते स्वतः म्युझिक डायरेक्टर चांगलेच आहेत, परंतु त्यांचा जो आवाज आहे तो बारीक मोठं हे ते करणं जे सिनेमाला योग्य आहे असं त्यांच्या आवाजात 100% आहे. आणि त्यांचं ते काही मला जमेना मी प्रामाणिकपणे कबूल करतो, तेवढ्या त्या हरकती मुरकती खास काही माझ्या गजातून निघेना, पण त्यांनी मला असं इतकं छेडलं तेव्हा, इतकंच नव्हे शेवटी ते म्हणाले नाही आता ही तुम्ही गाणीत तुम्ही म्हणायचीच नाहीत मीच म्हणणे शेवटी. म्हणून मला पण थोडासा वाईट वाटलं, मी म्हटलं आहे बघा गाणी जर तुम्ही म्हणणार असाल तर मी काम तरी मी कशाला करू, तर काम तुम्ही दुसऱ्याला द्या, इकडे माझं सगळं काम झालेलं होतं लक्षात. परत काय आता माझ्यासाठी स्टुडिओ मध्ये पुन्हा तो सेट उभारावा हे कुणी करणार नाही. मग ते कसे तरी कबूल झालेत, पण ती गाणी चांगली झाली,
2: छान होती गाणी,
0: गाणी चांगली होती.
2: पण तो चित्रपट एकच ना तुमचा,
0: कुठला नाही, त्याच्या अगोदर पेडगावची शाणे म्हणून चित्रपटात मी काम केलं.
2: हो काय,
0: अगदी खूप वर्षापूर्वी, म्हणजे मी त्यावेळी प्रथम मी पिक्चर मध्येच गेलो होतो, म्हणजे रंगभूमीवर येण्याच्या अगोदर, रांगणेकरांच्या कंपनीत जायच्या अगोदर मी पिक्चर मध्येच गेलो होतो. म्हणजे राजाभाऊ परांजपेने मला बोलवून नेऊन ते काम दिलेलं होतं.
2: पण म्हणजे हिरो बनायचं या इच्छेने की
0: नाही, आता कसं आहे की त्यावेळी आम्ही गरजू होतो लक्षात, पिक्चर काय काय मिळेल ते घ्यायचं लक्षात, असं म्हणून मला तो चांद राजाभाऊनी मला विचारलं की तुम्ही बा नृत्य शिक्षक आहे त्याचं काम करतील का, मी हो म्हणून सांगितलं. नृत्याचा मला काही जाण नाहीये, पण मी म्हटलं कामासाठी, त्यांना म्हटलं बाबा मी करीन तुम्ही मला थोडस मला कोणाकडून तरी ट्रेनिंग द्या. त्यांनी त्यानंतर हजारी लाल म्हणून एक डान्सर तिथे होते, त्यांच्याकडे मी थोडस इकडे तिकडे स्टेप्स काही शिकलो आणि ते पिक्चर पूर्ण केलं.
2: अच्छा,
0: प्रथम मी गेलो तो पिक्चर मध्येच गेलो पेडगावचे शाणे, आणि ते पेडगावचे शाणे आपलं आतून चाललं.
2: हा बरे बुवा, कट्यारचे दिवस आणि अनुभव जरा सांगा ना.
0: कट्यार रंगभूमीवर यायच्या एक वर्षाआधी कट्यारचे लेखक जे आपले दारव्हेकर हे मला एचएमई मध्ये भेटले एक वर्षाआधी, आणि त्यांनी माझं ही कामं पाहिलेली होती, पंडितराज म्हणा त्यातला गवया किंवा मंदारमाला म्हणा त्यातला गवया, आणि त्यांनी कट्यार हे माझ्यासाठीच लिहिलेलं नाटक होतं.
1: अच्छा,
0: अरे स्वच्छ सांगतो तुम्हाला, जी वसंतरावांची भूमिका होती ती माझ्याकडे होती.
1: अच्छा,
0: लक्षात आलं इतकंच नव्हे की त्याच्यानंतर मी एक 15 दिवसाची तालीम पण केली, पण त्यावेळी घोळ काय व्हायला लागला, हिरोच्या भूमिकेसाठी कोणी मिळेना आणि मला सुद्धा ही म्हाताऱ्यांच्या भूमिका करून करून कंटाळा आलेला होता. तर मी त्यामुळे काय म्हटलं की मी ज्यावेळी पुण्यात राहत होतो तर पुण्यात वसंतराव माझे शेजारीच राहायचे, आणि वसंतरावचा सगळा नेचर मला माहित होता, ते उत्तम हिंदी बोलणारे होते, ह्या भूमिकेला जसं गाणं पाहिजे तसं त्यांचं गाणं होतं बरं का सगळं, आणि त्या ठुमरी गझल वगैरे गाण्याची त्यांना सवय होती. तर मी त्यांना त्यावेळी प्रभाकर पणसेकर त्या नाटकाचे प्रोड्युसर, आणि मी यांना पण म्हटलं दारव्हेकरांना की आपण वसंतरावांना ट्राय करूया का, आणि त्यावेळी वसंतराव एक मेघमल्हार नावाचं नाटक आपल्या विद्याधर गोखल्याने लिहिलेलं होतं, ती पण भूमिका माझ्याकडे होती पण मला ती भूमिका तेवढीशी आवडली नाही म्हणून ती सोडलेली होती. त्या कामासाठी त्यांना वसंतरावना त्यांनी विचारलं, वसंतरावने ते स्वीकारली, आणि त्यावेळी वसंतराव मुंबईतच आले होते, आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं बाबा अशी अशी भूमिका आहे, तर वसंतराव म्हणाले ही मी वाचून पाहिन बरं का, आणि मग करायचं की नाही ते ठरवीन, पण काय एखादा दैव योग असतो बघा नाही का. त्यांनी ते गेले पुण्याला, ते वाचली, मला वाटतं ते पी एल देशपांडेंच्याकडे पण जाऊन आले त्यावेळी, पी एलनी पण त्यांना सांगितलं की तुम्ही ही भूमिका करा बरं का, आणि त्या भूमिकेपासून वसंतराव कुठल्या कुठे गेली.
2: खास साहेब,
0: खास साहेब, मी त्याला खास वसंत खास म्हणायचो, म्हणजे
1: वा आता तुम्ही भातब्बर संगीत दिग्दर्शकांच्या

0: आताखाली काम केलेलं आहे, अभिषेकी बुवा,
1: वसंत
0: देसाई, छोटा गंधर्व रामभाऊ, तर यातला तुमचा आवडता संगीत दिग्दर्शक कोण?
2: ते जे सगळे संगीत दिग्दर्शक आहेत त्यांचे प्रत्येकाचा बाज वेगळा आहे. हा सरस आहे तो निरस आहे आपण ठरवता येत नाहीये.
1: नाही, आम्ही सरस निरस नाही म्हणतो, पण त्यातल्या त्यात तुमचा आवडता
0: व्यक्तिगत आवड,
2: व्यक्तिगत आवडता सध्याच्या काळामध्ये तर अभिषेकीच म्हणावंच लागेल, काय वादच नाहीये. कारण अभिषेकीने याच्यामध्ये खूप योगदान केलेलं आहे, वेगवेगळे प्रकार केलेले आहेत, याबद्दल शंका घेण्याचं काही कारणच नाहीये. पण तसं मी अगदी मास्टर कृष्णापासूनच त्यांच्या हाताखाली पण मी एकदा गायलो
0: आहे.
2: बरं, लक्षात आलं का? मास्टर कृष्णा सुद्धा फार मोठे म्युझिक डायरेक्टर होते, त्याने सुद्धा अतिशय सुंदर ताली दिलेल्या आहेत, वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. पण अभिषेकी थोडेसे यांच्या पुढे गेलेले आहेत आणि त्यांनी खूपच वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत.
0: बरोबर.
2: तेव्हा सध्या जर तुम्ही म्हणाल तर अभिषेकींचंच नाव डोळ्यासमोर येतं.
0: बुवा, आता अभिषेकींनी स्वरबद्ध केलेलं कट्यार काळजात मधलं तुम्हीच गायलेलं पद आपण ऐकूया.

0: वन्स मोर तुम्हाला कुठल्या गाण्याला मिळायचा हो? नाटक करत असताना.
1: नाटक करत असताना वन्स मोर मला जय गंगेलाच मिळायचा. जय मी सांगतो ना तुम्हाला, पहिल्या प्रयोगात मी काम केलं ना त्यावेळी मला स्वतःला ते गाणं तेवढंच आवडलं नव्हतं, ती चालत आवडली नव्हती मी, आणि ती एवढी रंगेल असं मला वाटलंय नव्हतं. परंतु मी त्याप्रमाणे आमच्या यांना म्हटलं, मालकांना म्हटलं की म्हटलं ही चाल काय नाटकातली वाटत नाही हो, नाटकातली किती सणसणीत चाल पाहिजे, शरजावर त्याची संबिंब पाहिजे. हे म्हटलं बरीच 5-25 मुलं उभी राहिली आहेत आणि कोरस गात आहे जय गंगे भागीरथी असं कोरस गात्याचा मला भास होतो. तेव्हा ही चाल मला बदलून मिळाली तर बरं होईल.
2: मला वाटतं त्या नांदीचा पण तेच आहे ना चाल.
1: कुठली? नाही नांदीची

0: शब्द तेच आहेत पण चाल वेगळी आहे.
1: अच्छा.
0: त्याची उंच वरती काहीतरी चाल आहे. बरं का, शब्द तेच आहेत जवळजवळ, परंतु चाल वेगळी आहे.
2: म्हणजे जे गाणं तुम्हाला आवडत नव्हतं त्याच गाण्याला वन्स मोर.
0: सांगतो ना तुम्हाला, मी पहिल्या दिवशी मी म्हटलं ते एक मी ते चांगलं बसवलेलं होतं, कारण मी त्याच्यामध्ये फारशा तानाबिना मारण्याच्या भानगडीत पडत नव्हतो. त्याच्यामध्ये मी व्हरायटी असं करून, वेगवेगळ्या व्हरायटी असं करून ते गायचो. पहिल्याच दिवशी मला वन्स मोर पडला,
2: पुन्हा मला म्हणा
0: लावलं. आणि त्याच्यानंतर मी कित्येक प्रयोगात काम केले, मला तिकडे म्हणजे टाळी कधी चुकली नाही मला त्या गाण्याची.
2: बरं, आताची जी संगीत नाटक आहेत ना,
0: आताची जी
2: संगीत नाटकं जी आहेत आताची, तर ती तुम्ही बघता का?
0: आता सर तूर्तास तर संगीत नाटक नाहीच आहे कुठे,
2: पण ती जुनीच आपण जी करतो, पण नवीन नवीन
0: नवीन लोक करतात ते. तीच नाटक नवीन लोकांनी काय म्हणजे तसे. आता काय होतं तुम्हाला स्वच्छ सांगायचं म्हणजे, संगीत भूमिकांसाठी तूर्त तरी मला कोणी फारसी माणसं दिसत नाहीयेत.
2: मग आता तुम्ही सध्या गाण्याच्या बाबतीमध्ये काय करताय?
0: हा, गाण्याच्या बाबतीमध्ये मी गाणं फक्त शिकवतो आता, म्हणजे कार्यक्रम कुठे करत नाहीये. कोणाला गाण्याच्या चाली हवी असेल त्या देतो, किंवा क्लासिकल कोणाला काय असेल ते शिकवतो, पण ह्या व्यतिरिक्त प्रोग्राम वगैरे असं काही करत नाही.
1: बुवा, आता आपण आमच्याशी मनमोकळी बातचीत केलीत त्याबद्दल आम्ही आकाशवाणीतर्फे तुमचे आभार मानतो. आणि मुलाखतीचा शेवट तुम्हीच गायलेल्या गीताकथी ज्ञानेश्वर या नाटकातील या पदाने करूया.

0: आजच्या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक नट प्रसाद सावकार यांची आमच्या संग्रही असलेली मुलाखत आपण ऐकलीत. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

0: श्रोते हो अवश्य ऐका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
1: नोटीस मध्ये ज्या व्यवहाराचा उल्लेख केला आहे तो आधी बघा, तो तुमच्या बँक स्टेटमेंटशी जुळवून पहा. कारण कधी कधी काय होतं, पॅन कार्ड मधल्या नंबरच्या चुकीमुळे सुद्धा दुसऱ्याचे व्यवहार तुमच्या नावावर दिसू शकतात.
0: CA दीपाली किणीकर यांनी दिलेली इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती अवश्य ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
2: श्रोतेहो, आज महाराष्ट्र कृषी दिन आहे. भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. वाढत्या आधुनिकीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या काळात पुन्हा एकदा कृषी क्षेत्राचं महत्व अधोरेखित होते. कृषी दिनाच्या निमित्तानं या क्षेत्रातील वाढत्या संधीविषयी आम्हाला फोन करून जरूर आमच्याशी बोला गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये, म्हणजेच 4 जुलै शनिवारी सकाळी 10:30 या वेळेत. आमचा फोन नंबर 0231-2562-24 0231-2562-24. तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी शनिवारी सकाळी 10:30 या वेळेत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, ठीक 11 वाजलेत.

रामचरितमानस गाणं या कार्यक्रमाचा 394 भाग आताच आपण ऐकलात. गायक कलाकार होते ए हरिहरन आणि भूपेंद्र सिंग. तुलसीदास यांची ही रचना होती. संगीतकार होते सतीश भाटिया. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, वेळ झाली आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. आपलं जीवन हे भावनांचा गुंता आहे आणि या भावना बऱ्याच वेळा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर येत असतात. जेव्हा आपण तारुण्यात पदार्पण करतो त्यावेळी कुणीतरी आपलं हक्काचं असावं ही भावनासुद्धा त्यातलीच एक. आणि ज्यावेळी ही भावना निर्माण होते त्यावेळी आपल्या हक्काचं कोणीतरी असावं असं वाटणं आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार आहे किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला तसं वाटतं हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळी जी आपली मनोवस्था असते त्याच्यावरच आधारित आजचा हा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

भाई भाई या चित्रपटासाठी गीता दत्त यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, एका वेगळ्या संकल्पनेवर आजचा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आपण ऐकत आहोत अशी काही गीतं की जी आपल्याला प्रेमात पडण्यापूर्वी आपल्या ज्या भावना असतात किंवा आपल्याला जी व्यक्ती आवडते तिच्याबद्दलच्या भावना असतात त्या सगळ्या भावना दर्शवणारी ही गीतं ऐकूया. आता आपण ऐकलं हे गीत गीता दत्त यांच्या स्वरातलं. चित्रपटसृष्टीत अशी अनेक गीतं आहेत आणि प्रत्येक दशकांमध्ये ती गीतं लोकप्रिय अशीच ठरत गेली आहेत. 50चं दशक असू दे किंवा 60चं आणि 70च्या दशकानंतर तर अशा गीतांना एक वेगळा सुवर्णकाळ ठरला अशी असं आपल्याला म्हणता येईल. आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गीत तर या सगळ्या गीतांमध्ये अव्वल दर्जाचं आणि आजही तितकंच लोकप्रिय आणि सदाबहार असं. ऐकूया हेच गीत.

0: आराधना या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. एस टी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता जलसंवर्धन काळाची गरज याविषयीचा संवाद. सहभाग श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने यांचा. विशेष सहभाग डॉक्टर व्ही

0: एन शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर। तेव्हा अवश्य ऐका युवावाणी हा कार्यक्रम 5 जुलैला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवर।
1: कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ। त्याला किंवा तिला भेटण्याची उत्सुकता, ती हुरहुर आपल्या चित्रपटसृष्टीतल्या अनेक गीतांमधून आपल्याला दिसून आली। मग तो काळ अगदी 50, 60, 70, 80 किंवा 90 चा असू दे, ती हुरहुर तशीच होती।

रानी मलिक यांचं गीत आपण ऐकलं. नवीन श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आशिकी या चित्रपटातलं, अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या आवाजातलं.

0: कोल्हापूर।
1: श्रोते हो, आज महाराष्ट्र कृषी दिन आहे। आपला देश हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो। वाढत्या आधुनिकीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या काळात पुन्हा एकदा कृषी क्षेत्राचं महत्व अधोरेखित होते। 1 जुलै कृषी दिनाच्या निमित्तानं या क्षेत्रातील वाढत्या संधीविषयी आपली मतं आपण व्यक्त करू शकता गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये, म्हणजेच 4 जुलै शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत। आमचा फोन नंबर 02132565624 02132565624। आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल।

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्राने आपण कार्यक्रम ऐकत आहात गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, आपल्या आयुष्यात कोणीतरी आहे हे जेव्हा आपल्याला जाणवतं त्यावेळची हुरहुर आणि ते भावनांचं आंदोलन खूप वेगळं असतं. ते आपल्याला धड कोणाला सांगताही येत नाही आणि आपल्यापर्यंत ठेवताही येत नाही. अशीच काही गीतं आपण ऐकत आहोत आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. तिला जशी त्याच्याबद्दलची ओढ असते तरी तशी त्यालासुद्धा तिच्याबद्दलची ओढ असतेच आणि तिला शोधायला आता तो निघालाय. ऐकूया.

0: प्यार किया तो डरना क्या या चित्रपटासाठी जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते उदित नारायण.
1: श्रोते हो, अवश्य ऐका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
2: नोटीस मध्ये ज्या व्यवहाराचा उल्लेख केला आहे तो आधी बघा, तो तुमच्या बँक स्टेटमेंटशी जुळवून पहा. कारण कधी कधी काय होतं, पॅन कार्ड मधल्या नंबरच्या चुकीमुळे सुद्धा दुसऱ्याचे व्यवहार तुमच्या नावावर दिसू शकतात.
1: सीए दीपाली किणीकर यांनी दिलेली इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती अवश्य ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
0: आपल्या मनात त्याची किंवा तिची एक अशी खास प्रतिमा असते आणि कधी कधी आपण स्वतःशीच बोलत असतो, जरा तस्वीर से तू निकल के सामने आ, किंवा चंदा के रथ पे वो आएगा एक दिन, मुझे साथ लेके जाएगा एक दिन. अशा ह्या भावना असतात आणि अशाच भावनांची गुंफण उलगडणारा आजचा हा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल ऐकूया. यानंतरचं अशाच भावनांचं प्रतिबिंब अधोरेखित करणारं हे गीत.

दिल तो पागल है या चित्रपटासाठी उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं उदित नारायण आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं. चित्रपट दिल तो पागल है. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. कार्यक्रमात यानंतर ऐकूया समीर यांचं गीत चित्रपट चल मेरे भाई. अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: चल मेरे भाई या चित्रपटासाठी समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मिलिंद आणि गायक कलाकार होते अभिजीत यांच्यासोबत अलका याज्ञिक. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकोड.
1: साहित्य मुलाखती गप्पा छान, इतिहास विज्ञान माहितीची.

0: ठाण बाल चमूनच्या कौशल्याचा जिथे निनादे सुरेल वेणू या साऱ्या रंगांची उधळण होऊनी तिथे चखुलते इंद्रधनू। श्रोते हो, अशी विविध क्षेत्रातली माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे इंद्रधनू। जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: तिच्या किंवा त्याच्या आयुष्यात आगमनाची जी काही भावना निर्माण होते त्याच्यावर चित्रित आजचा हा सगळा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम। या भावना खरं तर प्रत्येकाच्या खूप जवळच्या असतात आणि या भावनांना प्रतिबिंबित करणारी अनेक गीतं अगदी 60s पन्नासच्या दशकापासून ते आजपर्यंत लिहिली गेली आहेत, गायली गेली आहेत आणि ती कायम आपल्या मनात कोरली सुद्धा गेली आहे। ऐकूया याच शृंखलेतलं हे शेवटचं गीत।

चाहेजी या चित्रपटासाठी निलेश मिश्रा यांचं गीत आपण ऐकलं. प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं मोहित चौहान आणि सहकाऱ्यांनी. याचबरोबर आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र दुपारचे 12 वाजतायत. वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.
1: दुपारचे 12 वाजतायत. आता पुणे केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळाचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: आकाशवाणी पुणे केंद्र दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आज आहे 1 जुलै. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन मी तुमच्यासाठी हजर झालीय. कार्यक्रम काय काय आहेत ते सुरुवातीला सांगते. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कामगार दिवसानिमित्त अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत आणि स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, कार्यक्रमाला सुरुवात करूया. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. आपल्या माय मराठी भाषेत ओवी वाङ्मय हे मौखिक असं आद्य वाङ्मय, अपौरुषीय असं केवळ स्त्रियांच्या मुखातून त्याची अगदी सहज निर्मिती झालीय. दळण कांडण अशी कष्टाची कामं करताना अगदी सहज सुचलेल्या ओव्या आहेत, स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याच्या. जीवाभावाच्या नात्यांमधील प्रेम, आपुलकी, आत्मीयता अशा विविध भावनांना रसाळ ओघवत्या शब्दातून ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त केलंय. खरोखर या ओव्या म्हणजे मराठी भाषेचं वैभव आहे. भाषेच्या सौंदर्यानं नटलेल्या त्या आहेतच, म्हणून प्रत्येक स्त्रीला त्या भिडतात. काही ओव्यांवर आधारित स्त्रियांच्या जन्मापासून ते आजी होऊन परमार्थाला लागेपर्यंतच्या ओव्यांचा समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. जन्म, डोहाळे, बारसे, मुंज अशा तिच्या जीवनातील अनेक प्रसंगी गायला गेलेल्या ओव्या यात आहेत. सुरुवातीला आपण ऐकूया भक्तिभावानं ओथंबलेल्या 2-3 लक्ष्मी नारायणासाठी अत्यंत भावभक्तीत रचलेल्या ओव्या.

भगिनींनो, पूर्वीच्या बायकांना दळण कांडण सगळी कामं घरीच करावी लागत. पूर्वी आजच्यासारखी यंत्राची बटनांची दुनिया नव्हती. सगळीच कामं खूप कष्टाची होती. ही कामं करता करता हे

0: श्रम हलके होण्यासाठी बायका ओव्या म्हणायच्या, ओव्या गायच्या, ओव्या रचायच्या. गाता गाता त्यांची कामं अगदी सहज गत्या होत असत आणि कामाचे श्रमही त्यांना जाणवत नसत. दळणानं दिवसभराच्या कामाची सुरुवात होत असे, तीही अगदी पहाटे पहाटे. सगळं दळण, सगळी पिठं घरी दळली जायची. पूर्वी कुटुंब मोठी एकत्र असायची, त्यामुळे पहाटेच्या पारी झुंजू मुंजू होताच घरातल्याच बायका कधी जावा जावा, कधी नंडा भावजया, कधी सासवा सुना जात्याच्या लयबद्ध तालावर ओव्या गात गात दळण दळायच्या. ती घरातली बाई दळण दळत आहे, आता अगदी थोडंच दळायचं राहिलंय, तेव्हा त्या ओव्यांमधून काय सांगती ऐका बरं.
1: दळण सरल सरल म्हणू नये, भावाच्या बहिणीने मुक्याने दळू नये. दळण सरल सरल म्हणू नये, भावाच्या बहिणीने मुक्याने दळू नये.

सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाचा भरल्या दोन्ही राशी, हळदी कुंकवाचा भरल्या दोन्ही राशी।

दळणानं दिवसाची सुरुवात व्हायची, ओटीवर उन्ह यायची, लहान मोठी साऱ्यांचीच लगबग व्हायची. घरात पणजी, पणजोबा, आजी, आजोबा, सासवासुनांची कामांची धांदल व्हायची. आणि बरं का, या साऱ्या गोतावळ्यात एखादी पहिलटकरीण डोहाळतुलीही असायची. या पहिलटकरणीची सासरी माहेरी खूप काळजी घेतली जायची आणि कौतुकही व्हायचं.

सुनबाईला डोहाळे लागले की तिच्या सासू सासऱ्यांना आई वडिलांना नातवाचे वेध लागतात आणि मग नातवाच्या बारशासाठी काय काय करायचं तेही या ओव्यामधून गायलं जायचं. त्यांच्या मनातल्या इच्छाच जणू ओव्यांमधून प्रकट व्हायच्या.

लेकीचं पहिलं बाळणपण माहेरी असतं ना, म्हणून मामा मामीचा उल्लेख येतोच. आणि मामा मामीच्या नात्याला प्रेमानं बांधून

मी ठेवलंय. अशा प्रकारे आजी आजोबा मामा मामींना बाळाच्या बारशाचे वेध लागतात. आणि हो, बारसं मोठं थाटामाटात होतं. असं हे तान्ह बाळ साऱ्या घरादाराचं खेळणं होऊन बसतं. आणि या बाळाचे कितीतरी सवंगडी त्याच्याशी खेळतात. त्याचं वर्णन खूप अर्थपूर्ण शब्दात केलं जातं. अशा या गोंडस तान्हुल्यासाठी सुंदर सजवलेला पाळणा असतो. आणि त्यात ते बाळ शांत झोपतं. त्यात त्या तान्हुल्याला झोप लागावी म्हणून त्याची आजी काही ओव्या म्हणते. त्या ओव्या ऐकत ऐकत बाळाला झोपवण्याचा प्रयत्न चालतो. पण ते बाळ काही झोपत नाही म्हणून त्याला झोप यावी म्हणून आणखी काही ओव्या म्हटल्या जातात.

हळूहळू हे बाळ आपल्या माणसांना चांगलं ओळखू लागतं, मग त्याची आई ही त्याचं सर्वस्व बनते. संत रामदास स्वामींनी आई बाळाच्या नात्याबद्दल काय म्हटलंय बरं? ते म्हणतात, क्षणभरी मातेस न देसे आक्रंदे रुदून करी, वियोग पळमात्रे नास आहे स्मरण मातेचे झाल्यावरी. जरी ब्रह्मादिक देव आले तरी ना थांबे क्षणभरी, सुख पावे मातेजवळी दुरी करताची तळमळी. रागे परत केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली. असं हे तहान बाळ जेव्हा मुंजीच्या वयाचा छोटा मुलगा होतो तेव्हा त्याच्या मुंजीचा बेत आखला जातो. खरेदी होते, मुंजीचे सामान घरात येते, पत्रिका देऊन निमंत्रण दिली जातात, एक ना दोन किती काम. सुंदर सोहळ्याच्या चड्डीत बटू मुंजीसाठी तयार होतो, मुंजीचा दिवस उगवतो आणि मुंज मुलाच्या मुंजीसाठी घाणा भरला जातो. नटून थटून साऱ्या जणी येतात, घाण्याची तयारी होते. त्यावेळी वयस्कर आजीला घाण्याच्या ओव्या येतात, त्या दोघी तिघी मिळून घाण्याच्या ओव्या म्हणतात.

0: मुलाची मुंज झाली आणि हा बटू गुरुग्रही गेला. आईला खरं तर मुलाची फार आठवण येत असते, पण बटू बनून गुरुग्रही गेलेला आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन परत येईल म्हणून आई धीर धरते. मैत्रिणींनो, मुलगा हा वंशाचा दिवा, वारस असतो म्हणून पहिला मुलगा व्हावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. पण एखाद्या पहिलटकर्णीला जर पहिली मुलगी झाली की ती बाळंतीण किंचित नाराज होते. अशा वेळी तिच्या मैत्रिणी, आजी, आई तिला दिलासाही देतात, तिला समजावून सांगतात आणि अगं बाई, मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नको बरं का, कारण मुलगी होणं हेही गरजेचंच असतं. तिला समजावून सांगताना अशा काही ओव्या ज्यात मुलीच्या जन्माचं महत्वच पटवून दिलं जातं.
1: लेक झाली म्हणून ग नको घालू खाली मान, अगं बाई.

0: डमांड।
1: त्या छोट्या मुलीचं खूप कौतुक होतं। तिला लाडाकोडात वाढवलं जातं। हसत खेळत कौतुकानं तिचं बाल्य सरतं आणि ती तारुण्यात पदार्पण करते। आणि मग हळूहळू बापाला चिंता वाटायला लागते। हळूहळू या मुलींसाठी स्थळ शोधाशोध सुरू होते। एका संध्याकाळी मुलीला बघायला नवरदेव येतात। मुलीला पाहायला येणार म्हटल्यावर मुलीकडच्यांची खूप धावपळ होते। तयारी करायची असते।

वाटायला लागते. हळूहळू या मुलींसाठी स्थळ शोधाशोध सुरू होते. एका संध्याकाळी मुलीला बघायला नवरदेव येतात. मुलीला पाहायला येणार म्हटल्यावर मुलीकडच्यांची खूप धावपळ होते. तयारी करायची असते आणि काय काय तयारी करायची तर

0: तुझे कौतुक ग आजोळी।
1: लग्न ठरतं आणि लग्नाची तयारी ही सुरू होते, अगदी जोरदार सुरू होते। अन मुहूर्ताचा दिवस येतो, पहाटे पहाटेच घाणा भरला जातो। लेकीची माय मात्र आता गौरीहाराजवळ बसते आणि शुभमंगल सुरू होतं, लग्न लागतं। मुलीच्या आईने म्हणे मंगलाष्टका ऐकायची नसते का, तर आता ती या क्षणापासून परक्याचं धन होते या विचारानंच मातेचे अश्रू अनावर होतात। तिच्या मनाची नुसती घालमेल होते, मोठ्या आग्रहानं जेवण होतात, विहीणबाईंची खास पंगत होते। एक दोघी जणी विहिणींचा मान म्हणून विहीणबाईंना विहीण या काव्यरचनेतून लेकीला सांभाळा बरं अशा अप्रत्यक्षपणे विहिणीला विनंती करते। आणि मग येतो तो क्षण म्हणजे लेकीला सासरी पाठवण्याची वेळ। आजी, आजोबा, आई, बाबा, भाऊ, भावजया तिला निरोप द्यायला येतात। आईचंच मन ते जड अंतःकरण झालेलं असतं, पण लेकीला चांगली वाघ हो सासरी म्हणून आई सांगत असते। कसं ते पाठवणीच्या ओव्यातून ऐकूया।

सासरच्या श्रीमंतीने नको वागू ग तोऱ्याने, तुला म्हणतील सख्या फुगली सग गर्वाने, संसाराचा

आई म्हणते, बाळा ऐक बरं काय सांगते ते. अशा रीतीनं लेकीची समजूत घातली जाते आणि सारी जण सारे सगळे सोयरे तिला दिंडी दरवाजापर्यंत निरोप द्यायला येतात. लेकीची लेक दिसेनाशी होईपर्यंत एकीकडे पदराने डोळे पुसत तिला तिची आई निरोप देते. आता खरं म्हणजे यातलं वर्णन हे बरंच पूर्वीचं आहे. आज मुली ही मुलांप्रमाणे शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. आता खरं तर कोणत्याच कार्यक्षेत्रात स्त्रीचं कर्तृत्व कमी नाही. तरी पण या जुन्या पारंपरिक ओव्या किंवा एकूणच त्यातली भावना, मुलाच्या मुंजीच्या वेळची आईची भावना असो किंवा एखादं तान्हुलं घरात जन्माला आल्यानंतरच्या भावना, लेकीला सासरी पाठवताना होणार

जड अंतःकरण या भावना आजही तशाच आहेत आणि म्हणूनच ओव्यांचं सौंदर्य टिकून आहे. ओव्यांचं सौंदर्य या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं माधवी गोखले यांनी, ओवी गायन केलं होतं नेहा वैशंपायन यांनी आणि सहभाग होता प्राची परांजपे यांचा. मैत्रिणींनो, खरं तर ओव्या ह्या कितीही गुणगुणल्या, कितीही वेळा ऐकल्या तरी ऐकत राहाव्यात आणि त्यामागचे भाव समजून घेत राहावेत असंच वाटतं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक मुलाखत, पण त्याआधी तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांची एक रचना ऐकवावीशी वाटतेय. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, चित्रपट आहे मानिनी. मला वाटतंय तुम्ही गीत ओळखलं देखील असेल. ऐकूया.

0: आज राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त आपल्या इथे अंजली कपूर ही महिला पोस्टमन आलेली आहे. तिच्याशी प्राची परांजपे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आज 1 जुलै राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, त्यानिमित्ताने कुठल्या तरी पोस्टमनशी गप्पा माराव्यात अशी फार मनापासून इच्छा होती. शोधताना असं लक्षात आलं की गेल्याच वर्षी पोस्टमन म्हणून जॉईन झालेली अंजली कपूर ही एक युवा पोस्टमन आहे आणि ती आज आपल्या इथे तिचा एकूणच प्रवास सांगायला, पोस्टाविषयी सांगायला आलेली आहे. तर अंजली, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार, मी अंजली कपूर. मी XY Businessman कॉलनी पोस्ट ऑफिस इथे पोस्टमन म्हणून गेल्या वर्षी जॉईन झालेली आहे. मी पोस्टमन हे काम करत आहे आणि त्यासाठी आज आमचा दिवस आहे असं मी म्हणेल. आणि मला खूप प्राऊड फील होत आहे की आज तुम्ही मला इथे बोलवलं, त्यासाठी धन्यवाद.
0: गेल्या वर्षीच पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून जॉईन झालीस, तर खरंच लहानपणापासून तू पोस्टमन व्हायचं असं ठरवलं होतंस का, की तू काही वेगळं करत होतीस?
1: नाही, त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे,
0: आम्हाला आवडेल ऐकायला.
1: माझी बॅकग्राऊंड ही आयटी मधली आहे. मी आधी MCA केलं, मला त्याच्यामध्ये रस होता. म्हणजे मी एक

0: अँड्रॉइड डेव्हलपर होते कंपनीमध्ये हिंजेवाडीमध्ये. आणि मी रोलबॉल हा गेम खेळते, लहानपणापासून मी हा गेम खेळते. माझ्या 10 ते 15 प्लस नॅशनल्स झाल्यात आणि एक इंटरनॅशनल झाली आहे आणि त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले. माझा असा पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याचा असा काही एक विचार नव्हता, पण मी 2023 साली एक भरती निघाली होती पोस्टाची स्पोर्ट्स कोटा थ्रू, तर मग मी त्याचा फॉर्म भरला तर माझं सिलेक्शन झालं ऍज अ पोस्टमन म्हणून. आणि मी लास्ट इयर तिथे जॉईन झाले आणि मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं की मी हा जॉब कसा करणार आहे. कारण
1: आधी ऐकायला थोडंसं असं आवडेल की रोलबॉल किती वर्ष खेळतीयस आणि म्हणजे काय असतं ग रोलबॉल म्हणजे.
0: हा रोलबॉल मी आता गेली 15 ते 16 वर्ष झालं खेळतीये. रोलबॉल हा पुण्यामध्ये इन्व्हेंट झालेला गेम आहे. या रोलबॉल म्हणजे हा स्केटिंगवर हँडबॉल प्लस बास्केटबॉल खेळांचं मिश्रण करून खेळला जाणारा खेळ. राजू दाभाडे सरांनी बाल शिक्षण मंदिरला हा गेम इन्व्हेंट केला आणि पुण्यातला गेम आहे, आपल्या मातीतला गेम आहे. आणि मी महेश विद्यालय स्कूलमध्ये होते तिथे हा गेम मी खेळत आले. त्यानंतर माझी पहिली नॅशनल झाली 8वीमध्ये. 2017 साली माझी पहिली इंटरनॅशनल झाली, ती नेपाळ इथे झाली. तिथे आम्ही गोल्ड मेडल मिळवलं आणि कुठलाही असा हेतू नव्हता की मला गव्हर्नमेंट जॉब लागेल म्हणून मी खेळतीये असं नाही. तर मी खेळत गेले आणि माझं त्याचा साईड बाय साईड माझं शिक्षण हे BCA केलं मी मॉडर्न कॉलेजला आणि MCA केलं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आणि मग त्याच्यानंतर मला हिंजवडीच्या एका कंपनीमध्ये जॉब लागला. असं काही ठरवून पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचं असं काहीच नव्हतं,
1: पण नियतीला तुला पोस्टात आणायचं होतं.
0: येस.
1: आणि त्यामुळे तू भरतीची ती जाहिरात तुझ्यापर्यंत पोहोचली आणि स्पोर्ट्स कोट्यामधून तुला ती पोस्ट मिळाली पोस्टमनची.
0: येस.
1: बरोबर. पोस्टमन म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर चित्र असतं, टोपी घातलेला, खाकी शर्ट पॅन्ट असलेला, सायकलवरनं येणारा एखादा काका मामा. तर या सगळ्याला छेद देत गेली बरीच वर्ष महिला पोस्टमन पण आपण बघतोय.
0: हो.
1: तर तुझ्या मनात पोस्टमन ही हे चित्र कसं होतं आणि प्रत्यक्ष तू जेव्हा पोस्टात गेलीस कामाला तेव्हा याच्यात काय फरक होता ग?
0: आम्हाला वाटायचं की येत आहेत पोस्टमन काका, आपलं पत्र देतात जातात, म्हणजे खूप नॉर्मल जॉब आहे हा. पण हा खूप हेक्टिक जॉब आहे आणि महिलांसाठी तर सांगायचं म्हणजे, आता मी तरी मॅरिड नाहीये पण मॅरिड वुमन्स आहेत ज्या आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात, त्या सकाळपासून काम करून 8 वाजता येऊन सॉर्टिंग करून मग पत्र घेऊन मुलांचं बघणं हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि आता ऊन वारा पाऊस या तीन गोष्टी तर खूप जास्तीत जास्त आम्हाला पावसाळ्यात खूप त्रास होतो कारण आम्हाला स्वतःला भिजण्यापासून वाचवायचं आणि आमच्या पत्रांना पण वाचवायचं.
1: अगदी खरं, म्हणजे लोकांच्या भावना तुम्हाला भिजू द्यायच्या
0: नाही द्यायच्यात कारण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात आणि सगळ्या गोष्टी ह्या पोस्टा थ्रू जातात. म्हणजे पासपोर्ट म्हणा, आपले आधार कार्ड म्हणा, कोणाच्या नोटीस असतात, खूप साऱ्या गोष्टी. आणि आता आपलं पार्सल सेवा पण आहे, त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्याही आम्हाला सांभाळाव्या लागतात.
1: काय कामं पोस्टमनला करावी लागतात ग दिवसभरात?
0: आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचलो की आम्हाला एक गाडी येते, त्याच्यामध्ये सगळे पोस्ट असतात, स्पीड पोस्ट असतात आणि ऑर्डिनरी पोस्ट असतात. तर मग ते स्पीड पोस्ट आम्ही काढून घेऊन ते स्कॅन केले जातात आणि त्याच्यानंतर पोस्टमनकडे ते सॉर्टिंगसाठी दिलेले असतात. तर ते आपण प्रत्येक एरिया वाईज सॉर्ट करायचं, त्याला बीट्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक पोस्टमनला एक विशिष्ट बीट दिलेली असते.
1: बीट म्हणजे विभाग.
0: विभाग तो सगळे पोस्टमन तिथे जमलेले असतात, प्रत्येक जण एरिया वाईज सॉर्टिंग करतं, आपापले पत्र बाजूला काढून घ्यायचे आणि आपण ज्या प्रमाणे फिरणार आहोत, कोणत्या बिल्डिंग नंतर कोणती बिल्डिंग, आपण तशा सिक्वेन्सनी आम्ही ती पत्र लावतो. तो सिक्वेन्स लावल्यावर आमचे जे क्लार्क लोक असतात त्यांच्याकडे आम्ही ते स्कॅन करायला देतो. तुम्हाला मेसेज येत असेल की हा एक्स सर्व्हिसमन कॉलनी पोस्ट ऑफिसला तुमचं लेटर आलंय आणि हा विशिष्ट पोस्टमन हे घेऊन येणार. आमचा कोथरूडचा पिनकोड आहे 411038. तर मग कधी कधी काय होतं की दुसऱ्या पिनकोडचे पण आमच्याकडे येतात. आणि आता पिनकोड हा इतका इम्पॉर्टंट आहे कारण मेन सॉर्टिंग पिनकोड व्हायचंच होतं. तर प्रत्येक ऑफिसला एक पिनकोड आहे. पत्ता जर अपूर्ण असेल पण नाव माहिती असेल, आता वर्षानुवर्ष काम करतायत तिथे, तर मग आता मी नवीन आहे, आता माझ्या आधीचे लोक रिटायर झाले पण अरे तू इकडे कशी काय, म्हणजे ते पोस्टमन कुठे गेले, म्हणजे ते नावापासून सगळ्यांना माहिती असतात की अरे हे कुठे गेले. मग असं की एखादा पत्ता जरी कमी असेल, नाव माहिती असेल ना, तो पोस्टमन बरोबर घरी जाऊन देतो ओळख असल्यामुळे.
1: तर त्यामुळे एक मला वाटतं खूप भावनिक बंध पोस्टमनचा त्या त्या घराशी असतो. आणखी हाच जपण्याचा तू प्रयत्न करतेयस तुझ्या नोकरीमधून.
0: तर आमचा

0: अपग्रेड झालंय आयटी 2.0 आल्यापासून. डेली 350 पत्र वाटायचे असतात म्हणजे ऑर्डिनरी प्लस स्पीड पोस्ट. आणि सोमवारी आम्हाला कामाचा खूप ताण असतो म्हणजे एक 100 स्पीड पोस्टच असतात. पटपट आपण सॉर्टिंग करू मग डबा खाऊ आणि मग पळू असं असतं. आणि कधी कधी बीट मध्ये कसं होतं की आम्हाला इतकं छान कोणी ट्रीट करतं की अरे तुम्ही लेडीज पोस्ट मने आणि मग किती छान मग तू काय करतेस. मग ते त्यांना माझं क्वालिफिकेशन सांगितलं अरे मग तू इकडे काय करतेस. मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगते की अरे असं असं झालंय वगैरे पण मला आवडतंय करायला. आणि आम्ही एक म्हणजे आमचं आहे ब्रीद वाक्य जनसेवा डाकसेवा डाकसेवा जनसेवा. मग एक लोकांची सेवा करणं हे आपल्या म्हणजे आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मग ती का गमवायची. आणि याचा फायदा आम्हाला जास्त वृद्धांना होतो म्हणजे एखाद्याची मनी ऑर्डर द्यायची आपल्याला. आणि अजूनही मनी ऑर्डर चालू आहेत. आता स्पीड पोस्टचं प्रमाण जास्त झालंय कारण स्पीड पोस्टला कमी पैशामध्ये आम्ही फास्ट डिलिव्हरी दिली जाते. आणि स्पीड पोस्टला त्या दिवशी म्हणजे 2 दिवसात आपलं पत्र पोचतंय कमी पैशांमध्ये. तसं बाकी कुरियर मध्ये तसं जास्त पैसे द्यावे लागतात ना आपल्याला. आणि आता पोस्टमन एवढ्या वर्ष त्या एरियात काम करतो त्याला घर ना घर माहिती असतं. आणि तो एक विश्वास आहे पोस्ट ऑफिसवर की हा पोस्टमन येणार आणि आमचं लेटर देणार. मुद्दा असा की आता रक्षाबंधन येत आहे म्हणजे एवढ्या राख्या येतात आम्हाला त्या. आता लास्ट इयर आम्ही रविवारी सुद्धा काम केलंय का तर कोणत्या बहीण निराश नको व्हायला आणि तिचा तिच्या भावाबरोबर ती राखी पोचली पाहिजे.
1: बरोबर. आता ही पत्र घेऊन तू बाहेर पडतेस मग त्यात स्पीड पोस्ट असतील साधी पत्र असतील त्या बीटमध्ये सगळी घरं जेव्हा तू सुरुवातीला गेलीस तेव्हा माहिती नसणार मग हे ट्रेनिंग कसं घेतलंस किंवा कोणी देतं का बरोबर एखादा पोस्टमन येतो का.
0: हो ते पहिल्यांदा मी जॉईन केल्यावर 10 दिवस ट्रेनिंग असतं. त्यांनी मला 10 दिवस ट्रेनिंग दिलं म्हणजे पहिल्या दिवशी माझा तर खूप हसण्यासारखा एक्सपिरियन्स आहे. मी मस्त हिल्स घालून गेले होते. माझा मला वाटलं आयटी सारखं आपलं इंडक्शन असेल. आणि ते बोलले की नाही तू जा या एरियामध्ये. आणि त्या लेडी पोस्टमनला सांगितलं की हिला हा एरिया शिकवा. मी तब्बल 6 किलोमीटर हिल्स मध्ये चालले होते. आणि मग त्यांनी म्हणजे पहिल्या बिल्डिंग पासून या बिल्डिंगचं नाव हे लिहून घे. मग मी मोबाईल मध्ये मी पेन पेपर घेऊन नव्हते गेले. मोबाईल मध्ये नोट मध्ये लिहिलं की ही बिल्डिंग मग ही बिल्डिंग. मग त्यांनी सांगितलं या बिल्डिंग नुसार आपल्याला पत्र लावायची आणि असंच फिरायचं म्हणजे तुझा टाईम वाचेल. मग याच्या शेजारी हे आलंय मग हे सगळं. आणि पहिल्यांदा मला आठवण आहे तेच राहायचं नाही की कुठली बिल्डिंग कोणा शेजारी आहे. मग त्यांना सिनियर्सला विचारायचं आणि मग त्याला म्हणजे एखादा जण घरी नसेल तर मग त्याला कोणता शेरा मारायचा की डोअर लॉक आहे आणि मग अपूर्णच पत्ता आहे तर मग त्याला इनसफिशियंट ऍड्रेस मारायचा आहे. एखादा व्यक्ती वारला असेल तर त्याच्यासाठी डिसीज हा शेरा कसा मारायचा सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग आता तर आम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन आलं आहे ते डोअर टू डोअर जायचं. मग त्याला डिलिव्हर झालं तर डिलिव्हर नाही तर मोबाईलमध्ये पण करायचं.
1: पहिल्या दिवशी असं वाटलं का ग की कशाला आयटीची नोकरी सोडली
0: असं वाटलं होतं. मला खूप ड्रास्टिक चेंज होता हा माझ्यासाठी कारण आम्ही 12 तास आम्ही तिकडे एसी मध्ये लॅपटॉप घेऊन बस. हा कामाचा भार हा डोक्यावर तिकडे जास्त होता आणि इकडे शारीरिक कष्ट खूप आहेत. आणि पहिल्यांदा खूप वाटलं की यार मी काही वेगळं कशाला करतीये हे. असे लोक पण मिळाले की त्यांनी मला मोटिवेट केलं याच्यामध्ये म्हणजे आमच्या पोस्टातलेच जे आहेत सगळे त्यांनी मोटिवेट पण केलं काही नाही करू शकतेस तू आणि बाकीच्या लेडी पोस्टमन करतात तर मग मी का नाही. जे दोन्ही मला ज्यांनी शिकवलं ते दोघही म्हणजे एक पोस्टमन काका आणि लेडी पोस्टमन त्या दोघही 60 वर्षाचे आणि बाकीचेही एवढे एज आहे त्यांचं ते करू शकतात तर मग आपण काय नाही.
1: आणि मला वाटतं एकूण स्पोर्ट्समन तू असल्यामुळे चॅलेंजेस घेण्याची तुझी क्षमता जास्त आहे.
0: हो हो हो.
1: आणखी तू इथे दटून 1 वर्ष झालं काम करतेस आणि पुढेही करायची इच्छा आहे.
0: येस.
1: याचा अर्थ हे सुद्धा बळ तुला तुझ्या स्पोर्ट्स मधनं.
0: हो नक्कीच नक्कीच. कारण आम्हाला उन्हात खेळायची सवय आहे त्यामुळे काही त्रास एवढा वाटला नाही. पहिल्यांदा खूप वाटायचं की काय करतीये यार. मग नंतर म्हणलं की नाही करू शकतेस तू आणि आपल्याला 3 ते 4 वर्षात काढायचं नंतर एक्झाम देऊ शकतो आपण. असं करून मी स्वतःला मोटिवेट केलं आणि आता काम करतीये.
1: फारच छान. आता मग तू सकाळी पत्र सॉर्ट केल्यानंतर बाहेर पडतेस ते साधारण किती काळ तुम्हाला पत्र वाटायची असतात.
0: आता मी सॉर्टिंग झाल्यानंतर 12 वाजता एक आम्ही बाहेर पडतो. आम्ही 1-5 वाजेपर्यंत आमचे पत्र वाटत असतो मॅक्झिमम. आणि ज्या दिवशी कमी असेल तेव्हा आम्ही

0: लवकर पण एक 4 वाजेपर्यंत आम्ही
1: त्या दिवशीचा पत्रांचा कोटा
0: संपला की घरी जाऊ शकतो. हा
1: एक पोस्टमन म्हणून आम्ही बघताना पत्र वाटणे एवढाच आम्हाला त्याचा कामाचा भाग कळतो. आणखी काय काय कामं आता पोस्टमनला करावी लागतात?
0: पोस्टमन हा नुसता पोस्ट डाक वितरणापर्यंत न राहता पोस्टल बँक आहे. आपले सेव्हिंग अकाउंट असतात ते अकाउंट क्रिएट करणं आयपीबी म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर आम्ही विविध पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रसार करतो. मुलींच्या बद्दलच्या ज्या योजना आहेत, परत आधार कार्ड संबंधितच्या ज्या योजना आहेत, आपले लाईफ इन्शुरन्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल आम्ही प्रसार करत असतो. आपले लाडक्या बहिणीचे पैसे येतात मग ते महिलांना आपण काढून देणं, काही वृद्धांना येता येत नाही मग त्यांना घरी जाऊन आम्ही पैसे काढून देतो, अशा गोष्टी पोस्टमन करतो.
1: तर तुमचा पोशाख एक महिला पोस्टमन म्हणून सध्या काय आहे?
0: पूर्वी महिलांसाठी साडी होती खाकी कलरची, पण आता आम्ही महिला पोस्टमन एक पंजाबी ड्रेस घालतो, त्याच्यावर ओढणी किंवा आम्ही जॅकेट वेअर करतो आणि त्याच्यावर आमच्या पोस्ट ऑफिसचा एक लोगो असतो आणि त्यामुळे आमची ती एक ओळख निर्माण झाली आणि आमचा युनिफॉर्मच ही आमची एक ओळख आहे. म्हणजे कुठेही गेलं तरी अरे पोस्टमन आलेत, पोस्टमन ताई आली असं एक त्या युनिफॉर्ममुळे आमचं. आणि मला खूप आनंद होतोय की मी एक खाकी युनिफॉर्म वेअर करते म्हणून.
1: खूप छान. शेवटी युनिफॉर्म मग तो मिलिटरीचा असो किंवा पोस्टाचा असो, युनिफॉर्म हा युनिफॉर्म असतो आणि त्याचा निश्चितच आदर सगळ्यांना आहे. तुलाही त्याचा अभिमान आहे हे तुझ्या बोलण्यातनं वारंवार जाणवतंय. पूर्वी कसं होतं की पोस्टात चिकटला असं आपल्याकडे एक म्हटलं जायचं आणि आत्ताचं पोस्ट, त्याच्यात तुला फरक काय वाटतो?
0: आयटीशी आपण कनेक्ट खूप झालोय असं म्हणेल मी. आता आपल्याला ट्रॅकिंग आयडी आलेत त्यामुळे आपण ऑनलाईन तपासू शकतो की माझं कुठपर्यंत आलंय. ते आपल्याला नव्हतं. एखादं सॉफ्टवेअर बंद पडलं की आम्हाला तासन तास आधी, म्हणजे आधी तसं ऐकलं मी की तासन तास आम्ही थांबून राहायचो की ते पत्र स्कॅन करायचे. आता आयटीशी कनेक्ट झाल्यापासून पोस्ट ऑफिस खूप गोष्टी फास्ट झाल्यात. म्हणजे जे पोस्टमन आधी 1 वाजता 2 वाजता बाहेर पडायचे या गोष्टी लेट होतात म्हणून, आणि आता स्पीड पोस्ट ही सेवा 24 आवर्स 48 आवर्स इतकी फास्ट झाली आहे त्यामुळे लोक त्याला जास्त प्राधान्य द्यायला लागले. योजना, बँक, पोस्टल बँक या गोष्टींमध्ये खूप सारी ॲडिशन झाली आहे त्यामुळे लोक आणि लोकांचा विश्वास असल्यामुळे पोस्टाचा खूप उन्नती झाली असं मी म्हणेन.
1: बरोबर. म्हणजे आता पोस्ट फक्त पत्र वाटप करणे याच्या पलीकडेही गेलाय, कात टाकली आहे.
0: आता पासपोर्ट देताना पण आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. सदर व्यक्तीच त्या जागेवर प्रेझेंट हवा कारण खूप सारे फ्रॉड होतात, काही गोष्टी होतात त्यामुळे तो पासपोर्ट आम्हाला त्या व्यक्तीच्याच हातात द्यावा लागतो. सगळ्यांचा पोस्ट ऑफिसवर असणारा विश्वास हे सगळे कामगारांमुळे आमच्या पोस्ट ऑफिसचं खूप पुढे चाललेले आहेत असं मी म्हणेल.
1: म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याला भवितव्य आहे असं तू म्हणतीयेस?
0: येस येस आहेत. त्याच्यानंतर पुढे खूप एक्झाम्स आहेत असं नाही की पोस्टमनवरच आपण थांबू शकतो. पोस्टल असिस्टंट बनू शकतो म्हणजे आतमध्ये काम करणं, क्लर्क बँक मध्ये काम करणं. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसचं एक सेपरेट आयटी सेक्टर पण आहे. मी त्याच्यासाठी पण प्रयत्न करत आहे असं.
1: अधिकाधिक वरच्या टप्प्यांवरती प्रमोशन्स घेत जाणं याच्यासाठीच्या ज्या द्याव्या लागतील त्या परीक्षाही तू देणार आहेस?
0: येस.
1: या सगळ्याबरोबर खेळाचा समन्वय कसा साधते?
0: जे ऑफिसमध्ये लेट झाला तर मग संध्याकाळची प्रॅक्टिस नाही होत. कधी शनिवार रविवार प्रॅक्टिस चालू असते. असं एक छोट्या मुलांना शिकवायला आवडतं मला, त्यामुळे मी एका डे केअरमध्ये 3 ते 4-5 वर्षापर्यंतच्या मुलांनाही शिकवायला जाते. ती माझी आवड आहे म्हणून.
1: खरंच एका युवा पोस्टमनला बघून आणि तेही महिला पोस्टमनला भेटून फारच आनंद झालाय. एकूण आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्या महिला आहेत, श्रोते आहेत, त्यांना तू एक पोस्टमन म्हणून काय सांगशील?
0: मी असे सांगेल की आता म्हणजे मी स्वतःच त्या गोष्टीपासून इन्स्पायर झाले की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाहीये. आता माझ्या वाट्याला पोस्टमनचं काम आलं म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटलं आणि मला स्वतःलाही वाटलं की हे काय आहे सगळ्यांचा घरोघरी फिरायचं आणि हे काय काम आहे. पण आज मी सांगते की माझी ओळख निर्माण झाली आहे मी एक पोस्टमन असल्यामुळे. मला लोकांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि लोक मला देणारा एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो की अरे लेडी पोस्टमन आली आहे, अरे छान वा ताई. हाऊसवाईफची रिॲक्शन अरे वा छान, म्हणजे आपल्या महिला कुठेही कमी नाही असं त्यांच्या तोंडातून वाक्य ऐकायला मिळतं. इतकं छान वाटतं त्यावेळेस की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत. म्हणजे

0: माझं काम इतकं बसून होतं आणि म्हणजे माझं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड तर आहेच, पण एक माझ्या शरीराला सवय लागली की सकाळी उठा लवकर, म्हणजे किती फास्ट काम करता येईल हे माझ्या अंगवारी पडलं. कारण आपण आयटीमध्ये बसून काम करतो आणि ते सगळं बुद्धीचं काम आहे, आणि त्यामुळे अजून मी फिटनेसमध्ये आले की यार आपण करू शकतो. की मी सगळ्यांच्या आधी असते की मी पटपट वाचून घेते, म्हणजे आम्हाला आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सॉर्टिंग करायला म्हणतो की वाचणे, तर मी पत्र पटपट वाचते आणि स्कॅन करून पळते. म्हणजे मला असं झालं की मी पटकन संपवणार आजचा काम. असं कुठलंही काम हे हलकं नाहीये, आणि आपण कामाला एक संधी म्हणून घेतलं पाहिजे, आणि तर आपल्याला त्याच्या पुढच्या वाटा मिळत जातात. काम करत रहा आणि तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर होईल. आज राष्ट्रीय टपाल कामगार दिवस असल्याने मी एक पोस्टमन म्हणून माझ्या सर्व पोस्टमन बांधवांच्या वतीने तुमचा जो आत्तापर्यंतचा विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच राहू द्या आणि वाढत राहू द्या असं मी म्हणेल. आम्हालाही थोडासा अजून रिस्पेक्ट मिळाला तर मला फारच छान वाटेल. आणि मिळत आहे तसं, पण मी काही एक्सेप्शन सांगत आहेत, त्यामुळे मला असंच आहे की तुम्ही सगळ्या पोस्टमनला एक छान रिस्पेक्ट दिला तर खूप बरं वाटेल. पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे, आणि मी शेवटी एकच बोलेल की डाक सेवा जनसेवा.
1: याबद्दल याच नोटवर अंजली थांबूया. आज अंजली कपूर ही महिला पोस्टमन आपल्या इथे आली, तिने तिचा सगळा प्रवास फार छान मांडला. मला नक्की खात्री आहे की तुम्हालाही तिच्या या मुलाखतीमधून पोस्टाबद्दल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांबद्दल टपाल सेवेबद्दल माहिती मिळाली असेल. अंजली, आज आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तू आलीस, त्याबद्दल तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: येस, धन्यवाद.
1: राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद ऐकलात. मैत्रिणींनो, आज आहे 1 जुलै, डॉक्टर्स डे. त्या निमित्ताने आपण एका वेगळ्या विषाणूबद्दल आणि त्यावरती आलेल्या लसीबद्दल जाणून घेणार आहोत. HPV लस महत्वाची, याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. डॉक्टर उमा वानखेडे, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
2: थँक्यू.
1: HPV हा एक प्रकारे शॉर्ट फॉर्म आहे, तर नेमकं HPV म्हणजे काय हे आधी आम्हाला सांगा.
2: HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू. हे विषाणू फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे. पॅपिलोमा म्हणजे हे जेव्हा व्हायरस आपल्याला लागण होते तेव्हा बरेचदा जननेंद्रियामध्ये छोटे छोटे फुलकोबीसारखे छोटे छोटे असे ग्रोथ्स होतात, त्यामुळे त्याला पॅपिलोमा असं नाव असतो इंग्लिशमध्ये. म्हणून ह्या व्हायरसचं नाव ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं आहे.
1: आणि आपण संक्षिप्त स्वरूपात ते HPV असं म्हणतो.
2: करेक्ट.
1: आणि मग त्याच्याबद्दलची जी लस आली आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत.
2: करेक्ट. HPV व्हायरसचे जवळजवळ 200 प्रकार आहे, आणि सहसा हे व्हायरस लैंगिक संबंधामुळे कपल्समध्ये पसरतं. मातेहून जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा बाळाला सुद्धा ही व्हायरस जाऊ शकते, आणि कधी कधी जननेंद्रियावर जर काही मस्से वगैरे असेल त्याला आपण हात लावलं तर तसंही पसरू शकते.
1: पण मग हा निर्माण कसा होतो, नेमका कुठून येतो?
2: हे व्हायरस काळांकाळपासून सगळ्या माणसांच्या जननेंद्रियावर असते नॉर्मल माणसाला, आणि जेव्हा हे लैंगिक संबंध होतो मग जोडीदाराला हे पसरतं. त्याचे जवळजवळ 200 किंवा जास्त सुद्धा प्रकार असतात, पण काय काय धोकेदायक असतात म्हणजे त्याहून गर्भाशयाच्या मुखाची जी कर्करोग आहे त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो, त्याचं ते जास्त धोकादायक असतो. ते म्हणजे काय काय आहे, जसे नंबर 16, 18, 31, 33, 45, 52 आणि 58 हे जे 7 महत्वाचे व्हायरस आहे त्याच्याने जवळजवळ 90 ते 100% गर्भाशयाच्या मुखाचं कर्करोग होतो.
1: तर HPV विषाणूचा सर्व्हायकल कॅन्सरशी नेमका काय संबंध?
2: एकदम क्लोज संबंध आहे. जसं

0: आपण म्हणतो सिगरेट स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो, पण ह्या व्हायरस आणि गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं जवळजवळ 400 पट संबंध आहे. गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सरचं कारण एचपी व्हायरस हेच आहे.
1: पण मग एचपीव्ही व्हायरस संसर्गाची लक्षणं कोणती कोणती आहेत, ते इन्फेक्शन थांबवायचं असेल तर काय करतायत?
0: ह्याचे ऍक्च्युली काही लक्षणं नसतात, आपल्याला कळत नाही जर आपल्याला हे व्हायरसचं लागण झालं असेल. काय काय व्हायरस, समजा नंबर 6 आणि नंबर 11, ते जर आपल्याला इन्फेक्शन झालं असेल तर जननेंद्रियाच्या जागेवर काय काय बारीक बारीक मशा असे होतात, वॉट्स, ते कळून येतं. पण इतर वेळी 10-20 वर्ष हे व्हायरस आपल्याला शरीरात असू शकते आणि 10-20 वर्षानंतर कर्करोग होतो. तो मधला काळ पेशंटला युजली कुठलाही त्रास नसतो आणि कळून येत नाही. एवढंच आहे की डॉक्टरनी जर पेशंटची तपासणी केली तर आपल्याला ऍटलीस्ट आढळतं की ह्या पेशंटला 10-20 वर्षानंतर कर्करोग होऊ शकते.
1: हो, म्हणजे इतका सुप्तावस्थेत तो राहू शकतो.
0: येस येस, हो.
1: म्हणजे लैंगिक संबंध साधारणपणे लग्नानंतर प्रस्थापित होतात, तर त्याच्या नंतरपासून तो व्हायरस आपल्या शरीरात असू शकतो आणि आपल्याला धोकादायक ठरू शकतो.
0: करेक्ट. जवळजवळ जर 100 मुलींमध्ये हा व्हायरस पसरला असेल तर जवळजवळ 80 ते 90 मुलींमध्ये स्वतःच्या प्रतिकार शक्तीमुळे हा व्हायरस स्वतःहून क्लिअर होतो. पण 10% ज्यांच्याकडे प्रतिकार शक्ती कमी असेल, डायबिटीज असेल किंवा इतर रोग असेल, त्यांच्यामध्ये ही व्हायरस जागेवर असते आणि हळूहळू कर्करोगचे लक्षणं सुरू होतात.
1: 100 मुली घेतल्या तर त्याच्यात किती?
0: 100 मुलींमध्ये 90% जसं मी म्हटले आपोआप व्हायरस निघून जातो. 10 मध्ये ही व्हायरस राहते आणि त्या 10 मध्ये जर आपण नीट त्यांना तपासलं आणि पटकन आढळून आलं की यांना कर्करोग होऊ शकते 10-20 वर्षानंतर आणि त्यांना योग्य उपचार दिला, मग जवळजवळ त्याच्यातले 8 त्यांचं ट्रीटमेंट होतो आणि 1 किंवा 2 मुलींमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होतो.
1: अच्छा, म्हणजे हे आधीच आपल्याला समजू शकतं जर वेळोवेळी तपासणी केली तर.
0: करेक्ट, अगदी बरोबर. एचपीव्ही ह्याची लस साधारण आता येऊन 20 वर्ष झालेत आणि इंडियामध्ये आता साधारण 10 वर्ष झाली, तर हे आपण आयडियली 9 ते 14 वर्षांच्या मुलींमध्ये देतो. 9 ते 14 वर्ष मुली का घेतात, कारण सहसा ह्या मुलींमध्ये लैंगिक संबंध सुरू झालेला नसतो, त्यामुळे एचपीव्ही व्हायरस अजून त्यांच्या शरीरात प्रवेश झालेला नाहीये. तर ह्या वयात जर आपण 2 इंजेक्शन देतो, जर आज 1 दिलं तर 6 महिन्यांनी दुसरं, असं 2 इंजेक्शन द्यावं लागतं. ह्या वयात खूप छान प्रतिकार शक्ती तयार होतो, जेणेकरून जेव्हा ही मुलगी पुढे जाऊन तिचं लग्न होतो किंवा तिचे लैंगिक संबंध सुरू होतात आणि एचपीव्ही व्हायरसचे एंट्री होतो, तेव्हा तिच्याकडे भरपूर प्रतिकार शक्ती असते जे लढू शकते आणि एचपीव्ही व्हायरसचं एंट्री बाहेर काढू शकते.
1: 6 महिन्याच्या अंतराने 2 वेळा लस घेतली 9 ते 14 वयोगटामध्ये तर आयुष्यभरासाठी पुरते, पुन्हा लस घ्यायची गरज नाही?
0: नाही, दोनच लस रिकमेंडेड आहे.
1: लग्न झालेल्या आहेत किंवा 30-35 वयोगटाच्या पुढे आहेत तर त्यांना यापासून धोका राहतोच का, ते आत्ता लस घेऊ शकतात?
0: करेक्ट. रूल्स प्रमाणे 45 पर्यंत आपण लस देऊ शकतो. एवढंच आहे की त्याचा एवढा फायदा होणार नाही जसं तुम्ही जेव्हा 9 ते 14 ह्या वयोगटात दिलं तर, कारण ऑलरेडी युजली जनरली 45 पर्यंत लग्न झालेला असतो. पण एवढे 200 प्रकारचे व्हायरस असतात, त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या व्हायरसशी अजून कॉन्टॅक्ट झालं नसेल त्याचा जरूर तुम्हाला ह्या वॅक्सिनमुळे फायदा होईल.
1: अच्छा, म्हणजे खरं सांगायचं तर आज वनिता मंडळाच्या माध्यमातून ज्या महिला माता वर्ग ऐकतोय त्यांनी मुलींना तातडीने ही लस देण्याची गरज.
0: अगदी बरोबर, ते सगळ्यांनी जरूर त्यांच्या मुलींना द्यावं 9 ते 14 वयोगटात. आणि आजकाल भारत सरकारचं पण मोहीम सुरू झालंय की 14 ते 15 वर्षाच्या मुलींमध्ये फ्रीमध्ये ही लस सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये दिला जातो. फक्त 1 डोस दिला जातो आणि हे पूर्णपणे फ्री आहे. 15 नंतर 45 पर्यंत प्रतिकार शक्ती कमी तयार होत असल्यामुळे 3 डोस द्यावं लागतं. साधारण समजा आज 1 दिलं, मग पुढचा डोस 2 महिन्यांनी आणि तिसरा डोस 6 महिन्यांनी, तर 3 डोस घ्यावा लागतो.
1: गैरसमज पण खूप असणार आहेत ना.
0: हो ना, खूपच गैरसमज आहे. सोशल मीडियावर तर खूपच आहे की ह्या इंजेक्शनमुळे

0: पुढे पिरियड्स नीट येत नाही किंवा बाळ व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो, असं आहे की त्या मुलीला लवकर पाळी बंद होईल, त्या मुलीला तिची जे ओव्हरी म्हणतात ते फेल होईल, त्यामुळे जे आई वडील असतात ते घाबरून असतात की हे इंजेक्शन द्यावं की नाही, हे लशी द्यावं की नाही, आणि त्यामुळे खूप आम्हाला प्रतिसाद मिळत नाही हे लसीकरणासाठी,
1: कमी मिळतोय एचपीव्ही लसीसाठी
0: असे. पण असं काहीच नाहीये, हे लस एकदम सेफ आहे. फक्त जास्तीत जास्त जिथे आपण खांद्यावर देतो तिथे थोडस दुखू शकेल किंवा बारीक ताप येऊ शकेल, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. पण सोशल मीडियावर खूप गैरसमज पसरला गेला आहे.
1: म्हणजे तसा विचार केला तर एक पिढी लस घेऊन पुढे आली आहे. म्हणजे तुम्हाला असंही आढळलं असेल की लस दिली आहे त्या मुलीला आणि तिला आता बाळ झालंय, तिचं पुढचं सगळं नीट चालू आहे, अशी ही उदाहरणं तुमच्या?
0: हो, जसं मी आधी सांगितलं, या लसीमुळे सहसा कुठलाही त्रास होत नाही. तर 10 वर्षापासून ही लस देत आहोत.
1: एक्झॅक्टली.
0: आता जनजागृता वाढलेली आहे.
1: आता ही लस महिलांनीच घेणं अपेक्षित आहे?
0: नाही, मुलांना पण हे दिलेले चांगले असते असं रेकमेंडेशन आहे की लहान मुलांना जे 9 ते 14 वर्षाच्या वयोगटात आहेत त्यांना हे लस दिलं तर त्यांनाही जननेंद्रियाचं कर्करोग पासून बचाव होतो. शिवाय जेव्हा ह्यांचं लग्न होतो किंवा ह्यांचं लैंगिक संबंध सुरू होतो तेव्हा ह्यांचं जोडीदाराला पण ही व्हायरस ट्रान्सफर होत नाही.
1: पण याचा थोडक्यात अर्थ असा की बरेच जण महिलांसाठी ही लस आवश्यक आहे 9 ते 14 या वयोगटामध्ये, पण याचाच अर्थ त्या वयोगटातल्या मुलांनाही ही लस देणं आवश्यक आहे.
0: पहिलं आपलं लक्ष मुलींवर आहे.
1: बरोबर.
0: कारण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर कॉमन आहे, जास्त कॉमन आहे
1: मुलींमध्ये,
0: आणि ऑफकोर्स नंतर आपण मुलांकडे सुद्धा लक्ष देणार.
1: ग्रामीण भागामधला आपला अनुभव काय आहे एचपीव्ही लसीबद्दल?
0: ग्रामीण भागात अनुभव की कमी लसीकरण होतो. एकतर हे लस ही जरा महाग आहे आणि 2 किंवा 3 डोस घ्यावं लागतं, त्यामुळे पालक एवढे तयार नसतात एवढं महाग लस द्यायला. अजून त्या आई वडील तयार नसतात की एखाद्या लैंगिक आजारावर आपण आपल्या मुलींना लस देतो हे त्यांना ऍक्सेप्ट करायला तयारच नसतात. तर आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं ही लस कॅन्सर विरुद्ध आपल्याला संरक्षण करते, तुमच्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर कर्करोग पासून ती वाचवते. तर 14 ते 15 हा एक वर्ष ज्या मुली असतील, 14 चा वाढदिवस झालेला आणि अजून 15 चा वाढदिवस झालेला नाही, ते आधार कार्डवरनं ठरतं आणि मग त्या मुलीला ती फ्री मध्ये एक डोस दिला जातो.
1: आता यामध्ये 9 ते 14 हा एक भाग झाला. ती संख्या आहे ती आई वडिलांच्या हातातली संख्या आहे त्या मुली.
0: बरोबर.
1: 14 च्या पुढच्या किंवा 15 च्या पुढच्या ज्या मुली महिला आपण म्हणतो तर त्यांनी वेळोवेळी तपासणी काय करून घेणं गरजेचं आणि किती वारंवारितेनी फ्रिक्वेन्सीनी ती तपासणी करणं गरजेचं?
0: म्हणजे जरी तुम्ही लस घेतला असेल किंवा नसेल वारंवारी तपासणी करणे गरजेचं आहे. तर सगळ्यात साधा तपासणी आहे त्याला म्हणतात आपण पॅप्समिअर. ते एक तपासणी जे तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाणार तुमचं पिशवीचं तोंडाचे जे पेशी असतात ते आपण घेऊन मायक्रोस्कोप खाली चेक करतो की ह्या पेशींमध्ये काय कर्करोगचं काय चिन्ह आढळतं का. आणि हे पॅप्समिअर साधारण आपल्याला 30व्या वर्षापासून दर 3-3 वर्षांनी 65 वर्षापर्यंत करावं लागतं. आणि दुसरा एक आजकाल चांगला टेस्ट म्हणजे एचपीव्ही विषाणू ह्याचंच टेस्ट, म्हणजे डायरेक्ट कळतं की विषाणू आहे की नाही आपल्या शरीरात. तर तिथे पण गर्भाशयाच्या मुखाचं जे पेशी आहे ते काढलं जातं आणि त्याच्यात बघतात की एचपीव्ही व्हायरस आहे की नाही, असल्यास कुठला प्रकारचं आहे, 16-18 जे हाय रिस्क म्हणतात ते आहे की नाही. आणि हा टेस्ट जरा महाग आहे आणि जास्त चांगलं आहे, ते दर 5-5 वर्षी 65 वर्षापर्यंत करायला पाहिजे. पण असं आढळून येतं की असं भारतात इतक्या होत नाही. ऍटलिस्ट एक टेस्ट तुम्ही 35व्या वयात आणि 1 45व्या वयात केलं तरी खूप फायदा होईल.
1: पण जेव्हा खरंच अशी एचपीव्हीची तपासणी आपण करू आणि दुर्दैवानी मला संसर्ग झाला आहे असं एखाद्या महिलेला आढळलं तर त्याच्यावर उपचार आहेत का?
0: हो, जरूर आहे. जर आपल्याला कळलं की ह्या महिलेला एचपीव्हीचं लागण झालंय आणि अजून कर्करोग नाही त्याच्या आधीचं जे प्रोसेस आहे ते झालंय तर

0: जे स्त्री रोग तज्ञ ते त्यांच्याकडे खूप सारे उपाय आहे ज्यांनी करून आपल्याला जे जे बाधित जागा आहे गर्भाशयाचं मुखाचं ते आपण काढून टाकू शकतो किंवा त्याला आपण जाळून टाकू शकतो आणि परत नवीन एपिथिलियम तयार होतो. आणि जर कर्करोग झालाच समजा चुकून आपण त्याला जितके लवकर होईल तेव्हा डायग्नोस करायला पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट आहे आज उपचार आहेत. पण अगदी लास्ट स्टेज वर गेला मग उपचार नाहीये. अगदी सरकार खूप प्रयत्न करते. हे तर सुरुवात आहे की 14 ते 15 ह्या एज ग्रुप वर मुलींना देत आहे.
1: वेगवेगळे व्हायरसेस येतात तसे त्यावरती आपण त्याच्या उपाययोजना उपचार शोधत जातो आणि काळ पुढे जाईल तसे विषाणू येतच राहणार आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी लढायला लागणार आहे आणि उपचार पद्धती आणि मग लसी याही शोधून काढल्या जातील. HPV व्हायरसवरची लस ही त्या दृष्टीनं खूप मैलाचा दगड आहे. आज मला वाटतं फार महत्वाचा विषय आपण बोललो.
0: तर ही पहिली लस आहे जी कॅन्सर विरुद्ध लस आहे. बाकी कुठलंही कॅन्सर विरुद्ध अजून तरी लस तयार झालेलं नाहीये. पण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर सर्वायकल कॅन्सर जे आज भारतात सगळ्यात कॉमन आहे बायकांमध्ये त्याच्यावर ही लस तयार झालीये. तर सगळ्यांनी या लसीचा फायदा घ्यावा. आपल्या लहान मुलींना जरूर हे लस द्यावं. स्वतः पण 45 वयापर्यंत असल्यास घ्यावं कारण जरूर थोडाफार फायदा होईल आणि जितकं होईल त्याचं लसीचं तुमच्या आजूबाजूला त्याचं प्रसार करावं.
1: निश्चित मला खात्री आहे की हा कार्यक्रम ऐकून अनेक लोक पुढे येतील ही लस घेण्यासाठी आपल्या पाल्यांना देण्यासाठी. आज आणखी एक विषय थोडासा बोलायचा आहे की आज डॉक्टर्स डे आहे. आज 1 जुलै आहे. तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि खास करून वनिता मंडळ ऐकणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
0: मी एक स्त्री रोग तज्ञ तर सगळ्या महिलांना तर खूप खूप आमच्याकडून खूप तुमचं सगळं निरोगी आयुष्य असावं सुख समृद्धी असावं आणि नियमित हेल्थ चेकअप करावं. डॉक्टरांबद्दल काही राग किंवा गैरसमज असेल ते सगळं काही नसतं. आम्ही सगळं तुमच्यासाठीच काम करतो आहे आणि तुमचं हितासाठीच आम्ही सगळं कार्य करत असतो. रुग्णाला बरं करणं हेच आमचं मेन ध्येय असतं आणि आम्ही ह्या व्यवसाय मेनली ह्यासाठीच निवडला आहे की आम्ही पेशंटला बरं करावं पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य यावं आणि सगळे सुखी आणि निरोगी राहावं. धन्यवाद.
1: HPV लस महत्वाची याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो आजच्या वनिता मंडळामध्ये आपण 3 वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. अगदी ओव्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला. तसंच महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशीही आपण संवाद साधला आणि HPV लसीबद्दल डॉक्टर उमा वानखेडे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात

विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमानं गेल्या 11 वर्षात देशभरातील नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि डीपीआय प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आता यूपीआय प्रणाली यूएई, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी म्हणून निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल असंही आंबिटकर म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तंजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शनपटांवर देखील आपला ठसा उमटवला.

0: लागला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमीट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेला आहे. या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही विजयाबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,
1: त्या पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे. तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे इथंही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नेरूळ एलपी उरणफाटा, नेरूळ सेक्टर 21, कोपरखैरणे सेक्टर 12, दहिसरगाव, सानपडा या भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईत गेल्या 6 तासात सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नेरूळ इथं एलपी उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून 2 मुली जखमी झाल्या असून वाशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. चांगला पाऊस पडत असल्यानं पाणी टंचाईची समस्या मिटली असून शेतीची कामं मार्गी लागल्यानं शेतकरीही सुखावले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दुपारच्या सुमारास भरती अपेक्षित असून त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू राहिला तर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला आज आणि पालघर जिल्ह्याला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरामध्ये लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर साजरा होतो. आपल्या राज्यात शेतीकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो नेहमीच फार आदराचा राहिला आहे. कारण शेती ही गोष्ट ज्यावर आपलं पोट भरतं त्याकडे आपल्या परंपरेने कधीच फक्त व्यवसाय म्हणून पाहिलं नाहीये. जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा फार प्रसन्नपणे शेतशिवारासाठी प्रार्थना केली जाते, जी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकडून केली जाते. आपल्याकडच्या सणांच्याही कित्येक गोष्टींचा आधार हा फक्त आणि फक्त शेती आहे. त्यामुळे या वर्षीच्या कृषी दिनानिमित्त आपल्या परंपरा आणि जगभर असणारा रिसर्च याबद्दल आपण काही बोलूयात.

आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या परंपरांबद्दल खूप काही माहिती आहे, पण यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2026 हे वर्ष शेतकरी महिलांचं जे योगदान आहे त्याबद्दल भाष्य करता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला त्याविषयी सांगणं अधिक महत्वाचं वाटतं. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 या वर्षाचा मुख्य उद्देश म्हणजे शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासामध्ये महिलांचे महत्वपूर्ण योगदान याविषयी काही माहिती अधोरेखित करणं महत्वाचं मानलंय. त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्याकडे जगाचे लक्ष वेधणं हा त्यांचा मुख्य उद्देश राहिला आहे. आज जगभरातील लाखो महिला शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, बियाणे संवर्धन, अन्न प्रक्रिया, विपणन आणि कृषी उद्योजकता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या केवळ कुटुंबाचं पोट भरत नाहीत तर देशाच्या अन्न सुरक्षेचा मजबूत पाया देखील उभा करतात. मात्र त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन अनेकदा होत नाही. जमीन मालकी, कर्ज, आधुनिकता, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग यांसारख्या बाबींमध्ये महिलांना अजूनही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

या वर्षाचा संदेश स्पष्ट आहे. महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण म्हणजे अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि हवामान बदलांना तोंड देणारी कृषी व्यवस्था निर्माण करणे हा आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांना समान संधी मिळाल्यास शेती उत्पादन कुटुंबांचे पोषण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते. भारतीय शेतीतही महिलांचे योगदान आपण बघितलं तर अशी खूप उदाहरणं आहेत जे आपल्याला प्रेरणादायी ठरतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून स्वयंसहाय्यता गटांपर्यंत महिलांची भूमिका सर्वत्र दिसून येते. त्यामुळे योग्य ती प्रतिष्ठा हा त्यांच्या कामाचा गौरव ठरेल. भारतीय शेतीचा विचार करत असताना आपण स्त्रियांच्या दृष्टिकोनातून त्यांचं योगदान पाहिलं तर जवळपास प्रत्येक ग्रामीण भागात महिला शेतीच्या विविध कामांमध्ये सक्रियपणे सहभागी असतात. अनेकदा त्या शेतमजूर, शेतकरी, पशुपालक, उद्योजिका आणि कुटुंब व्यवस्थापक अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडतात. त्यांच्या कामाची योग्य नोंद किंवा दखल घेणे आपलं कर्तव्य आहे.

शेतीमध्ये महिलांची प्रमुख कामं बघितली ती म्हणजे बीज निवड आणि संवर्धन. भारतीय ग्रामीण भागामध्ये अनेक महिला पारंपरिक बियाणांचं जतन करतात. बियाणे कोणते कुठल्या हंगामासाठी ठेवायचे, त्यांचं संरक्षण कसं करायचं हे ज्ञान आपल्याकडे परंपरेने जसंच्या तसं हस्तांतरित केलं जातं. पेरणी आणि लागवडी संदर्भात विचार केला तर शेतीची मशागत झाल्यानंतर पेरणी, रोपांची लागवड, भात रोपवाटिका तयार करणे यांसारख्या कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. महाराष्ट्रातील भातशेती, ऊस शेती आणि भाजीपाला लागवडीत महिलांचे श्रम विशेष दिसून येतात. तण काढणे आणि पीक संवर्धन ही गोष्ट पिकांच्या वाढीसाठी फार महत्वाची आहे. तण काढणं, खत टाकणं, कीड नियंत्रणासाठी उपाय करणे ही कामं बहुतेक वेळा बहुतांश ठिकाणी महिला करतात. ही कामे कष्टाची आणि वेळखाऊ असतात. पिकांची कापणी, धान्य झोडपणे, वाळवणे, साठवणूक करणे या प्रक्रियांमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पशुपालनात भारतात दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार आहे आणि त्यासाठी महिला खूप कष्ट देखील घेतात. गाई म्हशींची देखभाल, दूध काढणं, चारा व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता यासारखी कामे त्या नियमितपणे करतात. संपूर्ण अन्न प्रक्रिया, धान्य दळणे, लोणची, पापड, मसाले, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. आपण जर काही शेतकऱ्यांची उदाहरणं पाहिली तर चेतना गाला सिन्हा, महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांनी महिलांना शेती आणि उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं खूप महत्वाचं काम केलं. त्यांच्या या कामासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आलं. महाराष्ट्राच्या राहीबाई पोपरे, अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना सीड मदर म्हणून आपण ओळखतोच, पण आता त्यांचीच प्रेरणा घेऊन कितीतरी स्त्री पुरुष शेतकरी संवर्धन करतात देशी बियाणांचं. त्यांची खूप मोठी प्रेरणा कृषी क्षेत्रात प्रत्येकाकडे आहे. सेंद्रिय शेती, मधमाशी पालन, मशरूम उत्पादन, फळ प्रक्रिया यामधूनही त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर दिला. दुग्ध क्रांतीमध्ये गुजरातमधील अनेक महिला त्यांच्या संस्थांद्वारे दुग्ध व्यवसायात यशस्वी ठरत आहेत. त्यांच्या या सहभागातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भर पडलेला आहे. या सगळ्याच महिलांसमोरील आव्हानांमध्ये आपण विचार केला तर जमीन मालकीचे प्रमाण फार कमी, कर्ज आणि आर्थिक मदतीपर्यंत मर्यादित पोहोच, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता, श्रमाचं अपुरं मूल्यमापन, निर्णय प्रक्रियेत कमी सहभाग या गोष्टींकडे आपण कसं पाहतो हे फार महत्वाचं आहे. शेतीच्या कामाबद्दल दखल घेण्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे. त्या केवळ शेतात काम करणाऱ्या व्यक्ती नाहीत तर अन्न सुरक्षा, पर्यावरण संवर्धन

आणि ग्रामीण विकासाच्या प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांच्या ज्ञानाला, श्रमाला आणि नेतृत्वाला योग्य सन्मान मिळणे ही आजची गरज आहे. महिला शेतकरी सक्षम झाल्या तर आपल्या कृषी व्यवस्थेला त्यांचा हातभार लागेल आणि कृषी व्यवस्था अधिक समृद्ध, शाश्वत आणि आत्मनिर्भर बनेल. आपण या भारत, महाराष्ट्र आणि जग असा विचार जर केला याविषयी बोललो तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशनने जे काही तंत्र सांगितले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्या कृषी अन्न प्रणालीच्या दृष्टीने महिला महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांनी हे अधोरेखित केलेलंच आहे, पण लैंगिक विषमता दूर करण्यासाठी, महिलांची उपजीविका मजबूत करण्यासाठी, कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक कृती आणि वाढीव गुंतवणुकीचे आव्हान ते फार मोठ्या प्रमाणावर करतात. लैंगिक समानता वाढवून कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये गुंतलेल्या महिला व मुलींना भरभराटीसाठी तशी परिस्थिती निर्माण करून हे वर्ष सर्वांसाठी अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत कृषी अन्न प्रणाली तयार करण्यास हातभार लावेल ही इच्छा व्यक्त केली आहे आणि तशी पावलंही जगभर टाकण्यात येत आहेत. त्याचं अनुकरण भारतातही होत आहे आणि तेच अनुकरण आपल्या महाराष्ट्रात, आपल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्येही व्हावं यासाठी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं ठरेल.

सशक्त महिला शेतकरी या कृषी अन्न प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रमुख घटक आहेत. जमीन, वित्त, तंत्रज्ञान, शिक्षण आणि निर्णय प्रक्रियेवरील प्रवेश आणि नियंत्रणातील लैंगिक विषमता दूर केल्याने महिला आणि त्यांच्या कुटुंबाचे कल्याण वाढते, उत्पादकता वाढते, हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता मजबूत होते आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला चालना मिळते. सध्या जगभर काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्यावरती रिसर्च केला जातोय, जसं की हू इज अ वुमन फार्मर, हाऊ बिग ऑफ रोल डू दे प्ले इन ॲग्री फूड सिस्टीम्स, व्हॉट आर द मेन स्ट्रक्चरल बॅरियर लीगल, इकॉनॉमिक अँड सोशल दॅट लिमिट देअर प्रोडक्टिव्हिटी, इन्कम अँड डिसिजन मेकिंग पॉवर, वाय हॅज प्रोग्रेस क्लोजिंग जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टीम सॉल्व्ड, व्हॉट नीड टू बी डन टू रिव्हर्स दिस, व्हॉट आर द पे ऑफ्स ऑफ क्लोजिंग द जेंडर गॅप इन ॲग्रीकल्चर, व्हॉट हॅज बीन द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन रुरल women, including women farmers, what risks do agri food systems face in women farmer continue to be excluded from policies, investment and leadership spaces, how is FAQ working to close gender gaps in agri food system, why key action does have planned for the international year of the women farmer, and main thing is how can we ensure that the momentum continues will beyond year 2026. या सगळ्या प्रश्नांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की हेच प्रश्न आपल्याला 2026 नंतर देखील भेडसावणार आहेत आणि त्यावरती काम करणं म्हणजे या थीमच्या संशोधनाचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायला ही थीम आपल्याला मदत करतेच आहे, कारण जागतिक महिला शेतकरी वर्षाची गती कायम ठेवण्यासाठी जगभरातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरता धोरणं, सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूक तसेच विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून दीर्घकालीन वचनबद्धता राबवणे आवश्यक आहे. यामध्ये सातत्यपूर्ण वित्त पुरवठा आणि उत्तरदायित्व यंत्रणा, कृषी अन्न धोरणे, कार्यनीतींना लैंगिक समानतेच्या तत्वांचा आधार मिळेल याची खात्री करणे, वयोगटानुसार विभागलेल्या माहितीचे संकलन, विश्लेषण आणि वापर अधिक मजबूत करणे, महिलांच्या नेतृत्वातील संस्थांना पाठिंबा देणे आणि 2026 नंतर महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी जागतिक राष्ट्रीय भागीदारी कायम ठेवणे याचा समावेश आहे. जगभर यावर भर दिला जातो आहे. हे आंतरराष्ट्रीय वर्ष महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि कृषी अन्न प्रणालीमधील लैंगिक तफावत कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका आणि स्रोत म्हणून काम करेल, ज्यामुळे जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य, गाव सगळ्याच पातळीवर कृषी परिवर्तनात्मक चळवळीला चालना मिळेल. त्यामुळे या माहितीचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच आपल्या राज्याचा कृषी दिवस साजरा करणे आहे.

आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या

0: युवावाणी कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

मूळ काव्य बहिणाबाई चौधरी यांचं होतं. मानिनी या चित्रपटासाठी गायलं होतं सुमन कल्याणपूर यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात त्यानंतर सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत ऐकूया.

0: लग्नाला जातो मी या चित्रपटातलं हे गीत होतं मधुसूदन कालेलकर यांचं, संगीतकार सुधीर फडके. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि

0: लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: जलसागर भारत हो। वनसंवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते। झाडे लावा, प्रदूषण टाळा। पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य एक। बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
1: संध्याकाळचे 6:20 होत आहेत। थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाळी सहलीचे बेत सुद्धा आखले जात आहेत, पण त्याआधी झाडे लावा झाडे जगवा याचे बेत आखायला हवेत असं मला वाटतं. कारण झाडं म्हणजे ऑक्सिजनचे कारखाने, पर्यावरण असेल तरच आपण आहोत आणि आपलं जीवन त्यामुळे अधिक सुसह्य होतं. झाडे लावा प्रदूषण टाळा या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्प व्यवस्थापक पौर्णिमा शिरगावकर, ज्या गेल्या 18 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. नमस्कार, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार मॅडम.
0: आत्ताच मी म्हटलं तसं झाडे लावा प्रदूषण टाळा हा संदेश खरं खूप महत्वाचा आहे, पण तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तो का महत्वाचा आहे.
1: जसं तुम्ही म्हणालात आताच की तुमच्या बोलण्यात आलं की झाडे हे किंवा वनस्पती या ऑक्सिजनचे कारखाने आहेत, बरोबर. तर वनस्पतींचं मुख्य अजून एक काम आहे ते म्हणजेच अन्न निर्मिती. ही जी प्रोसेस आहे म्हणजेच आपण त्याला प्रकाशसंश्लेषण असं म्हणतो. या प्रकाशसंश्लेषणामध्ये कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा वायू घेऊन अन्न निर्मिती वनस्पतींमध्ये केली जाते. म्हणजेच काय की नैसर्गिकदृष्ट्या कार्बनचं जे काही समतोल आहे हा समतोल राखण्याचं काम हे झाडं करत असतात. आता फक्त कार्बनचंच नाही तर बाकी सगळे जे काही रासायनिक घटक आपल्या आजूबाजूला आढळतात किंवा पसरलेले आहेत त्यांचं पण काही समतोल आहे किंवा त्यांना आपल्याकडे खेचण्याचं काम आहे हे वनस्पती करत असतात. हे झालं फक्त हवा प्रदूषणाबद्दल. मातीचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे आणि आत्ता मोठ्या प्रमाणात आपल्याला एक प्रदूषणाचा धोका जाणवतो तो म्हणजे आवाजाचं प्रदूषण. तर आवाजाचं प्रदूषण हे कमी करण्यासाठी जर का तुम्ही झाडांना लावलं तर एक साऊंड बॅरियर म्हणून ते ऍक्ट होतात आणि प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांचा वाटा आहे असं मी म्हणेन. त्यामुळे झाडं लावा प्रदूषण टाळा हा जो संदेश आहे हा संदेश इथे खूप महत्वाचा लागू होतो आहे आणि ठरतो आहे.
0: बरोबर आहे, तुम्ही खूप छान सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण असतं आणि ते टाळायचं असेल तर झाडं आपल्याला मदत करतात. निश्चित कुठल्या प्रकारची झाडं कुठल्या कारणासाठी मदत करतात हाही एक वेगळा अभ्यासाचा विषय असेल, पण मुंबईसारख्या महानगरामध्ये आम्ही राहतो आणि आमची इच्छा असते की खूप झाडं लावावीत, पण इथे आधीच जमिनीचं प्रमाण इतकं कमी आहे, मग अशा ठिकाणी झाडं कशी लावता येतील.
1: हो, म्हणजे मुंबई महानगरामध्ये तसंच आपण एकंदरीत भारताचा विचार केला तर ही मोठी समस्याच आहे की बाबा शहरामध्ये किंवा महानगरामध्ये याचं व्यवस्थापन कसं करायचं. तर मी असं म्हणेन याच्यासाठी, एक तर आज एखादी सोसायटीची बांधणी किंवा निर्मिती होत असते तर तेव्हाच सांगितलं जातं की बाबा तुम्हाला इतक्या इतक्या टक्क्यावाईज जी जागा आहे ही जागा झाडांसाठी सोडली पाहिजेत किंवा मग रिक्रिएशन गार्डनसाठी सोडली पाहिजेत. तर तिथे तुम्हाला झाडं लावणं साठी एक जागा मिळू शकते, तिथे तुम्ही झाडं लावू शकता. सोसायटीचा जर टेरेसचा भाग आहे आपण त्याला छतावरची जागा म्हणतो तर ती एक योग्य अशी जागा मी म्हणेन. आपलं जे टेरेस आहे पूर्ण मोठं असतं, उघडं असतं, सूर्यप्रकाश असतो तर तिथे तुम्ही झाडं लावू शकता. हां, तिथे थोड्याशा काळजी आहेत त्या घेतल्या पाहिजेतच नक्कीच, पण नीट आणि योग्य व्यवस्थापन केलं तर तिथे नक्कीच झाडं आहेत ही झाडं वाढू शकतात. त्यामुळे टेरेस फार्मिंगला तिथे वाव आहे असं मी म्हणेन. अजून एक आहे की आजकाल जे काही फ्लॅट बांधले जातात त्याच्यामध्ये काही बाल्कनीसारखे जे ओपन पॅसेजेस आहेत, मोकळ्या जागा आहेत, ह्या दिल्या जातात. अगदी ते छोट्या असतील, कदाचित लहान असतील, पण तिथेही पण तुम्ही काही झाडं लावलात, सूर्यप्रकाश येत असेल आणि तुम्हाला आवड असेल तर तिथे तुम्ही झाडं लावलात तर तीही जागा आहे आपण झाडांसाठी वापरू शकतो. अगदीच म्हणजे माझं तर घर अगदी लहान आहे, त्या घरामध्ये मी छोट्या बाल्कनीमध्ये पण 20-25 झाडं लावलेली आहेत. म्हणजे झाडांसाठी तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की तिथे झाडं लावू शकता. अगदी सदाफुलीसारखं, तुळशीसारखं, जास्वंदीसारखं, अडुळशासारखं, गवती चहासारखं आपल्याला नियमित लागणारं झाड जे आहे किचन गार्डनसाठी तेही झाडं तुम्ही आपल्या छोट्या बाल्कनीमध्ये लावू शकता. ह्याच्यामध्ये अजून अनेक साऱ्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, ज्याच्यामध्ये आपण आत्ता आलेली आहे ती म्हणजे व्हर्टिकल गार्डन. आपण असं उभा जो पोर्शन असतो भिंतीच्या बाजूचा तर त्याचाही वापर करून आपण छान आपली बाग आहे ही बनवू शकतो, सजवू शकतो. अनेक अशा कन्सेप्ट आहेत ज्याचा आपण विचार

0: करून झाडं आहेत महानगरामध्ये शहरामध्ये लावू शकतो. आपल्याला तसं मात्र थोडासा वेळ दिला पाहिजे. आणि झाडं लावण्याने नक्कीच अनेक असा फरक आहे, आपल्या घरामधलं पण प्रदूषण कमी करण्यासाठी त्याचा उपयोग पण होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही झाडं लावलात तर त्याचा एक चांगला फायदा आहे आपल्याला जाणवतो घरामध्ये.
1: बरोबर. पण आता तुम्ही म्हणालात की हे फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा बाल्कनीमध्ये आपण झाडं लावू शकतो, पण या व्यतिरिक्त जे काही रिकामे प्लॉट असतात तिथे जेव्हा झाडं लावली जातात तेव्हा त्या झाडांची जबाबदारी कोणाची असते?
0: तर रिकामे प्लॉट जे असतात, हे जी जागा आहे ही कोणी तिथे झाडं लावलेली आहेत त्यांनी ती जबाबदारी घेणं निश्चितच थोडं बंधनकारक राहील. आणि आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडे बघा, आपल्या सोसायटीमध्ये अगदीच मोजकीच झाडं असतात, तर त्याच्याकडे लक्ष देणं हे आपलंच काम असतं. पण आपल्या बाजूला एखादं गार्डन असेल, हे खरं एखाद्या पालिकेचं असेल किंवा कोणी बनवलेलं असेल, तर तिथे पण जाऊन आपण त्या झाडांची काळजी घेणं, त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे आपलं पण काम आहे, एक नागरिक म्हणून पण आपलं काम आहे. तर त्यामुळे आजूबाजूला जे काही ग्रीन स्पेस आहे ह्याच्यावरती लक्ष ठेवणं आणि त्यांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हे आपली जबाबदारी आहे, एक नागरिक म्हणून पण. आणि शासकीय तर आहेच, कारण आज आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्याकडे पण शासन लक्ष ठेवतं. पण ह्या सगळ्याकडे आपण जर का योग्य लक्ष दिलं तर आपल्यासाठीच ती झाडं महत्त्वाची आहेत, शासन आपल्यासाठीच करतं. त्यामुळे नागरिक म्हणून आपण पुढे येऊन आपणच जर त्या झाडांची काळजी घेतली तर ते आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्यामुळे नागरिकांनी पुढे यावं असं मी म्हणेन.
1: पण मग जर असा प्लॉट संस्थेचा असेल एखादा, तर मग तिथे कशा प्रकारे काम केलं जातं?
0: हो, म्हणजे आता संस्थेचा विषय आला म्हणून पर्यावरण दक्षता मंडळ, खरं तर पर्यावरण दक्षता मंडळाची जेव्हा स्थापना झाली तर संस्थेचा उद्देशच आहे की पर्यावरण संवर्धन, जनजागरण आणि शिक्षण. तर ह्याच्यामध्ये आम्ही जनजागरण जेव्हा करतो तर आम्ही जनजागरण आणि संवर्धनामध्ये विशेषतः झाडं लावण्याचा सल्ला देतो की बाबा तुम्ही इथे रिकामी जागा असेल किंवा शाळेच्या परिसरातील जागा असेल तर तिथे तुम्ही झाडं लावा. तर आम्हाला जेव्हा एखादा प्लॉट मिळतो किंवा एखादी जागा दिली जाते की ही बाबा तुम्हाला जागा डेव्हलप करायची आहे, इथे तुम्हाला झाडं लावायची आहेत, तर त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करून योग्यरित्या जी लावायची झाडं आहेत, मग देशी किंवा स्थानिक, याच्यावरती जास्त भर दिला जातो आणि ती झाडं लावली जातात. आणि त्याचं संगोपन आहे सुरुवातीला संस्थेकडनं केलं जातं आणि मग तिथल्या नागरिकांवरती जबाबदारी सोपवली जाते की बाबा या जागेची किंवा या झाडांची काळजी तुम्हाला पुढे घ्यायची आहे. आणि तसं मग पुढे काम जातं, कारण प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणं, कारण आमचं काम हे वाढत चाललेलं आहे आणि हे वाढतं काम म्हणजे लोक आम्हाला विश्वास ठेवून वेगवेगळी कामं सांगत आहेत. तर त्यामुळे हे वाढतं काम घेण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात. बरीच जण आमच्याकडे येतात, अशी जागा विचारतात, सांगतात, तर तिथे आम्ही अशा पद्धतीचा सल्ला देतो आणि झाडं वाढवायला त्यांना उद्युक्त करतो.
1: अच्छा. म्हणजे थोडक्यात की तुम्ही त्यांना झाडं लावून त्यांना ती नंतर त्यांच्या ताब्यात देता.
0: हो,
1: की पुढे तुम्ही त्यांचा सांभाळ करा. yes.
0: कारण आम्हाला तसंच म्हणजे त्यांच्याकडनं तशीच विचारणा आलेली असते ना की बाबा शाळेच्या परिसरात आम्हाला झाडं लावायची आहेत, तर आम्ही त्यांना योग्य तो सल्ला देतो, झाडं उपलब्ध करून देतो आणि मग तिथे झाडं आम्ही लावण्याचं पण काम देतो. आता शाळा असेल तर मग शाळेतल्या मुलांना तिथे सहभागी करून घेतो, एखादी सोसायटी असेल तर सोसायटीला इच्छुक असतील तर त्यांना सहभागी करून घेतो. आणि जर का एखाद्या कुठल्या तरी अशा शासकीय संस्थेने आम्हाला प्लॉट दिला असेल तर मग त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणं करून तिथे आपण झाडं आहेत ही लावली जातात. आणि
1: मग आता तुम्ही गेली 18 वर्ष या संस्थेबरोबर कार्यरत आहात, तर पर्यावरणाच्या संबंधित अनेक उपक्रम तुम्ही राबवले असतील.
0: हो,
1: तर त्याविषयी काय सांगा?
0: त्या पर्यावरण दक्षता मंडळ अनेक गोष्टींसाठी काम करतं, त्याच्यामध्ये झाडांवरती विशेष लक्ष आहे. आणि आत्ताच पर्यावरणपूरक सण याच्या माध्यमातून आम्ही विविध स्तरावर जनजागृती करतो. तर आपल्याकडचे सण आहेत, या सणांमध्ये मुख्यतः झाडांचा विचार केलेला आहे. म्हणजे दसऱ्यामध्ये आपट्याचं आहे किंवा गणेशपत्रीमध्ये 21 वेगवेगळी पानांचा विचार केलेला आहे. तसंच वटपौर्णिमेबद्दल जर आपण विचार केला तर आपण वटवृक्षाची पूजा करतो, बरोबर, वैज्ञानिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातनं. तर असे जे काही अवेअरनेस कॅम्पेन आहेत किंवा मग जनजागृती सत्र आहेत, शालेय स्तरावर किंवा मग सोसायटी स्तरावर आम्ही घेतो.

0: आणलेली जी फांदी जर चुकून कोणी आणली असेल तर त्याचं तुम्ही पुन्हा मातीमध्ये, हा मातीमध्ये त्याला जर का टाकलात तर त्याला नवीन फुटवा फुटू शकतो. तर अशा पद्धतीचं जनजागरण करतो. हा एक तर खूप मोठा उपक्रम जेव्हा संस्था सुरू झाली तिथपासनं सुरू केलेला आहे. अजून एक संस्थेबद्दल नक्की सांगेन, एक सुंदर असा उपक्रम आहे, म्हणजे तुम्हाला पण बाग लावायची आवड असेल, तुम्ही घरामध्ये छोटीशी का होईना आपली बाग ही निर्मिती केली असणार, तर ह्या बागेचं कौतुक कोण करतं? तर तसं बघितलं तर आपल्या घरामध्ये येणारे नातलग असतील ते कौतुक करत असतील, बाकी कोण तसं बघत नाही. तर आपण ठाण्यामध्ये एक सुंदर असा उपक्रम राबवतो, तो म्हणजे नंदनवन सुंदर घरगुती बाग स्पर्धा. आता हे ठाण्यापुरतं नाहीये, तर ठाण्यासोबत आम्ही कल्याण डोंबिवली या क्षेत्रामध्ये पण राबवतो. तर ज्यांना बागेची आवड आहे, ज्यांच्याकडे बाग त्यांनी निर्माण केलेली आहे, तर त्यांचा कौतुक सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. तर त्यामुळे त्यांना पण छान वाटतं, त्यांना त्यातनं मार्गदर्शन मिळतं. हा एक संस्थेचा उपक्रम आहे, गेली 20 वर्ष संस्था राबवते, आणि त्यातनंच एक नवीन जन्माला आलेला प्रोजेक्ट म्हणजेच ग्रीन लव्हर्स क्लब. आज ह्या ग्रीन लव्हर्स क्लबला जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आणि या क्लबच्या माध्यमातून हरित हात निर्माण होत आहेत. म्हणजे ठीक आहे, मला झाड कसं लावायचं हे मला शास्त्रीय पद्धतीने माहिती नाही, तर ते तुम्हाला इथे शिकायला मिळेल. किंवा एखादं कुठलं तरी किचन गार्डन बनवायचं असेल, किंवा औषधाची बाग बनवायची असेल, तर कुठली रोपं पाहिजे, कशी लावली पाहिजे, याची शास्त्रशुद्ध माहिती आहे या क्लबच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. आणि आजपर्यंत अनेक लोकांनी ह्याचा म्हणजे या क्लबमध्ये सहभागी घेऊन कोर्स केलेला आहे. तर हे एक मी मुख्यत्वे म्हणेन, हे दुसरं. आणि आज जवळजवळ 12 वर्ष आपण त्याच्यात काम करतो आहोत, आणि याच्यातनंच अजून एक पायोनियर प्रोजेक्ट आपण म्हणतो संस्थेचा असं मी म्हणेन, तो म्हणजे देवराई इको रिस्टोरेशन प्रोजेक्ट. आम्हाला वनविभागाने एक जागा दिली रुंदा इथे, आणि ती जागा रुंदा टिटवाळा रुंदा इथे 50 एकर जागा आहे, आणि त्या 50 एकर जागेमध्ये आम्ही 30,000 झाडं लोकसहभागातून लावली आणि 20,000 झाडांचं जतन केलं. आज तिथे 50,000 झाडं उभी आहेत, म्हणजे पूर्ण रिकामी जागा होती. तिथे आता हरित वन जे आहे, म्हणजे ज्या झाडांना आता फुलं येतात, फळं येतात, अशी वृक्ष तिथे आलेली आहेत. आणि या वृक्षांसोबत तिथे वेली आहेत, छोटी झुडपं आहेत, म्हणजे करवंदाच्या जाळ्या पण तिथे तुम्हाला दिसतील. त्यामुळे एक छानसं असं वन निर्मिती तिथे झालेली आहे. आणि आत्ता आम्ही टिटवाळ्याजवळच एक थोडी जागा आहे जिथे निसर्गायण नावाचा प्रकल्प करतो आहोत. हा प्रकल्प थोडासा वेगळ्या दृष्टिकोनातून आहे, म्हणजे झाडं तर लावतोच आहोत, पण फक्त झाडं संवर्धन असं नसता आपण एक पर्यटन केंद्र उभारतो आहोत. पर्यटन केंद्र कोणासाठी? तर शालेय विद्यार्थ्यांसाठी, आपल्या सर्वांसाठी आहेच. म्हणजे आपल्याला जर का शिकण्यासाठी कुठे जायचं असा प्रश्न येतो, सहलीसाठी कुठे जायचं असा प्रश्न येतो, तर तिथे तुम्ही नक्की जाऊ शकता. आता तिथे तुम्हाला काय वेगळं पण असेल, तर आम्ही एक देवराई बनवणार आहोत, वनराई बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये वेगळी झाडं असतील. म्हणजे कांडोळसारखं झाड आपल्याला, त्याला भूताचं झाड म्हटलं जातं, तर ते आपल्याला शहरात कुठे दिसणार नाही, ते तिथे दिसेल.
1: अच्छा.
0: अर्जुनसारखं झाड हे तिथे दिसेल, ऐनासारखं झाड हे तिथे दिसेल. तर अशी झाडं वेगवेगळी आहेत, हे मुलांना दाखवता येतील असं आपण तिथे निर्मिती करतो आहोत. याच्यासोबतच विविध बागा आपण करणार आहोत, जसं की औषधी वनस्पती आहे, किंवा मग सुगंधी वनस्पती आहे, किंवा आपल्याला स्पायसेस, आतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आपल्याला आढळतात किंवा आहेत, तर हे जे सगळं आहे ना, हे मुलांना बघण्यासाठी, आपल्याला समजून घेण्यासाठी आम्ही तिथे बागा निर्मिती करतो आहोत. तर ही जागा आहे, ही आम्ही तिथे डेव्हलप करतो आहोत. आणि एक मियावाकीचं पण जंगल तिथे आम्ही ऑलरेडी सुरू केलेले आहे. तर म्हणजे काही उपक्रम हे संस्थेचे सक्सेसफुली पूर्ण झालेले आहेत, आणि काही उपक्रम हे आपण सुरू आहेत. म्हणजे या माध्यमातून मी असं अपील करेन की तुम्ही नक्की तिथे या सर्वांनी. अगदी खूप टिटवाळा म्हणजे दूर नाही आहे, टिटवाळा स्टेशन पासून अगदी 10 मिनिटावर बाय रिक्षाने जाता येईल असा तो प्रकल्प आम्ही करतो आहोत. आम्हाला सगळे हरित हात तिथे गरजेचेच आहेत.
1: खूप छान असा उपक्रम आहे, आणि तो लवकरच यशस्वी व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करते. सर्वसामान्य मंडळींना देखील

0: पर्यावरणात सहभागी व्हावं असं वाटत असतं.
1: हो,
0: वेळ कमी असतो म्हणा, धावपळ असते म्हणा, पण इच्छा अनेकांची असते. तर ही सगळी मंडळी कशा प्रकारे या कामात सहभागी होऊ शकतात?
1: सगळ्यांनाच खरं तर आत्ताचा उन्हाळा बघितलात ना, तर हे लक्षात घेता आणि आत्ता जो पडणारा पाऊस आहे हे लक्षात घेता सर्वांनीच पर्यावरणाच्या कामामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी म्हणेन अगदी पर्यावरणपूरक कृती जी आपण म्हणतो ती आता फक्त बोलण्यावर नाही तर ती प्रत्यक्षात करणं गरजेचं आहे. मी एक असं म्हणेन सगळ्यांना की एक छोटासा आपला हरित कोपरा जो आहे घरातला तो आपण कशाही पद्धतीने आपल्या घरामध्ये तुम्ही निर्माण करा, जेणेकरून घरातले जे काही रासायनिक घटक आहेत ते तरी त्या हरित कोपऱ्यामुळे काय केले जातात, ऍब्सॉर्ब करून घेतले जातात, म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी त्या कोपऱ्याचा उपयोग होईल. शिवाय आपल्यासाठी पण ते छान आहे, आपला पण वेळ जातो, आपल्याला पण छान वाटतं. एखादी भाजी पण तिथे लावत जर का तुम्ही लावलात, किचन गार्डन केलात, तरी काही हरकत नाही आहे. म्हणजे मी माझ्या घराचं उदाहरण देते, मला कढीपत्ता आणावाच लागत नाही कारण माझ्याकडे कढीपत्त्याचं 4-5 फुटाचं मस्त उंच झाड आहे. मग अशा गोष्टी आहेत जर का तुम्ही केलात, हे छोटासा भाग आहे. पर्यावरण कृती करणं म्हणजेच काय, तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मी प्लास्टिकचा वापर करणार नाही, किंवा मग मी घरातनं निघताना एखाद्या कापडी पिशवीचाच वापर म्हणजे घेऊन जाईन, अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. ह्याच्यात अजून एक मी संदेश असं देईन, आजकाल कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे ना थोडंसं मुलांचा कुठला वाढदिवसाचा कार्यक्रम असेल किंवा गेट टुगेदर असेल तर आपण सगळेजण मिळून काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यावं किंवा काहीतरी द्यावं असं आपली इच्छा असते. तर तिथे आपण विचार करावा की बाबा एखादं झाड देता येईल का, एखादी बी देता येईल का, एखाद्या वेळेस खत देता येईल का, एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला झाड लावून देता येईल का, असं जर विचार केला तर ते पूरक आहे असं मी म्हणेन. तर त्यामुळे हा एक संदेश आहे, सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी थोडं का होईना हे काम करावं. अजून एक मी थोडंसं ह्याच्यामध्ये अपडेट करेन, ते असं की तुम्ही निसर्गात जा.
0: अच्छा,
1: निसर्गात जा, कारण का जेवढं निसर्गामधनं तुम्हाला घेता येईल ते शिकता येईल. कारण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आपल्या जवळच आहे, तुम्ही सहज जाऊ शकता. बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला जाऊन बघायला मिळतील, जाणवतील. तर तो निसर्ग अगदी तसाचा तसा आपल्या घरात निर्माण करणं शक्य नाही आहे, पण थोडा तरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यामुळे हरित संपदा वाढवा असंच मी सांगेन.
0: खूप छान जसं म्हणालात तुम्ही की प्रत्येक जण नक्कीच एक छोटा हरित कोपरा तयार करू शकतो. असं लक्षात आलं होतं की मुलांना कित्येक वेळा माहिती नसतं की भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात. त्या आवडतात सगळ्यांना खायला, पण शहरातल्या मुलांना हे लक्षात येत नाही कारण अनेक फळं किंवा भाज्या या जमिनीच्या वर उगवतात. त्यामुळे भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात हा प्रश्न असतो. आणि खरं तर शेतीप्रधान देशात हा प्रश्न पडता कामा नये, त्यांना माहिती असायला हवं. तर तुमचे उपक्रम खूप छान आहेत.
1: आत्ताच मी उल्लेख केला की बाबा तुम्ही घरात कोणती झाडं लावू शकता. किचन गार्डनचा कोपरा तुम्हाला निर्माण करायचा असेल तर बेस्ट म्हणजे कढीपत्ता आहे. अगदी सोप्यात सोपं म्हणजे तुमच्याकडे हळद येऊ शकते, किंवा मग मिरची, हां आलं मिरची, अशी जी छोटी छोटी रोपं आहेत ही जर तुम्ही लावलात तर नेहमीच्या किचनमध्ये त्याचा वापर होऊ शकतो. औषधांमध्ये जर बघितलात, औषधी वनस्पती आपण म्हणतो, अडुळसा तुमच्या घरामध्ये, अडुळशाचं झाड आपल्या घरामध्ये असलेलं योग्य, लहान मुलांसाठी पण आपल्यासाठी पण ते खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याचं एक काढा केलात तरी आपल्याला बरं वाटतं. या दिवसात तर आपल्याला पावसामध्ये थोडेसे काही घशाचे वगैरे त्रास होतात, त्याच्यासाठी चांगलं आहे ते अडुळसा आहे. मध्ये पण अनेक प्रकार येतात, ते पण तुम्ही लावलात तरी चालेल. फुलझाडांमध्ये आपण दर दिवशी थोडंसं, एखादं फुल आहे, एखादं फुल आपण वाहतोच बरोबर ना, तर तिथे आपण सदाफुली आहे, जास्वंद आहे, शेवंती आहे, अशी छोटी छोटी रोपं आहेत ही आपण लावू शकतो. आता अगदीच मोठी आपल्याला लावता येणार नाहीत, पण किमान ही छोटी झाडं जर आपल्या घरामध्ये लावली तरी आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. म्हणजे घरच्या घरी पण आपण एक छोटंसं बाग निर्मिती करून त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो. आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की ते सांभाळायची कशी, त्याला किती ऊन आहे लागतं, किंवा तिथे त्याला किती पाणी द्यायचं. तर हे सगळे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा ते हळूहळू हळूहळू
0: अनुभवातून,
1: हा अनुभवातून सुटतील. कारण अनुभव आल्याशिवाय, काही जणांनी तर असं आहे की माझ्याकडनं एखादं झाड नेलेलं आहे आमच्या संस्थेमधनं आणि त्यांनी सुंदर बाग फुलवली,

0: काही जणांचे असे निगेटिव्ह पण अनुभव आहेत, पण त्यांना आम्ही खूप पॉझिटिव्हली सपोर्ट केला आणि छान पद्धतीने आता त्यांच्या ठाण्यामध्ये बघितलात तर बागा निर्मिती झालेल्या आहेत. काही जणांनी तर टेरेसवर अख्खं छोटासा प्लॉट असतो आणि त्याच्यावर आपलं आपलं टेरेस केलेलं आहे आणि अनेक झाडं 100+ झाडं लावलेली आहेत, फळ झाडं लावलेली आहेत.
1: पण मग ही झाडं सगळी भाजीची म्हणा किंवा इतर वेली वर्गाची ही कुठे उपलब्ध होऊ शकतात?
0: ही उपलब्ध होण्यासाठी मी सगळ्यांना सांगते, आपल्या घरामध्ये जर का किचन परसबाग करायची असेल तर मिरची आपण घरात आणतो, सुकी मिरची असेल तर त्याच्या बिया आपण काढून आपली आपली रोपं बनवू शकता. कधी कधी कारली आपल्या घरात येतात तर कारल्यातली काही बिया असतात ह्या लाल झालेल्या असतात, पूर्ण परिपक्व झालेल्या असतात, त्या आपण काढून जर ठेवलात तर त्या पण बिया तुम्ही घेऊ शकता. काकडीचं पण तसंच आहे, पण शक्यतो ह्याचं वाण तुम्ही बाजारातनं घेतलात तर ते उपयुक्त जास्त आहे, कारण त्याचा ते लावलं तर आपण बीपासनं नवीन रोप आपल्या घरी करायचं आहे. समजा तुम्हाला घरी करायला थोडंसं कठीण जात असेल तर तुम्हाला आता नर्सरीमध्ये अशा पद्धतीची रोपं उपलब्ध आहेत आणि हा आत्ताचा पावसाळा आहे याच्यात तुम्ही काही झाडं आहेत रोपं वाटिकेमधनं घेऊ शकता, नर्सरीमधनं घेऊ शकता आणि मिळतात, अगदी 10-20 रुपयाला पण मिळतात. ती झाडं लावलात तर तुम्ही एखादं झाड किंवा दोन झाड एका कुंडीमध्ये लावलात तरीही आपल्याला मिरच्या मिळतील किंवा मग तुम्हाला कढीपत्ता मिळेल किंवा मग तुम्हाला टोमॅटो पाहिजे असेल तर तो मिळेल, तुम्ही जे काही लावाल ते तुमच्या घरी येईल. तर हे नर्सरीमध्ये मिळतात, उपलब्ध आहेत, किंवा आपल्या घरी पण तुम्ही करायचं असेल तर करू शकता आणि कोणाला नाहीच पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आमच्याकडे पण हे सगळं उपलब्ध आहे.
1: वा, खरं तर तुमच्याकडून ऐकण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: जाता जाता हेच सांगेन मी, आता तुम्ही उल्लेख केलात भुईमुंगाच्या शेंगांचा, तर मी सगळ्यांना हाच संदेश देईन की भुईमुंगाच्या शेंगा कुठे लागतात ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आमचं जे आत्ता निसर्ग आणि टिटवाळाचं नवीन प्रकल्प होतो आहे तर तिथे आपण शेती म्हणून पण एक विशेष प्रकल्प सुरू करतो आहोत. की शेती काय असते तर हे फक्त बघण्यापुरतं नाही तर तिथे अनुभवासाठी तुम्ही येऊ शकता की कुठे येतं, काय येतं, कसं येतं. भेंडी पण आहे, भेंडी किंवा गवार आहे, म्हणजे परसबाग पण आम्ही तिथे करतो आहोत. तर मी जाता जाता हेच सांगेन की जिथे अशा पद्धतीच्या गोष्टी चालू आहेत किंवा करता आहेत तिथे जाऊन एकदा भेट द्या, शेतकऱ्याशी पण भेटा, शेतकऱ्याला आपण जाऊन भेटा. कारण पर्यावरणामध्ये फक्त आपण म्हणजे धावपळीच्या जगात न राहता आपण अशा गोष्टी पण आजूबाजूला आपल्या सुरू आहेत, चालू आहेत, त्यांना भेट दिल्यास कशा पद्धतीने रक्षणाचं काम चालू आहे आणि विविध संस्था जसं पर्यावरण रक्षता मंडळ संस्था काम करते आहे तसंच विविध संस्था पण अशा रक्षणा संवर्धनासाठी काम करत आहे. तुम्हाला शक्य असेल तर तिथे जाऊन काम करा, त्यांना सपोर्ट करा आणि नक्कीच मी पुन्हा म्हणेन आजचा विषय की झाडे लावा आणि प्रदूषण टाळा, तर एक छोटीशी कृती आहे आपली झाड लावायची, तर ते जतन करायचं एकदा तंत्र तुम्ही शिकलात ना तर नॅचरली प्रदूषण हे आपल्या घरातील किमान कमी होईल, तर त्याच्यावरती भर देणं गरजेचं आहे.
1: खूप छान.
0: आणि पर्यावरण कृतीकडे तुम्ही जास्त त्याचं अनुसरण करा असंच मी म्हणेन, हा एक शेवटचा संदेश आहे आम्ही देईन, म्हणजे ती अंगीकारा असं मी म्हणेन.
1: याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया, कारण झाडे लावा, झाडे जगवा आणि प्रदूषण टाळा असं खरं तर म्हणायला हवं. कारण झाडं बऱ्याच वेळा लावली जातात पण मग पुढच्या वर्षी त्याचं काय होतं इथेही लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आणि तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप शुभेच्छा देते. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ दिलात, छान अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मंडळी, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: बलसागर भारत हो. वनसंवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजामस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आहरात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आहरात.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू.

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला, मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. हे विधेयक कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तंजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट
निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमा

0: गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरचा नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शक विजया मेहता यांच्या निधनानं एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा काळ्याच्या पडद्याआड गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य दरम्यान रंगभूमी करतात आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरण फाटा, कोपरखेरणे, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे, त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. या सर्व तलावात सुमारे 70 लाख लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस लांबल्यानं मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं संकट निर्माण झालं होतं, मात्र या पावसामुळे हे संकट दूर होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार बेलफेस्ट इथं आयर्लंड विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला असला तरी ईशान किशननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात आज रात्री अटलांटा इथं इंग्लंडचा मुकाबला कांगो प्रजासत्ताकाशी होणार आहे. सिएटलमध्ये बेल्जियमचा सामना सेनेगलशी तर कॅलिफोर्नियात सॅन्टाक्लारा इथं यजमान अमेरिकेची लढत बोस्नियाबरोबर होणार आहे. गेल्या 24 तासात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी राम जी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरील आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण ऐकत आहात. 7:10 झालेली आहेत.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।

0: ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आढळणार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आढळणार।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आजचं विधिमंडळ समालोचन. श्रोतेहो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.

डॉक्टर्स डेचं औचित्य साधत 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी. सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवणार. राज्यात सोनोग्राफी तसंच आयव्हीएफ केंद्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथकांकडून राज्यभर तपासणी. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं 5000 नव्या पदांना मान्यता दिली आहे. या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. तसंच आजच्या डॉक्टर्स दिनी 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णालयातील रिक्त पदांबाबत मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयांच्या बांधकामांबाबत शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून 50, 70, 75 आणि 90% पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्यानं निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात सोनोग्राफी तसंच आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथकं नियुक्त करण्यात आली असून राज्यभर तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. समाजवादी पार्टीचे सदस्य अबू आझमी यांनी विनापरवाना आयव्हीएफ केंद्रांवरील कारवाईबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरीश पिंपळे, अजय चौधरी, योगेश सागर आणि राहुल पाटील यांनी उपप्रश्न केले. स्त्रीबीज तस्करी, आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार आणि गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावी तसंच कडक कारवाई करता यावी यासाठी मकोका कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक कायदा करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती अर्थात एसओपी लागू केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सदस्य प्रवीण दटके यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यभरातील आपले सेवा केंद्रांमधील ग्रामपंचायत संगणक परिचालकांना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान नियमितपणे मानधन अदा केलं जाईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलं. नागपूर महापालिकेत प्रशासक असताना कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांविरोधात झालेल्या चौकशीतून जे समोर आलं असेल त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिलं. नागपूर महापालिकेतील विकास कामांबाबत काँग्रेस सदस्य नितीन राऊत यांच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी 1 जुलै 2024 पासून आतापर्यंत अनेक रुग्णालयांवर कारवाई केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहाला दिली. 1 जुलै 2024 पासून आरोग्य विभागाने गैरव्यवहार करणाऱ्या 19 रुग्णालयांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. 49 रुग्णालयांचे परवाने निलंबित केले आहेत. 66 रुग्णालयांविरोधात दावे दाखल केले आहेत. 136 रुग्णालयांवर 2,39,00,000 रुपयांची दंड आकारणी केली आहे अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. सदस्य राहुल आहेर यांच्या लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सर्पदंशावर प्रभावी उपाययोजना म्हणून सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसंच विभागीय सर्पविष बँक म्हणजे वेनम बँक तयार करण्यासाठी हाफकिन, वनविभाग तसंच संबंधित यंत्रणांना घेऊन बैठक घेऊन

0: रुपयांची दंड आकारणी केली आहे अशी माहिती आबिटकर यांनी दिली. सदस्य राहुल आहेर यांच्या लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सर्पदंशावर प्रभावी उपाययोजना म्हणून सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसंच विभागीय सर्पविष बँक म्हणजे वेनम बँक तयार करण्यासाठी हाफकिन वन विभाग तसंच संबंधित यंत्रणांना घेऊन बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी सर्पदंशाचा तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आणि सर्पदंशविरोधी लसींमध्ये करावयाच्या सुधारणांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी हाफकिनला निधीची कमतरता जाणवत असल्याचं पोलिओ तसंच सर्पदंशविरोधी लसीचं उत्पादन ठप्प असल्याचा मुद्दा मांडला. यासंदर्भात 8 दिवसात बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देऊ असं आंबेडकर म्हणाले. वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंबंधांच्या रक्षणाच्या उद्देशानं यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यास विधानसभेनं मान्यता दिली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भातील सुधारणा विधेयक सभागृहात मांडलं. त्यानुसार वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या विशेष न्यायालयांच्या कार्यवाहीत 2 पेक्षा जास्त तहकुबी घेता येणार नाहीत. तसंच अपवादात्मक स्थितीत विशेष बाब म्हणून 1 अतिरिक्त तहकुबीची तरतूद या सुधारणेद्वारे करण्यात आली आहे.
1: विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखन केलं होतं गौरीशंकर घाळे यांनी. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी करणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. नाशिक त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार आणि सुरक्षारक्षक भाविक वाद प्रकरणाची चौकशी सुरू राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचं प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसंच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्यानं कारवाई केली जात असून यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यातील 105 एमआरसी प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून केवळ नियमांचं पालन न करणारे बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणांच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं एमआरसी प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त व्यवस्था धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्वांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल. मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्प जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठं कारण असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचं काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचं ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे असंही मंत्री मुंडे यांनी नमूद केलं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षारक्षक आणि भाविक यांच्या झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मंदिरात भाविकांशी सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे दररोज सुमारे 2000 भाविकांना तर ऑफलाईन व्यवस्थेद्वारे सुमारे 7000 भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबवण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचंही राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे

0: निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असं पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. मंत्री मुंडे म्हणाल्या की वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये मनुष्यबळ वाढवण्याची प्रक्रिया सुरू असून आवश्यकतेनुसार नियमित आणि कंत्राटी पदावर भरती केली जाणार आहे. प्रदूषणाबाबत जनजागृती वाढल्यामुळे तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असून एमपीसीबीमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ यवतमाळ इथून निवडून आलेले सईद खान यांनी बुधवारी परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ आपल्या दालनात दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभागृहात घेण्यात आली. या पदासाठी परिषदेचे सदस्य सचिन अहिर आणि जगन्नाथ अभ्यंकर या दोन सदस्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यंकर यांचा प्रस्ताव मागे घ्यावा यासाठी विरोधी पक्षांना आग्रह केला. हा आग्रह मान्य करत प्रस्ताव मागे घेण्यास तयार असल्याचं सदस्य अनिल परब यांनी जाहीर केलं. तर अभ्यंकर यांच्या प्रस्तावाला अनुमोदक असलेले अभिजित वंजारी यांनीही हा प्रस्ताव मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचे तीन प्रस्ताव असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी उपसभापती पदाच्या निवडीचा प्रस्ताव मताला टाकला. त्याला सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर यांच्या झालेल्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संतुलित दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. सरसभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषीविषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषीविषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार. सर्व शेतकरी बंधू भगिनींना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आज कृषी संवाद या अंतर्गत आपण ऐकणार आहोत डॉक्टर सुनील कराड यांनी खरीपातील मका लागवड याविषयी दिलेली माहिती. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1, 2, 3, 4 व 5 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1, 2 व 5 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, तसेच 3 व 4 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 जुलै पर्यंत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 97%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 77 ते 85%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागासाठी पुढील 4 दिवसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानुसार 1, 2, 3 व 4 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 1, 2, 3, 4 व 5 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 1, 2, 3, 4 व 5 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 5 जुलै पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 99%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 89 ते 96%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 21 ते 27 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 1 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 1, 2, 3, 4 व 5 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 1, 2, 3 व 4 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 5 जुलै रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

0: 5 जुलैपर्यंत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 81 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 80 ते 81%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी पुढील 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानुसार 1, 2, 3 व 4 जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाट भागातील शेतकरी बांधवांनी शेतामध्ये साठणारे अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा होईल यासाठी चर काढून व्यवस्था करावी. इशारा कालावधी दरम्यान खते देणे तसेच कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करणे टाळावे. शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता पुढे जाऊया. वेळ झाली आहे कृषी संवादची. या अंतर्गत आता ऐकूया खरीपातील मका लागवड याविषयी माहिती. आणि ही माहिती आपल्याला देत आहेत कसबा बावडा कोल्हापूर येथील मका संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक तथा मका पैदासकार डॉक्टर सुनील कराड. आता ऐकूया या माहितीचा दुसरा भाग.
2: आता आपण जमिनीची निवड बघितली, त्यानंतर पेरणीची वेळ बघितली, वाण योग्य प्रकारे निवडला, मग कुठल्या हंगामामध्ये किंवा कुठल्या वातावरणामध्ये मक्याची उत्पादकता चांगली येते, तर ते म्हणजे की ज्या ठिकाणी तापमान हे 20 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील असं हवामान मका पिकासाठी हे अधिक उत्पादन देण्यासाठी हे चांगल्या प्रकारचं हवामान मानलं जातं. आणि मग या हवामानामध्ये आपण पेरणी करण्यापूर्वी जर घरचं जर बियाणं जर आपण मक्याच्यासाठी जर वापरणार असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि मका पिकासाठी आपण थायरम 2 ते 2.5 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणामध्ये जर बीज प्रक्रिया केली तर आपण कर्करोगाचं नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो. याचबरोबर मक्याच्या अधिक उत्पादनासाठी आपल्याला मका पिकाला ॲझोटोबॅक्टर 15 ग्रॅम प्रति किलो म्हणजे 1 किलो बियाणाला 15 ग्रॅम ॲझोटोबॅक्टरची जर आपण बीज प्रक्रिया जर केली तर आपल्या उत्पादनामध्ये 15% वाढ त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच आपल्याला उत्पादकता ही वाढत असते. फक्त नवीन जातीचा वापर केला म्हणजे उत्पादन वाढलं असं नव्हे, तर आपल्याला बीज प्रक्रिया करणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आता बीज प्रक्रिया केल्यानंतर बीज प्रक्रिया कशी करायची, जसं मी सांगितलं की ॲझोटोबॅक्टरचं 15 ग्रॅमचं पाकिट घ्यायचं, 1 किलो बियाणं घ्यायचं, ते बियाणाला सावलीमध्ये ते बियाणाला पूर्णपणे चोळायचं आणि चोळल्यानंतर ते सावलीमध्येच एक थोडंसं सुकू द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याची आपल्याला पेरणी करायची किंवा त्याच्यानंतर आपल्याला ती टोकन करायची. तर अशा प्रकारचे बीज प्रक्रिया आपण मका पिकाच्या बियाला बीज प्रक्रिया करणं हे गरजेचं आहे. मग बीज प्रक्रिया केली आता आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आता आपल्याला पेरणी करायची. मग पेरणी करत असताना मी त्रिसूत्रीमधलं एक सूत्र जे सांगितलं होतं की योग्य अंतर राखणं गरजेचं आहे, योग्य रोपांची संख्या राखणं गरजेचं आहे. आणि ती योग्य रोपांची संख्या राखण्यासाठी आपल्याला पेरणी करत असताना त्याच्यातलं अंतर, पेरणी असो किंवा टोकन असो, त्याच्यातलं अंतर हे व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं आहे. आता आपण ज्यावेळेस या संकरित वाणांचा वापर करणार आहोत त्यावेळेस आपण मका पिकाची टोकन करताना जर सरी जर काढली, ट्रॅक्टरच्या साह्याने काढली, बैलाच्या साह्याने ज्यावेळेस आपण सरी काढू किंवा आपण पेरणी करणार असोल तर आपल्याला 2 ओळीमध्ये 75 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच 2 ओळीमध्ये आपल्याला 2.5 फूट अंतर असणं गरजेचं आहे. आणि 2 रोपामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण टोकन करू त्यावेळेस बरोबर आपल्याला 20-20 सेंटीमीटरवरती एका जागेवर एकच बियाणं टाकायचे. म्हणजे मका पिकासाठी आपल्याला 2 ओळीमध्ये 75 सेंटीमीटर आणि 2 रोपामध्ये आपल्याला 20 सेंटीमीटर हे अंतर आपल्याला त्या ठिकाणी ठेवणं हे गरजेचं आहे. हे जर अंतर जर आपण व्यवस्थित जर ठेवलं तर मक्याची वाढ व्यवस्थित होते, त्याला येणारं जे कणीस आहे ते व्यवस्थित येतं, कणसाची वाढ चांगली होते, कणसातली दाण्यांची ज्या लाईन्स असतात

त्यांची संख्या व्यवस्थित राखली जाते आणि त्या प्रत्येक लाईनमध्ये दाणे जे भरले जातात ते योग्य प्रकारे भरले जातात, म्हणजेच आपल्याला उत्पादकतामध्ये आपल्याला वाढ होते. मग हे अंतर ठेवल्यानंतर 75 दोन ओळीत आणि 20 सेंटीमीटर दोन रोपात ठेवल्यानंतर आपल्याला एका एकर मकासाठी, धान्याच्या मकासाठी आपल्याला 8 किलो बियाणं त्या ठिकाणी वापरायचे. म्हणजे आपल्याला योग्य रोपांची जर संख्या राखायची असेल तर त्यासाठी एका एकरसाठी 8 किलो मका आणि त्याचं पेरणीचं अंतर 75x20 किंवा 2.5 फूट जवळपास 1/2 फूट एवढं अंतर त्या ठिकाणी ठेवणं हे गरजेचं आहे. हे त्याच्यामधलं एक महत्त्वाचं सूत्र आहे की जे आपल्याला उत्पादकतेकडे किंवा उत्पादन वाढीसाठी आपल्याला फार महत्त्वाचं आहे. मग ही पेरणी करताना आपण वाफेवरही करू शकतात. सरी केली असली तर सरीच्या बगलीत आपण ते टोकन पद्धतीने टाकायचं किंवा पाबरीच्या साहाय्याने आपण पेरणीही करू शकतात. जसं आपलं क्षेत्र आहे त्यानुसार आपण पेरणीची पद्धत त्या ठिकाणी अवलंबायची. परंतु जर आपल्याला शक्य असेल तर पेरणी करत असताना शक्यतो दक्षिण उत्तर पेरणी करावी किंवा ज्यावेळेस आपण सरी काढू ती दक्षिणोत्तर सरी काढावी. सरी काढल्यानंतर जो भोत तयार होईल त्या भोताच्या पूर्वेच्या दिशेने बियाणाची टोकण काढायची. फार क्षुल्लक तंत्र आहे परंतु उत्पादकता वाढीसाठी हे फार महत्वाचं आहे. परत मी या ठिकाणी सांगतो की सरी करताना दक्षिणोत्तर सरी करावी आणि दक्षिणोत्तर सरी केल्यानंतर त्या सरीच्या किंवा त्या भोताच्या पूर्वेच्या बाजूला बियाणाची टोकण करायची. म्हणजे सकाळचा जो सूर्यप्रकाश पडतो तो सूर्यप्रकाश त्या पिकाद्वारे त्या झाडाद्वारे शोषला जातो आणि त्या सूर्यप्रकाशाचा वापर करून पीक आपलं अन्नद्रव्य तयार करतं आणि त्या अन्नद्रव्याचं रूपांतर मग कणसामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणून ही एक क्षुल्लक किंवा छोटं वाटणारं तंत्रज्ञान पण फार महत्वाचं तंत्रज्ञान मका पिकाच्या उत्पादकतेमध्ये आहे. तर ही झाली पेरणीची पद्धत वाफ्यावर किंवा टोकन पद्धतीने आपण करावी आणि ही दक्षिणोत्तर पेरणी त्या ठिकाणी करणं हे गरजेचं आहे. पेरणी केल्यानंतर जर आपल्याला असं लक्षात आलं की आपल्या एका जागेवर जर दोन दोन बियाणं जर पडले असेल किंवा पेरणी करताना जर बाबरीच्या साह्याने पेरणी करताना जर जास्त जर एका जागेवर जर रोपं असतील तर 20-20 सेंटीमीटरच्या अंतरावरती मग आपल्याला काय करायचं, 1-15 दिवसानंतर त्या ठिकाणी एकच जोमदार रोप ठेवायचं एका जागेवरती. दुसरं जे रोप आहे ते आपण खुरप्याने किंवा विड्याच्या साह्याने ते काढायचं. म्हणजे 15 दिवसानंतर मका पिकामध्ये विरळणी करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. अशा प्रकारे आपण एकरी 8 किलो मका 2.5x1/2 फूट हे जर अंतर जर ठेवलं तर आपण योग्य रोपांची संख्या प्रति एकरी ठेवू शकतो आणि मग ऑटोमॅटिकली आपली जी उत्पादकता जी आहे ती ऑटोमॅटिकली आपल्याला वाढ झालेली दिसून येते. आता पेरणी आपण केलेली आहे, अंतर व्यवस्थित ठेवलेलं आहे, मग पुढचा जो बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी विचारतात की ही पेरणी करताना मका पिकाला खत मात्रा कशी द्यावी, तर मका पिकाला जे आपल्याला खत द्यायचंय ते म्हणजे 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालास प्रति हेक्टर द्यायचंय. आता हे झालं नत्र, स्फुरद आणि पालासचं प्रमाण. परंतु ज्यावेळेस शेतकरी आपण युरियाच्या स्वरूपात देतो, सिंगल सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात देतो किंवा पोटॅशच्या स्वरूपात आपण ज्यावेळेस खत मात्रा ही मक्याला देतो त्यावेळेस आपण एका एकरचा डोस मी सांगतोय की जर आपल्याकडे युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश जर उपलब्ध असेल तर आपण मका पिकासाठी पेरणीच्या वेळेस 35 किलो युरिया एका एकरसाठी द्यायचा आहे. पेरणीच्या वेळेस सिंगल सुपर फॉस्फेट 150 किलो प्रति एकर द्यायचं आहे आणि 27 किलो पोटॅश हे पेरणीच्या वेळेस द्यायचं आहे. हा झाला पेरणीच्या वेळेचा डोस. म्हणजे पेरणी करताना आपल्याला जर पाबरीच्या साह्याने आपण पेरणी करत असाल तर मग एका चाड्यामध्ये खत आणि दुसऱ्या चाड्याने बियाणं. जर आपण सरीवरंब पद्धत जर अवलंबली तर हे जे खत आहे हे मिक्स करायचं आणि मग अगोदर सरीवर टाकून घ्यायचं नंतर बियाणाची टोकण करायची. तर ही झाली रासायनिक खताची मात्रा की ज्या ठिकाणी 35 किलो युरिया एका वेळेस, 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे पेरणीच्या वेळेस, पोटॅश 27 किलो प्रति एकरी. मग नत्राचा डोस आहे जो आपल्याला युरियाच्या स्वरूपातून द्यायचा आहे. पेरणीनंतर 30 दिवसांनी राहिलेला युरियाचा दुसरा डोस आहे हा 35 किलो द्यायचा आहे. 30 दिवसानंतर 35 किलो युरियाचा डोस द्यायचा एका एकरसाठी आणि त्याच्यानंतरचा जो युरियाचा जो डोस आहे म्हणजे नत्राचा जो डोस आहे, नत्र हे आपल्याला पिकाला 3 वेळेस द्यायचे, पेरणी करताना,
पेरणीनंतर 30 दिवस

आणि पेरणीनंतर 50 दिवसांनी असं 3 वेळेस आपल्याला नत्र हे विभागून द्यायचं आहे. आणि नत्र देत असताना ते जर युरियाच्या स्वरूपामध्ये असेल तर 35 किलो युरिया हा पेरणीच्या वेळेस, 35 किलो युरिया 30 दिवसांनी आणि 35 किलो युरिया 45 ते 50 दिवसांनी प्रति एकरी या प्रमाणामध्ये आपल्याला नत्राची मात्रा त्या ठिकाणी द्यायची. आता कधी कधी काय होतं की शेतकरी सांगतात की खताची उपलब्धता होत नाही. जर तुमच्याकडे DAP खत जर उपलब्ध असेल, मिश्र खतं सुद्धा कशी द्यायची एका एकरची त्याचंही प्रमाण सांगतो. जर मिश्र खत जर उपलब्ध असेल, DAP सारखं खत जर उपलब्ध असेल, तर मग मात्र 52 किलो DAP एका वेळेस एका एकरसाठी द्यायचा आहे. युरियाचं प्रमाण मात्र या ठिकाणी कमी करायचं आहे आपल्याला. या युरिया 15 किलो द्यायचा आहे एका वेळेस एका एकरसाठी आणि पोटॅश 27 किलो प्रति एकर या प्रमाणात द्यायचं आहे. म्हणजे DAP, युरिया आणि पोटॅश हे दुसरं कॉम्बिनेशन आपण जर दिलं तरी ती जी मात्रा जी आपल्याला जे खत द्यायचं आहे म्हणजे 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश ही मात्रा ह्या मिश्र खतातून सुद्धा जाते. अजून एक तिसरं कॉम्बिनेशन सांगतो म्हणजे R आहेत हे एकमेकाला पर्याय आहेत. तिसरं कॉम्बिनेशन आहे जसं की आता 10-26-26 खत उपलब्ध आहे आणि पोटॅश उपलब्ध नाही. जर 10-26-26 जर असेल 62 किलो प्रति एकर या प्रमाणात पेरणीच्या वेळेस द्यायचा आहे. युरिया 22 किलो पेरणीच्या एका एकरसाठी द्यायचा आहे आणि सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो प्रति एकर या प्रमाणात द्यायचे. मग या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला पोटॅश देण्याची गरज पडत नाही. हे एक किंवा तिसरं हे एक और खत आहे किंवा पर्यायी खत आहे. आणि चौथा जो पर्याय आहे मका पिकाला म्हणजे वेगवेगळी कॉम्बिनेशन्स की 19-19 जर बाजारामध्ये उपलब्ध असेल, जर आपण 19-19 खताचा जर वापर केला तर 19-19-19 वापर करताना मका पिकासाठी 84 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये पेरणीच्या वेळेस वापर करायचा आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा युरिया द्यायचा नाही, फक्त सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यामध्ये 50 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये द्यायचे. पोटॅशचा वापर करायची गरज पडत नाही. तर ही वेगवेगळी जी खतमात्रा आहे, तुम्ही कशाही प्रकारे खतमात्रा द्या परंतु ही खतमात्रा 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश हे प्रति हेक्टरी नत्र स्फुरद आणि पालाश जाईल याची खात्री करणं हे गरजेचं आहे. याचबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या काही जमिनी आहेत त्याच्यामध्ये झिंकची कमतरता आहे आणि त्यासाठी आपण एका एकरसाठी 10 किलो झिंक सल्फेट हे पेरणीच्या वेळेस जो काही आपण डोस टाकतो, पेरणीच्या वेळेस जी काही रासायनिक खतं टाकतो त्याच्या अगोदर काय करायचे की एका एकरसाठी 10 किलो झिंक सल्फेट घ्यायचे, ते थोडंसं एका शेणामध्ये मिक्स करायचं, मिसळायचं ते आणि मग ते 10 किलो झिंक एका एकरसाठी सुद्धा ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्याची सुद्धा मक्या पिकासाठी ही शिफारस केली. ही जर खत मात्रा जर दिली तर आपल्याला योग्य पिकाची वाढ आणि योग्य उत्पादकता आपल्याला हमखास याच्यापासून मिळू शकते. आता ही खताची मात्रा झाली, हे आपण पेरणीच्या वेळेस खत टाकलं, मी जसं सांगितलं 8 किलो बियाणं वापरलं, 2.5 फुटाची सरी सोडली, पेरणी करताना परत 2 याच्यामध्ये अंतर सोडलं. परंतु आता महत्वाचा जो घटक आहे की पेरणी केली, खत टाकलं आणि पीक आपलं जोमाने वाढायला सुरुवात होते. पण पीक जसं जोमाने वाढतं तसं त्याच्याबरोबर तणांचाही प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतो. म्हणून मका पिकामध्ये पेरणीनंतर आपल्याला लगेचच ओलाव्यावर आपल्याला प्री इमर्जन्स तणनाशकसुद्धा मारून आपल्याला तणांचा प्रादुर्भाव हा कमी करता येतो. आपण पेरणी केल्यानंतर पीक ऊन येण्यापूर्वी म्हणजे 1-5 दिवसाच्या अगोदरच आपल्याला त्या ठिकाणी ॲट्राट्रॅप किंवा ॲट्रॅझिन 50% 1-2 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये आपण पेरणीनंतर याची लगेचच फवारणी घ्यायची की जेणेकरून आपण तणांचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. परंतु जर आपल्याला काही कारणास्तव जर आपल्याला शेतामध्ये जाता आलं नाही किंवा आपल्याला फवारणी करता आली नाही किंवा सुरुवातीला तणांचा प्रादुर्भाव जर कमी असेल आणि आपलं पीक उगून आलेलं असेल, मग पीक उगवल्यानंतर मका पिकाची उगवण झाल्यानंतर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला 2,4-D इस्तर, 48 WSP किंवा वीड किलर हे 0.5-0.8 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये आपण नंतर तणनाशक फवारून त्याची तणांचा प्रादुर्भाव आपण करू शकतो. म्हणजे प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स ही तणनाशक ही फार महत्वाची आहेत आणि ती त्या कालावधीचंच फवारणी करणं हे गरजेचं आहे. प्री इमर्जन्स हे पेरणी केल्यानंतर दुसऱ्या किंवा मॅक्झिमम तिसऱ्या दिवशी फवारणी करावी, त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर झाला तर त्याची फवारणी ही करू नये, मग नंतर मग 2,4-D वापर करावा. जर समजा तणांचा प्रादुर्भाव जर कमी असेल तर मग एखादी कोळपणी सुद्धा आपल्याला

बैलाच्या साह्याने कोळपणी करता येते की एक किंवा दोन जर कोळपणी केली किंवा एखादी खुरपणी जर दिली तरीही मका पिकाची आंतरमशागत योग्य प्रकारे होते आणि मका पिकाची वाढ ही चांगली जोराने येते. सुरुवातीला जरी आपण तणनाशक फवारणी तणांचा जर प्रादुर्भाव झाला त्याच्यानंतर आपल्याला एक 25-30 दिवसांनी आपण सपाट वाफ्यावर जी मका घेतली असेल त्या ठिकाणी जर आपण जर कुरीनी जर त्याला जर भर दिली तर एखादी जर कोळपणी केली तर मका पिकालाही त्याची भर पडते आणि मका पीक हे जोमाने वाढतं. ही कोळपणी करणं म्हणजेच तणांचाही प्रादुर्भाव कमी होतो आणि त्याचबरोबर पिकालाही त्याची हवा खेळती होते आणि पिकालाही त्याची मातीची भर लागते आणि मग पीक हे जोमाने वाढतं. अशा प्रकारे आपण मका पिकामध्ये आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवू शकतो. आता यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन. आता खरीप हंगामामध्ये तसं पाणी व्यवस्थापन करण्याची गरज एवढीशी नसते, परंतु कधी कधी ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये गणपतीचा जो कालावधी असतो या कालामध्ये पाण्याचा खंड पडतो आणि पाण्याचा खंड पडला की मग पिकाला ताण बसतो आणि त्यावेळेस पीक जे असतं ते फुलोर अवस्थेमध्ये असतं आणि त्यावेळेस आपल्याला पाणी देणं हे गरजेचं असतं. मका पिकाच्या जी चार अवस्था आहेत त्या चार अवस्थेमध्ये आपल्याला संरक्षित पाणी देणं हे अत्यंत गरजेचं असते. पहिली अवस्था म्हणजे रोप अवस्था जी साधारण 25-30 दिवसाची अवस्था असते, पिकाची वाढीची अवस्था असते ती, त्यावेळेस पाणी देणं हे गरजेचं असतं. तुरा बाहेर पडताना जी अवस्था सर्वसाधारण 45-50 दिवसांनी येते त्यावेळेसही आपल्याला पाणी देणं गरजेचं असतं. फुलोरा अवस्था ज्यावेळेस जी अवस्था 60-65 दिवसांनी येते त्यावेळेसही पाणी देणं गरजेचं असतं. आणि दाणे भरणीची अवस्था जी 75-80 दिवसानंतर येते, हा कालावधी थोडासा 4-5 दिवसांनी मागेपुढे होऊ शकतो कुठल्या पक्वते गटानुसार आपण जात घेतली अशी. तर या ज्या चार अवस्थेमध्ये आहेत या चार अवस्थेमध्ये पाणी व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. याचबरोबर मका पिकावर जी लष्करी आळी येते तिचं नियंत्रण करण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी आपण एकरी 10 पक्षी थांबे त्याच्याबरोबर कामगंध सापळे 4 प्रति एकर या प्रमाणामध्ये जर आपण जर लावले तर आपल्याला लष्करी आळीचं सुद्धा नियंत्रण या ठिकाणी हे करता येतं. मका पिकामध्ये दाणे भरताना किंवा वाढीच्या अवस्थेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं फुले मायक्रो न्यूट्रियंट हे पेरणीनंतर 30 दिवसांनी त्याच्यानंतर 40-50 दिवसांनी दोन वेळेस जर फुले मायक्रो न्यूट्रियंटची जर फवारणी घेतली तर पिकाची वाढ आणि दाण्यांचा जो वजन आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची वाढ ही मका पिकाची होते. तर अशा प्रकारे आपण आंतरमशागत करू शकतो आणि पिकाची जी जोपासना आहे ती चांगल्या प्रकारे करून आपल्याला अपेक्षित असं उत्पादन हे मका पिकामध्ये घेऊ शकतो. याचबरोबर आपण मका पिकामध्ये आंतरपिके घेऊ शकतो, जसं उडीद आहे, मूग आहे, चवळी आहे, भुईमूग आहे, सोयाबीन आहे आणि भाजीपालामध्ये मेथी, पालक, करडई, कोथिंबीर हीही भाजीपाला पिकं आपण आंतरपिके म्हणून मका पिकामध्ये घेऊ शकतो. पुन्हा एकदा उत्पादकता वाढीची जी सूत्रं आहेत त्याच्यामध्ये योग्य जमिनीची निवड की जसं मध्यम ती काळी जमीन, योग्य पेरणीचा कालावधी खरीप हंगामासाठी 15 जुलै, जास्तीत जास्त 1-5-6 दिवस पुढे. तिसरं तंत्रज्ञान, योग्य बियाणांचा दर म्हणजे एका एकर पेरणीसाठी 8 किलो बियाणं पेरणी करत असताना दोन ओळीतली अंतर 75 सेंटीमीटर आणि दोन रोपातलं अंतर 20 सेंटीमीटर म्हणजे सर्वसाधारणपणे दोन ओळीतलं अंतर 2.5 फूट आणि दोन रोपातलं अंतर 1.7 अर्धा फूट एवढं असावं. आणि पेरणी केल्यानंतर मग आपण जर पावसाचा जर खंड पडला तर त्या ठिकाणी ज्या चार अवस्था आहेत, रोपावस्था, वाढीची अवस्था, फुलोर अवस्था, दाणे भरण्याची अवस्था, यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन, याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे संतुलित खतमात्रा. संतुलित खतमात्रा म्हणजे 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालास. ही जर पंचसूत्री जर आपण योग्य वेळी जर वापरली तर मका पिकाचं आपल्याला एका एकरमध्ये 25 क्विंटलच्या पुढे उत्पादन मिळण्यास काही हरकत नाही. अशा प्रकारे आपण मका पिकाची उत्पादकता ही वाढू शकतो आणि अधिकाधिक उत्पादन घेऊन निव्वळ नफा जो आहे तो मका पिकामध्ये इतर पिकाच्या मानाने जास्त आहे. तरी हे तंत्रज्ञान या ठिकाणी शेतकऱ्यांनी वापरावं हे मी यांना या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि आपण कोल्हापूरमध्ये जर आलात तर कधी कसबा बावडा या ठिकाणी आमचं मका संशोधन केंद्र आहे, या ठिकाणी आपण कधी या पुढील माहिती आपण आपल्याला त्या संशोधन केंद्रावरून आपल्याला कधीही त्या ठिकाणी उपलब्ध होईल. नमस्कार.

डॉक्टर सुनील कराड यांनी खरीपातील मका लागवड याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग.

वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिक्रम यानारी देई इशारा लवकरी. विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्यामार्फत जनहितार्थ जारी.

कार्यक्रमात निरोप घेत असताना एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता या अंतर्गत आपण ऐकू शकाल पावसाळ्यात जनावरांचं आरोग्य याविषयी माहिती आणि संध्याकाळी 7:30 वाजता गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी हॅलो किसान या कार्यक्रमाअंतर्गत डॉ प्रतिभा ठोंबरे यांनी शेतकरी बांधवांच्या फोनवरून विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरं. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषीविषयक कार्यक्रम जरूर ऐकत रहा. आपले अभिप्राय आपल्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. रामराम पाहुणा या कार्यक्रमामध्ये आपल्या पत्रांना पोहोच दिली जाईल. कार्यक्रमात आता जयश्री पाटीलला निरोप द्या.

0: नमस्कार।
1: माझं शेत माझं शिवार।
2: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं। आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर। यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत।

माझा आवार माझा शिवार शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूया बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत.

0: यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. डिजिटल इंडिया उपक्रमानं सुशासनाची नव्यानं व्याख्या केली असून नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडिया उपक्रमानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकला आहे असं प्रधानमंत्र्यांनी या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याबरोबरच नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यात डिजिटल इंडियाची भूमिका महत्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले. ऑप्टिकल फायबर जाळ्याचा विस्तार आणि डिजिटल व्यवहारात झालेली वाढ यामुळे या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. अखंड आणि सुलभ डिजिटल पेमेंट प्रणाली तसंच थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे शासकीय लाभ पोहोचत आहेत असं ते म्हणाले. तंत्रज्ञान नागरिकांचं जीवन अधिक सुलभ करणारं प्रभावी साधन बनल्याचं त्यांनी सांगितलं. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम मिळालं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत गोरेगाव जोगेश्वरी मालाड बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप विक्रोळी घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ उरणफाटा कोपरखेरणे दहिसरगाव सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळली. पालघर जिल्ह्याला

0: उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. नवी दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या विविध रस्ते प्रकल्पांना आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली. यात वसंत कुंज नवी दिल्ली ते द्वारका महामार्गासाठी 6 पदरी रस्त्याच्या बोगद्याला तसंच उत्तर प्रदेशात कानपूर कबराई विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर 117 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवेश नियंत्रित मार्गालाही सरकारनं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. द्वारका महामार्गासाठीच्या बोगद्याबाबत त्यांनी सांगितलं.
1: पहला प्रोजेक्ट 6 लेन द्वारका टनल दिल्ली के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित होगी. 8 किलोमीटर की ये टनल एक तरीके से कंप्लीट ये एक नया कॉरिडोर बन जाएगा. ये रिज है, इस रिज को बिना डिस्टर्ब किए सारा काम करना है. इस रिज को, रिज हमारे दिल्ली की एक तरीके से लंग्स ऑफ दिल्ली है, इसलिए उसको बिल्कुल भी डिस्टर्ब किए बिना इसके नीचे से ही टनल लेके जाने का है. ये प्रपोजल है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: पूर्ण आयुष्य रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. यावर्षी झालेल्या पुरुषांच्या आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत ईशान किशननं शानदार फलंदाजी करत सुमारे 200 स्ट्राईक रेटनं 317 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत मोठी झेप घेता आली. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. PCPNDT कायद्यांतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. महाराष्ट्र विधान

0: परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदारानं सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023 आणि 24 वितरण आज मुंबईत समारंभपूर्वक करण्यात आलं. या 2023 91 आणि 2024 98 अशा एकूण 189 पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आलं. डॉ संजय ज्ञानदेव पाटील आणि यज्ञेश वसंत सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183 रुपये 50 पैशांची कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली.

0: श्रोतेहो प्रायोगिक रंगभूमीच्या आघाडीच्या शिलेदार शिल्पकार ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन झालं आणि मराठी रसिक एका अत्यंत गुणवंत प्रयोगशील अशा कलावतीला मुकले. 6 दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर वावरत असताना विजयाबाईंनी आपल्या नाट्य प्रतिभेनं आणि चिंतनशील प्रयोगांनी रंगभूमीला समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं. November 1934 या दिवशी बडोद्याच्या जयवंत परिवारात त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठामधून पदवीधर झाल्यानंतर दिल्लीत इब्राहिम अलकाजी आणि आदि मजबान यांच्याकडे त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या सहकार्यानं रंगायन ही प्रायोगिक रंगभूमीची पायाभूत संस्था विजयाबाईंनी स्थापन केली आणि पुढे त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम नाटकं रसिकांना दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मीना नाईक विजयाबाईंना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या,
1: रंगायनच्या बाईंबरोबर काम करण्याआधी मी रंगायनच्या अनेक लोकांबरोबर काम केलं होतं. नाटककाराच्या शोधात 6 पात्र या नाटकासाठी आणि त्याचं दिग्दर्शन केलं होतं बाईंचे साध्य माधव वाटरे यांनी. बाईंकडे मी 18 वर्षाची 19 वर्षाची असताना मी त्यांच्याकडे काम करायला गेले, म्हणजे त्यांनीच बोलवलं. महेश एलकुंचवारांचं नाटक होतं यातना घर, एकांकिका होती, पण त्यावेळेस आम्ही रंगायनतर्फे 3 एकांकिका करायचो, यातना घर, सुलतान आणि तिसरी एक कुठली होळी, या 3 एकांकिका. आणि बाई नुकत्या इंग्लंडहून आल्या होत्या परत इंडियात आणि वर्कशॉप प्रोडक्शन करायचं असं त्यांनी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे ही 3ही वर्कशॉप प्रोडक्शन होती. सगळे नवीन लोक होते आणि आम्ही ते एकांकिका अनेक ठिकाणी करायचो, विल्सन कॉलेजमध्ये किंवा लॅमिंग्टन रोडच्या महापालिकेच्या शाळेत. त्यानंतर बाईने देवाजीने करुणा केली हे ब्रेकचं नाटक आपले व्यंकटेश माडगुळकरांनी मराठीत केलं होतं. देवाजीने करुणा केली ओरिजिनल गुड वुमन ऑफ स्टेट्स वन, त्या गुड वुमनचा रोल मी केला होता.

तेव्हाही मी बाईंच्या बरोबर खूप बरोबर होते. या दोन नाटकात बाईंच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं, पण त्यानंतर मी अनेक काळ त्यांच्या बरोबर होते. म्हणजे त्या नाटक बसवायच्या बाई खुळाबाई रंगण्यांतर्फे किंवा प्रोफेशनल माता द्रौपदी या नाटकाचे तर मी कॉस्ट्युम्स केले होते, तेव्हा मी बाईंच्या बरोबर सतत असायचे. तर अशा अनेक नाटकांच्या वेळेस मी बाईंच्या बरोबर सतत राहून, बाई एक अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या, पण मी त्यांच्याकडनं शिकले दिग्दर्शन. दिग्दर्शिका म्हणून त्या किती ग्रेट होत्या हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांची इतकी मेहनत त्यांची असायची त्या दिग्दर्शनामागे की दररोजच्या नोट्स छोट्या छोट्या कागदांवर त्या काही गोष्टी लिहून आणायच्या आणि त्या फॉलो करायच्या. अतिशय काटेकोरपणे त्या दिग्दर्शन करायच्या, ते मला खूप शिकायला मिळालं. आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन करते की त्यांच्याकडून मी दिग्दर्शन शिकले.

0: करायच्या, अतिशय काटेकोरपणे त्या दिग्दर्शन करायच्या, ते मला खूप शिकायला मिळालं. आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन करते की त्यांच्याकडून मी दिग्दर्शन शिकले.
1: भारतीय आणि पाश्चात्य नाट्य परंपरेचा सुरेख मेळ विजयाबाईंनी अनेक प्रायोगिक नाटकांमधून साधण्याचा प्रयत्न केला. आणि रंगभूमी इतकंच सिनेक्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलं, त्यामध्ये आपल्या दिग्दर्शनाचा आणि अभिनयाचा अमीट असा ठसा त्यांनी उमटवला. ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: विजय मेहता आधुनिक रंगभूमीवरचं एक महत्वाचं नुसतं दिग्दर्शन म्हणून नाही तर रंगकर्मी म्हणून. माझ्या लहानपणापासून तरी मी बाईच म्हणतो आणि बाईंच एकंदर कार्य फक्त ते फक्त मराठी रंगभूमी पुरत मर्यादित नाही तर ते भारतीय रंगभूमीवरचं असतील समोर इतकंच नव्हे तर अजमय वर्तुळाचं तर्क नाट्य घेऊन बाई जर्मनीला सुद्धा गेला आणि त्यांना तिथून आमंत्रित केलं होतं ते नाटक करायला. वर्तुळ ब्रेकच कॉकेशन चॉक सर्कल मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर बाईंनी केलं. तर विजयाबाई बाबतीत मला नेहमी अशी त्यांची फॅसिलिटी असते त्यांचं काम पाहून त्यांच्या बरोबर काम करून की बऱ्याचदा काही बऱ्याचदा लोक थिअरीत एक्सपर्ट असतात ते प्रॅक्टिकल मध्ये एक्सपर्ट असतात त्याच्यासाठी. तर बाई या दोन्ही ठिकाणी एक्सपर्ट होत्या म्हणून बाईंनी नुसतं नाटक केलं नाही तर त्याचं प्रशिक्षण सुद्धा वेगवेगळे शिबिर घेऊन केलं. त्यानंतर त्या उत्तम आयोजक जर का बाईंचं रंगाळ्यांमधलं काम किंवा त्यानंतर बाईंनी बाई इव्हन बाई दिग्दर्शन करायचं त्याची सगळी संयोजनाची जबाबदारी बाई इतकं मेटिक्युलसली करायचं म्हणजे त्या काळामध्ये बाईंचं प्रयोग सुरू असताना ज्या लिहिलेल्या डायऱ्या फार प्रसिद्ध आहे इतकं मेटिक्युलस वरती म्हणजे मी बाईंबरोबर लाईफलाईन नावाचं सिरियलला त्यांचं चीफ असिस्टंट होतो म्हणजे आश्चर्य वाटावं इतकं मेटिक्युलस का. आणि दुसरं बाईंचं की बाई ना पेरवी आपल्याशी वागताना थोडस डिटॅच असायच्या इतक्या त्या फोकस असायच्या कामात म्हणजे कामाव्यतिरिक्त ज्या बाई आणि काम करत असताना त्या बाई फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आणि मला असं वाटतं की त्यांचं महत्वाचं योगदान जे आहे मराठी रंगभूमीचं ते बाई आणि जयवंत दळवी या कॉम्बिनेशन आपल्याकडे वास्तववादी नायक होत होती त्या आधी पण जेव्हा दळवी आणि बाई एकत्र आल्या त्यानंतर आपल्याकडे माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने वास्तववाद पडू नये आणि बाईंचं माझ्या दृष्टीने खूप म्हणजे बाईंनी संस्कृत नाटक केलं दिशाकुंकल केलं मदरा राक्षस केलं मग बाईंनी कार्नाडाचं हैवदन केलं नागमांडल केलं तर हे सगळं करत असताना माझ्या दृष्टीने बाईंनी जो देश महासागर अगदी कवींचे जास्वंदीपासून पुढे जो रुजवला तो माझ्या दृष्टीने महत्वाचा आणि वैयक्तिक पातळीवरती अत्यंत जवळचे म्हणजे माझे वडील रामू केंद्रे आणि विजयाबाईंची घट्ट मैत्री होती तर त्यामुळे ते संबंध होते म्हणजे त्या दृष्टीने इतकी मोठी बाई पण त्या फॅमिली मेंबर असल्यासारखंच होत म्हणजे माझ्यासाठी तरी. आणि आमच्या तरुणपणामध्ये यांनी नाट्यविषयक जाणवा समृद्ध केला अशा नाटककारांनी दिग्दर्शक मंडळी बाई जयाबाई हे महत्वाचं नाव आहे त्यांनी प्रत्यक्ष कधी शिकवलं नाही परंतु त्यांनी जे शिकवलं ती शिदोरी आयुष्यभर पुरण्यासारखी होती. आणि त्यानंतर बाईंनी जी काही शिबिरं घेतली त्यातल्या काही शिबिरांमध्ये मी बाईंबरोबर म्हणजे त्यांनी सांगितलेलं काम करून घेणे वगैरे अशी कामं केली आणि एकंदर रंगभूमी समृद्ध होण्याचं काम त्या बाईने विजयाबाईंनी केलं. आणि मला त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे असं वाटतं त्या असं म्हणायच्या की चित्रपट हे दाखवण्याचं आणि नाटक हे सुचवण्याचं माध्यम आहे मला असं वाटतं अतिशय महत्वाचं

विधान बाईंनी केलं आणि बाईंनी रावसाहेब किंवा निस्तंजी सारखे सिनेमे डायरेक्ट केले, पार्टी सारख्या सिनेमातून काम केलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे आपण बऱ्याचशा दिग्दर्शक विजया मेहताबद्दल बोलतो, पण मला असं वाटतं की विजया मेहता या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री होते. तुम्ही विजया मेहतांची कामं जर का बघितली, बॅरिस्टर मधली मावशी, संध्या छाया मधली नानी, ते अगदी सवाई माधवराव यांच्या मृत्यूसारख्या नाटकापर्यंत, अखेरचा सवाल मधली डॉक्टर मुक्ता, तर बाईंनी अभिनेत्री म्हणून अप्रतिम अमिताबाईची कोटी बाईंनी दिग्दर्शित केलेलं नाटक. तर या प्रकारे आता बाईंची श्रीमंत मधली मथू बघण्याचा योग नाही आला, पण अंदाज बांधता येतो की त्यांनी काय केलं असेल. त्यामुळे असं एक परिपूर्ण रंगकर्मी, उत्तम संस्थाचालक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम अभिनेत्री, नाटकाच्या एकंदर संरचनेविषयीची उत्तम समज, उत्तम दिग्दर्शिका. आणखीन एक बाई नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमन पण होत्या, जशा बाईंनी इन्सिपीए चालवलं, तर अशी अशा आमच्या विजयाबाई एका अर्थाने सगळ्या या गोष्टींचं नाटकातलं, त्यांना विद्यापीठ म्हणायला काहीच हरकत नाही, तर अशा बाई. आणि मला आनंद असा आहे की त्यांच्याशी क्रिएटिव्ह आणि वैयक्तिक दोन्ही संबंध आले. म्हणजे बाईंचे रवी देवेन तर लहानपणापासून ओळखीचे आणि नंतर अनाहिता, त्यामुळे जर ते उत्तम संबंध होते. मला असं वाटतं की आज एक बऱ्याच लोकांनी म्हटलंय ते खरं आहे की पर्व संपलं आणि विजयाबाई इतकं नाटकाकडे अकॅडमिक एक्सरसाइज म्हणून बघायच्या आणि त्यामुळे बाईंबरोबर काम करत असताना इतकं अलर्ट राहायला लागायचं की एक महत्वाची बहुआयामी आपण म्हणून नाट्य क्षेत्राच्या बाबतीत अशा एका महान दिग्दर्शिका अभिनेत्रीचं निधन झालं, त्यांना माझ्याकडून आदरांजली. आणि लोक असं म्हणत असत की बाई नाटकं बघायला जात नाही, पण मी अत्यंत सुदैवी आहे, बाईंनी माझी 8 ते 10 नाटकं तरी पाहिली, त्यामुळे मला प्रेक्षक म्हणून बाई किती समृद्ध आहे तेही लक्षात आलं. सपद्धतीने इतक्या वर्षांचं सहवास, जवळजवळ जे माझ्या स्मरणातला 60 वर्षाचा तरी सहवास, बाईंना आदरांजली आणि खूप खूप प्रेम.

0: प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका प्रतिमा कुलकर्णी।
1: काल रात्री विजया मेहता ज्या माझ्या गुरु होत्या नाट्यक्षेत्रातल्या आणि इतरही अनेक क्षेत्रातल्या सुद्धा अनेक स्थानी आयुष्यातल्या सुद्धा त्या आपल्यात राहिल्या नाहीत असं मला कळलं। आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी त्याला काय वाटतंय मला लक्षात आलं नाही। त्याच्यावर ती बाईंचीच मला एक आठवण आली की त्या नेहमी म्हणायच्या, अभिनयाच्या संदर्भात म्हणायच्या की कुठचीही भावना अशी एकदम अशी वरवर दाखवू नका, सरफेस वरती दाखवू नका, कारण कुठची भावना आपल्याला कशी स्पर्श करते, ती किती आज झिरपत जाते आणि मग नंतर कशी अनपेक्षितपणे अनपेक्षित प्रकारे बाहेर पडते, हा एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे। ती आपल्याला माहिती नसते, त्यामुळे त्यांच्या अभिनयात पण जर तुम्ही बघितलं तर ही गोष्ट होती, त्यांच्या दिग्दर्शनात होती आणि म्हणून माणसं माणसासारखी वागायची। लेखकाने दिलेली वाक्य भेटून त्या पद्धतीने किती भावना अपफ्रंट वरच्यावरती सरफेसवरती दाखवून आता त्यांचा अभिनय कधीच नव्हता, तो तसा नसल्यामुळे लोकांच्या तो मनात खोल उतरायचा आणि उतरल्यानंतर तो तिथे दीर्घकाळ राहायचा। एक महत्वाची गोष्ट मी विजया बँकांना शिकले, मी माझ्या दिग्दर्शनात आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते, पण ते जे मी बाईंबद्दल सांगितलं ते मला आत्ताही वाटतंय ती बाई नाही हे अर्थात खरं नाही वाटणार, नाहीच वाटत आहे। ती ती वेळ येईल जेव्हा बाईंची आठवण येईल तेव्हा सांगेल की बाई आपल्यात नाहीत। जसं मी आता म्हटलं तसं ती भावना कधीतरी झिरपली आहे, कधीतरी ती बाहेर येणार आहे, ती कधी येणार ते माहिती नाही आणि कुठची भावना आणि कुठच्याही परिस्थितीत बाई नेहमीच आठवत राहतील, कारण बाईंनी हे अभिनयाचे आणि त्यामुळे किंवा जीवनाचे आणि त्यामुळे अभिनयाचे

धडे दिलेले आहेत ते कायम लक्षात राहतील. बाईंच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीचं एक पर्व हरपलेलं आहे. लास्ट ऑफ द टायटल इज गॉन. मला अजून खरं नाही वाटत की शी इज गॉन, कारण त्या राहतील कायम आमच्यात. पण आता फोनवर त्यांचा आवाज ऐकणार नाही, घरी गेले तर त्या भेटणार नाही, हे भेजा लक्षात येतं तेव्हा माहीत नाही, खूप एकटं वाटतं.

0: नाटक आणि चित्रपट क्षेत्रातले विविध मानसन्मान आणि पुरस्कार विजयाबाईंना लाभले. झिम्मा हे त्यांचं आत्मवृत्त म्हणजे खरं तर मराठी रंगभूमीचा इतिहासच. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. सांस्कृतिक चळवळीतले कार्यकर्ते आणि आयोजक विद्याधर निमकर यांनी विजयाबाईंना या शब्दात आपली आदरांजली व्यक्त केली.
1: विजयाबाई मेहता आज अनंतात विलीन झाल्या. बाई गेल्या हे न पटणारी गोष्ट आहे. खर तर त्या गेल्या 3-4 वर्षात फारशा कोणाला भेटत नव्हत्या, पण तरीही बाईंचा सर्वांबरोबर असलेला आधीचा संपर्क हा आजही सुरू असेल असा एक आधार देणारा, समाधान देणारा होता. रंगभूमीवरच्या संदर्भात म्हणायचं तर रंगभूमीचा दीपस्तंभ गेला, आधारस्तंभापेक्षा सुद्धा रंगभूमीचा मानदंड हरपला असं म्हणावं लागेल. कारण बाईंनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं. जसं बाळ कोलटकर स्कूल आहे, सत्यदेव दुबे स्कूल आहे, दारव्हेकर स्कूल आहे, तसं एक विजया मेहता हे स्वतंत्र एक स्कूल होतं नाट्याचं, रंगभूमीचं, ज्याच्यामधून विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, सुहास जोशी, प्रदीप पेलणकर, भारती आचरेकर यासारखे अनेक मोठे आज नामवंत असलेले कलाकार या स्कूलमधनं तयार होऊन पुढे आलेत आणि जे अभिमानानं बाईंचं शिष्यत्व मिरवतात तशा अर्थानं. पण बाईंबद्दल रंगभूमीवर अनेकांच्या म्हणण्याच्या प्रतिक्रिया जर वेगवेगळ्या वेळच्या म्हणजे चतुरंगला त्यांना जीवनगौरव पुरस्कार द्यायची संधी मिळाली तर त्या काळात अनेकांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गारे फार वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला विस्मयचकित करणारे आहेत. विजय केंकरे म्हणत होते रंगभूमीवरचं एक अजब रसायन आहे. कळतच नाही बाईंची ही एवढी बुद्धिमत्ता इतक्या सर्व टोकांपर्यंत कशी पोहोचते. विजय तेंडुलकरांनी तो उल्लेख केला होता की एक युग आहे, एक पर्व आहे रंगभूमीवरचं जे कित्येक काळ लोकांच्या स्मरणात राहील. वृंदावन दंडवते म्हणाले ते बाई एके बाई आणि बाई दोणे बाई. रंगभूमीवरील कुलदैवत असा उल्लेख उदय धोरदांनी केला होता आणि नाट्य क्षेत्रातील ऋणानुबंधाचा अद्भुत आविष्कार असा अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख गोवा हिंदू असोसिएशनच्या रामकृष्ण नायकांनी केला होता. त्यावेळेला शशिकांत नार्वेकरांसारख्या प्रख्यात संपादकांनी रंग उद्यानातील ब्रह्मकमळ असा एक उल्लेख केला होता. म्हणजे किती वेगळ्या प्रकारच्या बाईंच्या ह्या आयामी भूमिका आहेत हे या सगळ्या विशेषणांवरनं लक्षात येतं. कमलाकर नाडकर्णींसारखा सव्यसाची समीक्षक तर म्हणत त्यांच्या वाडा चेहरेबंदी या नाटकाबद्दल म्हणताना म्हणाले होते एलकुंच वाडात मिसळले कोल्हटकर. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या दिग्दर्शन कौशल्याकडे या नजरेनं पाहिलं की ज्याच्यात एलकुंच वाडही आहेत आणि बाळ कोल्हटकरही आहेत. चतुरंगाला 2012 साली आपला जीवनगौरव पुरस्कार बाईंना गौरवपूर्वक समर्पित करता आला त्या 3-4 महिन्यातला आमचा अनुभव तर अत्यंत सुखद आहे. अनेक कार्यकर्त्यांशी बाईंचं वैयक्तिक संपर्क त्यानिमित्ताने होत राहिला पण या सगळ्यांना बाईंनी अत्यंत प्रेमानं अत्यंत लाघवानं वागवलं होतं. अगदी छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा आज चतुरंगच्या फोनवर म्हणताना दिसला की बाई त्यावेळी बोललेली 4 वाक्य, बाईंनी त्यावेळी पाठीवर न फिरवलेला हात, बाईंनी त्यावेळी केलेलं कौतुक आजही विस्मरणात गेलेलं नाही. आज 2026 साल आहे असं बाईंचं एकूण व्यक्तिमत्व होतं. आणि सर्वंकष सर्वस्पर्शी असे नाट्यगुण असलेला म्हणजे त्यांच्या लेखनाकडेही उत्तम लक्ष असायचं. कारण एखादी संहिता आवडली नाही तर लेखकाला हक्काने सांगून त्याच्यामध्ये हे हे बदल आवश्यक आहेत तर आपलं नाटक उत्तम होईल हे म्हणण्याची एक धाडस नुसतं नाही ते ती हिंमत त्यांची क्षमता होती. दिग्दर्शनाच्या बाबतीत तर त्यांनी जागतिक नावलौकिक कमावलेला होता आणि अभिनेत्री म्हणून तर त्या प्रसन्न अशा होत्याच. पण सगळ्यात लोकांना आवडलं काय असेल तर कुटुंब प्रमुखासारखं त्यांचं सगळ्यांमध्ये वागणं, स्वभावाने अतिशय गोड लाघवी माणूसप्रिय असं त्यांचं कायमचं बोलणं. मी स्वतःला थोडा अधिक भाग्यवान म्हणेन कारण माझे काका मुकुंद निमकर दुर्वांच्या जोडीचे नाट्य निर्माते तर हमीदाबाईची कोठी हे नाटक सुरुवातीला दुर्वांच्या जोडीखाली बॅनरखाली आलं होतं आणि त्याच्या तालमी आमच्या घरात झाल्या होत्या. म्हणजे आमच्या घरातली एक

ती खोली तालमींसाठी कायम उपलब्ध केलेली असायची आणि त्यावेळी नाना पाटेकर, भारती आसरेकर, नीना आणि ही सगळी मंडळी अमिताबाईच्या कोठीत तालमीसाठी बाईंबरोबर आमच्या घरातही त्या काळात वावरल्याचं मला खूप प्रेमाने आठवतात. त्यांना व्यक्तिगत स्नेह, व्यक्तिगत प्रेम हा एक भाग त्यांच्या स्वभावाचा होता, पण नुसताच तेवढा नसे तो तर वडीलकीचा एक आधार आणि धाक. म्हणजे मला संस्था या अर्थाने विचार करताना असं नेहमी वाटतं की चतुरंगला त्यांच्या वडीलकीचा एक आधार तर होताच, पण कुठलीही एखादी गोष्ट आपल्यातून गैर होणार नाही याच्याबद्दल त्यांचा एक शिस्तीचा, नेटक्या शिस्तीचा आग्रह हा धाकासारखा आम्हाला वाटत असते. नव्या पिढीतल्या अभिनेत्रींसाठी किंवा नव्या होणाऱ्या रंगकर्मींसाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्वाचा किंवा आदर्श रंगकर्मीचा कित्ता म्हणून त्यांना पुढे कित्येक वर्ष गिरवता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गुणांनी बाई आपल्यातनं विस्मरणात जाणार नाहीत तर त्या दीर्घकाळ सगळ्यांच्या मनात वास करतील असं मला वाटतं. चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं आम्हाला मिळालेली संधी ही आमच्या आयुष्यातली खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि त्यानिमित्तानं बाईंची लाभलेली जवळीक ही आम्हा सगळ्यांना मिळालेला खूप मोठा रंगभूमीचा प्रसाद आहे. बाईंच्या स्मृतीला मनःपूर्वक अभिवादन.

ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकत होता। श्रोते आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:36 आणि 20 सेकंद होत आहेत।

0: श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

भावधारा या कार्यक्रमात ऐकूया. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शंकर रामाणी यांचं गीत.

शंकर रामाणे यांची गजल आपण ऐकलीत. संगीतकार आणि गायक पंडित जितेंद्र अभिषेकी. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, सुरुवातीला हिंदीतून.

समाचार संध्या, त्यानंतर इंग्रजीतून न्यूज ऍट 9, रात्री 9:15 वाजता स्पॉटलाइट हा कार्यक्रम, 9:30 वाजता चर्चा का विषय है हा कार्यक्रम देखील दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरी वादन आपण ऐकणार आहोत. राग बिहाग मध्यलयगत मत्ततालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ पंडित मदन मिश्रा यांची. ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरी वादन राग बिहाग.

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग बिहाग आपण ऐकला. तबला साथ पंडित मदन मिश्रा यांची होती. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. नादब्रह्ममध्ये आता ऐकूया कमलाकर नाईक यांचं शास्त्रीय गायन राग जय जयवंती. विलंबित एक तालातील बंदिशीचे बोल आहेत ऐसोरी अनारी. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत अखिया लागेरे. तबला साथ खादिम हुसेन खान, हार्मोनियम साथ रमाकांत होनप यांची. कमलाकर नाईक यांनी गायलेला राग जय जयवंती.

0: नाद ब्रह्म या कार्यक्रमात आत्ताच आपण कमलाकर नाईक यांचं गायन ऐकलत. राग होता जय जयवंती. विलंबित गत एक ताला तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ कदीम हुसैन खान यांची तर हार्मोनियम साथ रमाकांत होनप यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.
1: कुमार

0: And in men's cricket, India were 124 in 13.3 overs against England in the first T20 international of the five-match series at the Riverside Ground in Chestellor Street when reports last came in. Earlier, Indian skipper Shreyas Iyer won the toss and opted to bat first. Spinners Varun Chakravarti and Ravi Bishnoi have returned to the playing 11 for India, while Vaibhav Suryavanshi has been kept on bench. The men in blue will look to bounce back from the shocking 2-0 defeat to Ireland in the last series. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री. जय हिंद.